सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते. मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948, 3 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनेवर वाजवलेला राग जौनपुरी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

10:05 झालीत. प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली संत ज्ञानेश्वर यांची ही रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूयात.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातले संत ज्ञानेश्वर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातली जगदीश खेबुडकर यांची ही रचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

सुधीर फडके यांच्या स्वरातली जगदीश केबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आता ऐकूया संत कान्हो पात्रा यांची ही रचना. संगीत आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

संत कान्होपात्रा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता पंडित राम मराठे यांचा. आता ऐकूया संत चोखामेळा यांची ही रचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

संत चोखामेळा यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातली ही भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत. आणि या रचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 3 जून. हा दिवस ज्या कारणांसाठी ओळखला जातो त्यापैकी काही महत्त्वाच्या घटना अशा आहेत. 1818 साली या दिवशी मराठेशाहीचा अस्त झाला. शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्य प्रदेशातील असीरगडजवळ ढोलकोट इथं जनरल मालकम याच्या स्वाधीन झाला आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला. महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली 1916 साली या तारखेला.

0: भारतवर्षीय महिला विद्यापीठ हे त्याचं नाव होतं. 3 जून 1947 या दिवशी भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना जाहीर झाली. 3 जून 1984 हा दिवस ऑपरेशन ब्लू स्टार या कारवाईसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय सैन्यानं आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर या दिवशी हल्ला चढवला. जर्नल सिंह भिंद्रानवाले याच्यासह अनेक अतिरेक्यांचा यात बिमोड केला गेला. या कारवाईचे पुढील काळात अनेक दूरगामी परिणाम झाले.
1: We wanted to give the maximum time to those inside to whom we were pointing out that there was that we had clear information about the accumulation of arms, about giving shelter to criminals and murderers and so on, and we were hoping to that they themselves would act and not allow these people to use such a sacred and holy place as a shelter.
0: चीन मधल्या थेन आन मन चौकात 7 आठवडे तळ ठोकलेल्या लोकशाहीवादी प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीननं लष्कर पाठवलं 1989 या दिवशी.
2: From Tiananmen Square, the sound of gunfire sounded like a battle, but it was one-sided. A line of soldiers was strung out facing a huge crowd. The air was filled with shouts of fascists, stop killing. After hours of shooting and facing a line of troops, the crowd is still here. They're shouting, stop the killing and down with the government.
0: तीन जून हा जन्मदिन असणारी प्रसिद्ध नावं ही आहेत. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म 1890 या तारखेला झाला. त्यांचे पूर्ण नाव बाबूराव कृष्णाजी मेस्त्री असं होतं. महाराष्ट्र फिल्म कंपनीद्वारे त्यांनी 17 चित्रपटांची निर्मिती केली. 3 जून हा स्मृतिदिन असणारी काही व्यक्तिमत्व ही आहेत. 1657 मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचं निधन. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 या दिवशी निधन झालं. स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि नाटककार वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचं निधन 1956 या दिवशी झालं. राक्षसी महत्वाकांक्षा आणि रणदुंदुभी ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहेत. चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचं निधन 3 जून 1997 या दिवशी झालं. रतन पेडणेकर हे त्यांचं मूळ नाव होतं. मास्टर विनायक यांच्या ब्रह्मचारी चित्रपटातली त्यांची भूमिका त्या काळी खूप गाजली.

0: दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 6:30 वाजत आहेत.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो ऐकूया चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचन स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. श्रोते हो ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची चालती बोलती शाळा. त्यांच्या अनुभवातून आपण जीवनाचं खरं मूल्य शिकू शकतो. आज त्यांची काळजी आणि आदर केला तर आपण समाधानानं आणि सन्मानानं जगू शकतो. आयुष्यभर कुटुंबासाठी आणि समाजासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणारे हे ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित होतात, नाहीतर गृहीत तरी धरले जातात. वाढतं वय,

0: शारीरिक अशक्तपणा, आजारपण आणि चिंता या त्यांच्या वेदना आहेत. त्याचबरोबर मानसिक एकटेपणा, आपुलकीचा अभाव, संवादाची कमी यामुळे ते जास्तच त्रस्त होतात. आता आपण निरुपयोगी झालो या भावनेनं ते अजूनच खचून जातात. निवृत्तीपर्यंत ठणठणीत असणारी व्यक्ती निवृत्तीनंतर अनेकदा आजारी पडलेल्या दिसतात. निवृत्तीनंतरच्या रिकामपणात एक एक आजार हळूहळू हजेरी लावायला लागतो. आर्थिकदृष्ट्या ते जेव्हा आपल्या पाल्यावर अवलंबून असतात तेव्हा पैसे मागताना त्यांना फार अपमानास्पद वाटतं. मानसिक ताण, नैराश्य, सामाजिक अटकाव, तंत्रज्ञानाचा अभाव अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्यांना प्रेम, आपुलकी आणि सोयी सुविधांची कमतरता जाणवते आणि उर्वरित आयुष्य आव्हानात्मक बनतं. मुलं परदेशात किंवा दूर नोकरीच्या गावी असल्यामुळे एकटेपणा जाणवतो. उतरत्या वयात दृष्टी, श्रवणशक्ती, गुडघे आणि इतर शारीरिक हालचालींनी संप पुकारायला सुरुवात केलेली असते. स्मृतिभ्रंश, अल्झायमर यासारख्या आजारांनी डोकं वर काढलेलं असतं. अशावेळी कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी आवर्जून बुजुर्गांसाठी वेळ काढणं, त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं असतं. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हा फार चिंतेचा विषय आहे. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपापल्या विश्वात दंग असतो. ग्लोबलायझेशनच्या या युगात संवाद कमी होत चाललेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या बेसिक गरजांबरोबरच सहजीवनाची गरजही तितकीच अनिवार्य झाली आहे. विचारवंत श्री दादा धर्माधिकारी म्हणतात, सान्निध्य, संवाद आणि स्पर्श यांची जन्मापासून ते मरणापर्यंत गरज असते. म्हणूनच कुटुंबातल्या सदस्यांनीही वेळात वेळ काढून त्यांच्याजवळ बसावं, गप्पा माराव्या, सल्ला मसलत करावी, हातात हात घ्यावा, डोक्यावरूनही हात फिरवावा. 8-15 दिवसातून एखादा फेरफटका मारण्यास बाहेर नेऊन आणावं. कितीही पथ्य असली तरी एखादा आवडीचा पदार्थ थोडासा खाऊ घालावा. अशामुळे ज्येष्ठांची असुरक्षिततेची भावना कमी होते. आपण अजूनही कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य आहोत या सकारात्मकतेमुळे त्यांना दिलासा मिळतो. वाचन माणसाला समृद्ध विचार करायला भाग पाडतं. ज्येष्ठांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अति अपेक्षा बाळगू नयेत. हट्ट, हटवादीपणा, चिडचिड, वृथा बडबड करून घरातलं शांत वातावरण अशांत करू नये. त्यांच्याकडे अनुभवांचा ठेवा भरपूर असतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय मिळतात. शारीरिक क्षमता असल्यास कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणं महत्त्वाचं. कुटुंबाच्या पाठी भक्कम आधार म्हणून उभं राहणं, समुपदेशन करणं, घरातली छोटी मोठी कामं करणं, वेळोवेळी शारीरिक तपासण्या करून घेणं, अशामुळे घरात सुलभ आणि समाधानी वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ नागरिक समाजाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांना दीपस्तंभाची उपमा देण्यास काहीच हरकत नाही. त्यांचा आदर करणं, सर्वतोपरी काळजी घेणं ही समाजातल्या इतर घटकांची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. एके दिवशी आपल्यालाही सुपातून जात्यात जायचंच असतं. ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं म्हणजे एक प्रकारची देवाचीच सेवा करण्यासारखं आहे. समाजात आणि कुटुंबात स्नेह, समाधान आणि संस्कार नांदतील हेच सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे. चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचन स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 होतात.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोता, आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. पौणेसत्वस्था बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल

परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे प्रदीप पेंढारे यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. सात वाजून 40 मिनिटांनी आयुर्विश्व हेल्थ केअर, तर 7:50 गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 7:45 सुगम गीत. 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम. 8:20 घेऊ शकाल आनंद काही नाट्यपदांचा. 8:40 साहित्य सौरभ या कार्यक्रमात साहित्यिक सुधीर मुळे यांची बुडबुडा ही कथा ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी, 9:30 ते 10 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू, 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता मिश्र संगीत, 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत, तर 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. सकाळी 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 1 ते 5 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. Mix Masala 5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला, 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम, सूत्रसंचालन आहे प्राची वाडेकर हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुधा अंबटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय बन्सी जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले काही पोवाडे आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून,

0: साडेसात वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर। या कार्यक्रमात आज खरीप हंगाम पूर्व तयारी आणि नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगरचे सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत। कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे। 8:15 वाजता साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। 8:35 ऐकू शकाल सुगम संगीत। आज रात्री 9 हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम। आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार। सहभागी होतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। सादर करते सुदाम बटुळे। 10 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा। श्रोतेहो, आज रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 निमित्तानं वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका मध्यम वर्ग कल्याण आज ऐकू शकाल भाग 3। आणि याशिवाय श्रोतेहो सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू। श्रोतेहो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलेत। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 6:40 होत आहेत। कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला। वाचनस्वर आहे अंकुश जोशी यांचा।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 5 ते 7 रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसंच पुढील 5 काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। सामान्यतः सल्ला याप्रमाणे आहे,

0: पावसाची शक्यता असल्यानं कापणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवावीत. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. खरीप नियोजनासंदर्भात पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी वरंभे तयार करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातील मातीचा नमुना, त्यातील अन्नद्रव्यांचं प्रमाण, जमिनीचा आम्ल बिम्ल निर्देशांक म्हणजे सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांचं नियोजन करावं. पिकांच्या निवडीसंदर्भात जमिनीच्या प्रकारानुसार भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन, मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, तर हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी अशा पिकांची लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. ऊस पिकाबाबत हुमणी अळीच्या भुंग्यांच्या नियंत्रणासंदर्भात हुमणी अळीच्या भुंग्यांचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान असतो. त्याकरता एकरी 1 प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. कापूस पिकाच्या बाबतीत पूर्व मशागत करून घ्यावी. मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. सोयाबीन पिकाच्या बाबतीत मध्यम काळी पोयट्याची चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. मूग आणि उडीद पिकाच्या बाबतीत मूग आणि उडदाला मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन मूग आणि उडीद या पिकांसाठी टाळावी. पूर्व मशागतीमध्ये चांगली पूर्व मशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. तूर पिकाच्या बाबतीत मध्यम ते भारी पाण्याचं उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरता योग्य असते. चोपण पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार भुसभुशीत पोयट्याच्या जमिनीतसुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शियम, गंधक या अन्नद्रव्यांची कमतरता नसावी. साधारणतः 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. बाजरी पिकाच्या बाबतीत बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा 6.2 ते 8 इतका असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यायचं असल्यास सरी वरंबा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्व मशागतीमध्ये जमिनीची 15 सेंटीमीटरपर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन किंवा 10 ते 15 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावं. भुईमूग पिकाबाबतीत मध्यम भुसभुशीत चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. पशुसंवर्धनाच्या बाबतीत जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचं जंतन निर्मूलन करून घ्यावं. कोवळ्या गवतामुळं होणाऱ्या बुळकुंडी रोगाकरता सल्फा गोळ्यांचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणं आणि वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे. औषध देताना औषध योग्य मात्रेतच द्यावं. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावं. पाण्याच्या पुनर्भरणाबाबतीत चर, विहीर, तलाव यामध्ये गाळ होऊ देऊ नये किंवा तो काढून घ्यावा. तसंच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरल आणि वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचं घराच्या छतावर पडणारं पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावं आणि त्याचा वापर विहीर पुनर्भरण किंवा बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी करून घ्यावा. हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. वाचनस्वर होता अंकुश जोशी यांचा, तर कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:15
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू

0: देता बीन टाक्याचे उपचार
1: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
0: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
1: फोन 7400 48 40 88.
0: 7400 48 40 88.
2: ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
4: सावधान, गर्भाशयाच्या सर्व तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
3: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया रजो निवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
5: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीमध्ये महिलांनी विशेष ज्या काही चाचण्या आहेत तब्येतीच्या आणि त्या लक्षणासंबंधीच्या त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. जे मी आधीच्या भागामध्ये सांगितलं होते, जी लक्षणं होती, जे हॉट फ्लशेस होते, नंतर हार्मोन्समध्ये जे काही वर खाली जे हार्मोन्स होत होते त्याबद्दल ज्या टेस्ट असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टेस्ट असतात CBC, जे ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन आणि इतर ज्या काही गोष्टी असतात, ओव्हरऑल CBCचा जो काउंट असतो तो महत्त्वाचा असतो. नंतर शुगर, कारण जे हार्मोन्स कमी जास्त होतात त्याचा इतरही हार्मोन्सवरती परिणाम होतो, त्यामुळे शुगर टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. डायबिटीजकडे पेशंट जातो आहे का हे बघणं गरजेचं असतं. तर शुगरमध्ये जेवणा अगोदरची, जेवणानंतरची शुगर, नंतर त्याच्यामध्ये HbA1c म्हणून ही टेस्ट असते, जी 3 महिने आधीची शुगर किती आहे हे जाणून घेण्यासाठी ती टेस्ट केली जाते, त्यामुळे ती पण टेस्ट करणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईल, लिपिड प्रोफाईलमध्ये आपण कोलेस्ट्रॉलबद्दल डिटेल असतं, तर त्याच्यामध्येही आपल्याला समजतं की चरबी किती वाढलेली आहे आणि त्याबद्दलची काही काळजी घेणं गरजेचं असेल तर ती टेस्ट महत्त्वाची असते. मग विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 या पण दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात, ज्या ऑस्टिओपोरोसिसच्या संबंधित महत्त्वाच्या असतात. नंतर थायरॉईडची पूर्ण टेस्ट करणं गरजेचं असतं. त्याच्या या सगळ्याबरोबर जी महत्त्वाची टेस्ट आहे की तुमचा पाळी जाण्याची जी वेळ आहे ती जवळ आलेली आहे का, ही करण्याची जी टेस्ट असते त्याला एक हार्मोन असतं FSH म्हणून, जे हार्मोन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. हे करणं खूप प्रत्येक स्त्रीनी गरजेचं आहे. नंतर पॅप्समिअर ही जी टेस्ट आहे ही रक्त तपासणी नाही आहे, तर ही योनीमार्गातून एक द्रव आणि थोडंसं मटेरियल आपण चेकिंगला घेतो, ते स्लाईडच्या स्वरूपात किंवा बॉटलमध्ये चेकिंगला देतो. ते बेसिकली गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे काही सुरुवात आहे का हे बघण्याची जी टेस्ट असते ते 40 नंतर प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं असतं. त्याबरोबर स्तनाची सोनोग्राफी ही करणं गरजेचं आहे. स्तनाचा एक्सरे पण असतो, मॅमोग्राफी ही पण महत्त्वाची आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक स्त्रीने डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या टेस्ट प्रत्येक स्त्रीने करायला पाहिजे. जे मी नवीन तंत्रज्ञान म्हटलं, जे रजोनिवृत्तीमध्ये पण स्त्री प्रेग्नंट राहू शकते, तर त्याबद्दल काही तपासण्या असतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणं खूप गरजेचं असतं. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते, IVF आहे, टेस्ट ट्यूब बेबी आहे, सगळ्या गोष्टी हल्ली नवीन तंत्रज्ञानामुळे पॉसिबल आहेत, त्यामुळे तुम्ही सल्ल्यानुसार त्याची जाणीव आणि असणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी जे तुम्हाला 3 रक्त तपासण्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही टेस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, हा एक्सरे वर्षातून एकदा केला तर चालू शकतो, ह्या वारंवार करायचा नसतो कारण एक्सरे शरीरासाठी घातक असतात. मग त्याच्यावरती नवीन जे आलेलं आहे की मॅमोसोनोग्राफी, ही सोनोग्राफी स्तनाची सोनोग्राफी असते, ही कितीही वेळा केली तरी चालते.
2: रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आपण ऐकलात. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 होत आहेत.
6: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
7: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
6: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
7: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्र विकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज ऐकूया सृष्टी रसायन आणि आपण, याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परोळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग तिसरा.
4: नमस्कार श्रोते. प्लास्टिकचा एकेकाळी त्याच्या टिकाऊपणा, लवचिकता आणि कमी खर्चामुळे आधुनिक काळातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून गौरवण्यात आला होता. प्लास्टिक हलके, स्वस्त आणि सहज तयार करता येणारे असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लास्टिक प्रदूषण ही आज जगासमोरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या झाली आहे. पर्यावरणात प्लास्टिकच्या वस्तू आणि कणांचा वाढता संचय म्हणजेच प्लास्टिक प्रदूषण. हे न विघटन होणारे पदार्थ जमीन, जलस्रोत आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतात. 1862 अलेक्झांडर पार्क्स यांनी पार्केसिन नावाचे पहिले कृत्रिम प्लास्टिक तयार केले. ते अजून सुद्धा अस्तित्वात आहे. 1907 लिओ बेकलँड ह्यांनी बेकेलाइट हे पहिले पूर्ण कृत्रिम प्लास्टिक शोधले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिक उत्पादनात प्रचंड वाढ झाली. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, खेळणी आणि पॅकेजिंग वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाऊ लागल्या. 1950 जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या उत्पादनात अनेक पटीने वाढ झाली. सध्याचे वार्षिक उत्पन्न 460 दशलक्ष टनाच्या पुढे गेले आहे. उत्पादित होणाऱ्या एकूण प्लास्टिकपैकी जवळपास निम्मे प्लास्टिक हे सिंगल यूज म्हणजे एकाच वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजेच पॅकेजिंग, रॅपर्स, बाटल्यांसाठी वापरले जाते. या वस्तूंचे उपयुक्त आयुष्य काही मिनिटाचे किंवा महिन्याचे असते, परंतु त्या पर्यावरणात शेकडो वर्षे तशाच राहतात. प्लास्टिकचे कधीही नैसर्गिकरित्या विघटन किंवा बायोडिग्रेड होत नाही. त्याऐवजी त्यावर फोटो डिग्रेडेशन किंवा प्रकाश विघटन प्रक्रिया होते, ज्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे त्याचे बारीक तुकडे होतात. मॅक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा मोठी ज्याचा आकारमान असते, असे म्हणजे त्याचे उदाहरण म्हणजे मासेमारीची जुनी जाळी, पिशव्या आणि बाटल्यांसारखा मोठा कचरा जलमार्ग आणि शहरातील सांडपाण्याच्या वाहिन्या बंद करतो. ह्यामुळे पूर येण्याची समस्या वाढते. तसंच मायक्रो प्लास्टिक्स म्हणजे 5 मिलीमीटरपेक्षा लहान आणि नॅनो प्लास्टिक्स ही अतिसूक्ष्म. या अतिसूक्ष्म कणांनी जीवावरणाच्या म्हणजे बायोस्फिअरमध्ये प्रत्येक थरात प्रवेश केलाय. अँटार्क्टिकामधील बर्फ, दुर्गम डोंगराळ शिखरे, शेतीची माती आणि समुद्राच्या खोल गर्तेतही हे कण आढळले आहेत. तसेच ते आपल्या फुफ्फुसात, रक्तात आणि आईच्या गर्भातही शिरले आहेत. नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असे आढळले की मानवी मेंदूच्या नमुन्यामध्ये इतर अवयवांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक मायक्रोप्लास्टिक्स आहेत आणि त्याची सांद्रता म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कालांतरात वाढत असल्याचं दिसतंय. रक्तवाहिन्यांमधील मायक्रोप्लास्टिक्स सेरिब्रल थ्रॉम्बॉसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण करू शकतात.
1: सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापक तनुजा परोळेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. आज ऐकलात भाग तिसरा. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 6:55 झालीत.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी,

0: जॉइंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थि रोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
3: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
2: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
3: फोन नंबर 0241-235-3515.
2: मोबाईल 960-44-988-36.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
7: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
7: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
7: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
6: संकलन आहे प्रदीप पेंढारे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषद अहिल्यानगर निवडणुकीसाठी 5 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध. हमीभावाने कांदा खरेदी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमदार कोल्हेंची मागणी. जनगणनेसाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आयुक्त डांगे यांचं आवाहन. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेतर्फे सेवानिवृत्त पशुधन अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार. आणि आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी MRP कायदा सक्षम करण्यासाठी ग्राहक पंचायतीचं आंदोलन. आता घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ अहिल्यानगरसाठी दाखल अर्जांची काल छाननी झाली. यात 5 उमेदवारांचे 8 अर्ज वैध ठरल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी दिली. राहुरीचे प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे करण ससाळे, अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ, शेवगावचे कमलेश गांधी आणि श्रीगोंद्याचे दत्तात्रय पानसरे यांचे निवडणुकीसाठी अर्ज दाखल आहेत. अर्ज माघारीच्या दिवशी 4 जूनला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत कृषी हमीभावानं कांदा खरेदी तात्काळ सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार विवेक कोल्हे यांनी पत्राद्वारे केली. सध्या कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करत आहे. अशा काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं अशी विनंती आमदार कोल्हे यांनी पत्राद्वारे केली आहे. देशाच्या भविष्याचा आराखडा तयार करणाऱ्या आणि शासनाच्या विकास योजनांना दिशा देणाऱ्या जनगणना 2027 घरगणना टप्प्यातील पहिले 15 पूर्ण झाले आहेत. या कामाला गती मिळून विहित मुदतीत जनगणना कार्य पूर्ण व्हावे म्हणून प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी अहिल्यानगरकरांना आवाहन केलं आहे. प्रगणक घरापर्यंत पोहोचत असताना दरवाजा न उघडणे, माहिती देण्यास टाळाटाळ करणे किंवा चुकीची माहिती देणे हे केवळ जनगणना प्रक्रियेलाच नव्हे तर देशाच्या विकासालाही अडथळा आहे असं आयुक्त डांगे यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगरमधील पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीनं पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट ब आणि इतर कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार झाला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दशरथ दिघे, सहाय्यक आयुक्त डॉ मुकुंद राजळे, डॉ संतोष पालवे आदी उपस्थित होते. वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक थांबवावी, तसंच देशात MRP संदर्भात सक्षम कायदा करण्यात यावा या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी

0: कार्यकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. विलास जगदाळे, दिनेश थोरात, अतुल कुऱ्हाडे, अमिता कोहली, पद्मा दायमा आदी आंदोलनात सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषद अहिल्यानगर निवडणुकीसाठी पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध. हमीभावाने कांदा खरेदी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमदार कोल्ह्यांची मागणी. जनगणनेसाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आयुक्त डांगे यांचं आवाहन. पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेतर्फे सेवानिवृत्त पशुधन अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार. आणि आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी MRP कायदा सक्षम करण्यासाठी ग्राहक पंचायतीचं आंदोलन. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर केंद्र. सकाळचं 7:01 झालंय. ऐकूया आजचा सुविचार. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणं अधिक श्रेष्ठ होय. साने गुरुजी. हा होता आजचा सुविचार.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72.
1: तेव्हा श्रोते हो, आज सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमासाठी आणि सांगा शांता शेळके यांचं तुमच्या आवडीचं गीत. फोन नंबर्स लक्षात असू द्या 02141 242 34 71 आणि 242 36 72. आता हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. थेट प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आत्ता सांगितले तेच 02141 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं.
2: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
3: फोन गाणी हॅलो गीतबहार हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
2: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
3: निवेदन संपलं.
4: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
4: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही. श्रोते हो, आज या कार्यक्रमात बुडबुडा ही कथा आपण ऐकू शकाल.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. एक नजर घड्याळाकडे, सकाळचे ठीक 7:05 झालीत.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरू होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
1: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतः, आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: जय हो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
4: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी.

जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन आणि महिलांच्या टी ट्वेंटी मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातील ग्रामीण संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 4,500 कोटी रुपयांचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार असून त्यामध्ये राज्य शासनाचा 30% हिस्सा असणार आहे. याशिवाय मुंबईतील हैदराबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी 5 महाविद्यालयांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळातील विविध पदांची निर्मिती करण्यास देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्च गती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्च गती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. आपल्या मूल्यमापन झालेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती प्राप्त केल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध राहील. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी, अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात जनगणना करणाऱ्या महिला प्रगणक आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या बेदम मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं झोपडपट्टी आणि संवेदनशील भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. जखमी महिला प्रगणकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून या हल्ला प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस आयुक्तांकडे संवेदनशील भागात गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं की झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या गैरसमजातून हा हल्ला झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या जनगणना 2027 घरसूचीकरण आणि घरगणना सर्वेक्षणासंदर्भात समाज माध्यमांवर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्यानं नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया ही अधिकृत, पारदर्शक आणि पूर्णतः डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून कोणत्याही खोट्या माहितीला बळी पडू नये असं महानगरपालिका आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत आणि संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं काल पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ CPI, CPM आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्याद्वारे काल नागपुरात निदर्शनं करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या वतीनं काल मुदखेड तहसील कार्यालयावर प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्यातील 414 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 8 जूनला विशेष ग्रामसभेची सूचना दिली जाणार असून 12 जूनला विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये पदवीदान संचालन सोहळा काल लष्करी थाटात पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी देशसेवेत दाखल झाली. यामध्ये 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. युवकांमध्ये भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं जलदिंडी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानात सहभागी युवक गावोगावी जाऊन जलसंवर्धनाबाबत जनजागृती करतील. पाणी अडवा, पाणी जिरवा, पावसाच्या पाण्याचं संधारण, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे असं माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातील 11 गावात 16 टँकरनं तर जिल्ह्यातील 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणातून पाणी पुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाची तीव्रता जून महिना उजाडला तरीही अद्याप कमी होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. भंडारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं मूल्यांकन करण्यासाठी वाशिम जिल्ह्याचा चमू दाखल झाला आहे. या अभियानात भंडारा जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींची तपासणी केली जाणार आहे. राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 5 दिवसीय आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना आंबा प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यातील बारडोली शहराजवळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनाच्या 2 बसेसची टक्कर होऊन 8 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5-180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3-38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती, परंतु ॲलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्यातील शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातून गेला. हवामान. राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या ग्रामीण भागातील 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी आर्थिक तरतुदीला मान्यता. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात 3रा पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण. पुण्यात जनगणना कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवण्याची महापालिकेची मागणी. जनगणनेबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पिंपरी चिंचवड प्रशासनाचं आवाहन. आणि महिलांच्या T20 मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो आता सकाळचे 7:20 झालीत. ऐकूया काही निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन आहे कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा उद्याचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 0241 242 36 72. निवेदन संपला.
2: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
2: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, तेव्हा उद्या रात्री 9 ते 10 जरूर ऐका कार्यक्रम हॅलो गीत वहार. आता हे निवेदन आहे PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर रिक्त जागांसंबंधीचं हे निवेदन आहे. PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरता पालक आपले अर्ज PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर इथे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवसात जमा करू शकतील. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं.

श्रोतेहो, आज रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. लक्षात असू द्या, आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. तज्ज्ञ आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. तेव्हा ऐकत राहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

च्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: थँक्यू डॉक्टर. मला सांगा की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा स्मोकिंग किंवा तंबाखू खाणं असेल म्हणा किंवा अल्कोहोल घेणं असेल, तर त्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या इनफर्टिलिटीवरती, एकूणच त्यांच्या आरोग्यावरती कितपत होतो?
2: मी तुम्हाला हेड नेक कॅन्सर सांगू शकतो आणि हे टंबॅको अल्कोहोल अरिकानट आहे. जर हे प्री मॅच्युअर आपण खाल्लेलं आहे, एस्पेशली महिलांमध्ये, त्यामध्ये इमॅच्युअर बेबीज किंवा लो बर्थ वेट बेबीज होऊ शकतात, त्यांच्या प्रेग्नेन्सीवर पण इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जेंडर भेद नाही करायला पाहिजे, मेल किंवा फिमेल. मला काय वाटतं की आपल्याला आता आपण ज्या 21st century आपण जातोय तिथे महिला त्यामध्ये फार स्ट्रेस असतो, ते फार कामं करतात. आपल्याला हे कळायला हवं की का असं होतोय. हे फक्त फॅशन स्टेटमेंट नाही आहे, त्यांच्यावर स्ट्रेस आहेत. चांगल्या साध्या पदांवर आपल्या आज महिला आहेत आणि त्यावर हे स्ट्रेस आहेत, काम करण्याची प्रेशर आहे, त्यामुळे हे सगळे व्यसन लागतात आपल्याला. तर कॅन्सर हा भेदभाव करत नाही की कोण मेल आहे आणि कोण फिमेल आहे. आपल्या इंडियामध्ये ओल्ड कॅन्सरचा प्रकार मेलमध्ये जास्त आहे, कारण की मेल जास्त टबॅको खातो आणि जास्त काम करत होता. आता तो ऑलमोस्ट इक्वलवर आलेला आहे, त्यामुळे महिलांमध्ये पण हे सगळे टबॅको हे जास्त युज केल्यामुळे आपल्याला कॅन्सरचा आता प्रकार जास्त दिसतो.
1: अच्छा. आणि डॉक्टर मला सांगा की पॅसिव स्मोकिंग काय नेमकं आहे आणि पॅसिव स्मोकिंग वाल्यांना सुद्धा कॅन्सरची भीती आहे का?
2: एक्झाम्पल, फर्स्ट हँड स्मोकिंग, सेकंड हँड स्मोकिंग अँड थर्ड हँड स्मोकिंग, तुम्हाला तिन्ही सांगतो. मी स्मोक केलं, मला प्रॉब्लेम झाली, मी फर्स्ट हँड स्मोकर. तुम्ही स्मोकर नाही आहे पण तुम्ही माझ्या बाजूला बसलेला आहे, तुम्ही सेकंड हँड स्मोकर.
1: अच्छा.
2: मी स्मोकिंग केली, हे प्रोग्राम संपला, मी घरी गेलो, हे इथे बसले, इथे जे पण पार्टिकल्स होते त्यांना थर्ड हँड स्मोकिंग. थर्ड हँड स्मोकिंग नाही कॅन्सर होतो.
1: बापरे.
2: नंबर्स हे आहेत की जर 1 million टबॅको मुळे डेथ होते, 1 million बिकॉज ऑफ सेकंड हँड स्मोकिंग.
1: बापरे.
2: दॅट इज अ बिग नंबर. असं ही काय मन घडत नाहीये, याला एव्हिडन्स आहे.
1: अच्छा डॉक्टर, असेही काही लोक आपल्याला बघायला मिळतात की ते अगदी मोठ्या गर्वाने सांगत असतात की मी आयुष्यभर सिगारेट प्यालो, मी आयुष्यभर तंबाखू खाल्ली पण मला कुठे कॅन्सर झाला, आणि त्याचीच प्रेरणा घेऊन बाकीचे त्याचे मित्रमंडळी असतात ते मग आणखीन स्मोकिंग अल्कोहोल घ्यायला तयार असतात ते. तर अशी जी लोक असतात की जी म्हणजे काही काही म्हातारी लोक सुद्धा बघितलेत की अरे आम्ही तर जन्मभर खात आलोय की आम्हाला कुठे काय झालं अशी म्हणणारी, तर काय नेमकं हे आहे?
2: यासाठी माझ्याकडे 2 statements आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना सांगणार तंबाखू खायला, तुम्हाला आत माहित आहे ना की चांगलं नाही हे, तुम्ही फक्त रॉंग रॅशनल म्हणतोय, रॉंग रिझन देतात की मी खाल्ल्या मला काय किंवा माझ्या आजोबांनी खायला त्यांना काय होत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार का तंबाखू खायला, नाही सांगणार. सेकंड, तुम्ही बाईक चालवताय, मी बाईक चालवतोय, मी दारू पिलेला आहे, तुम्ही दारू पिलेला नाही, ऍक्सिडेंट तुमचा झाला, तो मी सांगणार दारू पिता माझा ऍक्सिडेंट झाला नाही, पण चान्सेस माझ्या मध्ये जास्त आहे ऍक्सिडेंट व्हायचे. सेम जर तुम्ही तंबाखू खाला, चान्सेस फार जास्त आहे कॅन्सर व्हायचे. आणि जे तुमच्या हातामध्ये आहे, आपण 10 दिवस 1 वर्षाचे मुलांना बाहेरलेलं आहे कॅन्सर झालेलं, त्यांना त्यांचा काय दोष आहे? त्यांनी काय तंबाखू खाल्लेला नाही आहे.
1: बरोबर.
2: पण

0: तुम्ही खाऊन हा समोर जातोय, तुम्हाला माहित आहे हे प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्ही काय करताय? दॅट इज द रिझन वाय टबॅको इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉजेस ऑफ कॅन्सर. यू कॅन प्रिव्हेंट कॅन्सर विथ दॅट बाय नॉट हॅव्हिंग टबॅको. सिमिलरली ओल्ड कॅन्सर इज वन ऑफ द मोस्ट प्रिव्हेंटेबल ओल्ड कॅन्सर. यू कॅन स्टॉप ओल्ड कॅन्सर.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मला सांगा की कॅन्सर म्हटलं की जसं मानसिक खच्चीकरण आपलं होतं, तसंच एक विचार मनामध्ये येतो की हे पैशाचं गणित सगळं कसं जुळवायचं. तर मला सांगा की आपण शासनातर्फे काही गरीब लोकांसाठी म्हणा किंवा कॅन्सर पेशंटसाठी काही योजना राबवल्या जातात का?
0: खूप योजना आहेत. तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की अफोर्डेबिलिटी शुड नॉट बी अन इश्यू इन कॅन्सर. हॉस्पिटलवर जास्त अवलंबून नाहीये, पेशंटवर अवलंबून आहे.
1: डॉक्टर हितेश मला सांगा की एखाद्याची फार इच्छा आहे की दारू सोडायची आहे, सिगारेट सोडायची आणि तंबाखू सोडायची आहे, तर त्यांनी काय नेमकं करायचं, त्यांनी कुठे जायचं, कोणाची मदत घ्यायची?
0: स्वतःची. याला आपण इंग्लिश मध्ये टर्म बोलतो कोल्ड टर्की. म्हणजे द बेस्ट वे टू लीव टबॅको इज सेल्फ विल. सेल्फ विलच एक मेडिसिन आहे ज्याने तुम्ही तंबाखू सोडू शकता. तुम्ही तुमच्या बोलण्यावर, माझ्या बोलण्यावर किंवा लोकांच्या बोलण्यावर तुम्ही तंबाखू सोडू शकत नाही. ते आतून यायला पाहिजे की आपला तंबाखू सोडायचं आहे. आणि आतून यायला तुम्हाला रिमाइंडर्स लागतात. कधी कधी फोनवर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवलाय की तंबाखू सोडायची, किंवा एका हातामध्ये आपण धागा बांधलेला आहे की लाल धागा म्हणजे तंबाखू सोडायची. कानमध्ये आपण, मला माहित आहे की माझी आई सांगायची तू कानमध्ये खळा करून घ्या, हे करायचं नाही. मला कधी कळत नाही, कळत असायचं, आता कळतोय. कानाचा खडा म्हणजे रिमाइंडर आहे की हे करायचं नाही. तसंच हे काफी रिमाइंडर्स असतात, हे युज केलं तर आपल्याला टबॅको सोडता येतं. हे नॉन फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिनचे व्यतिरिक्तचे हे
1: स्वतःच्या मनाची तयारी करणं खूप गरजेचं.
0: एक्झॅक्टली. सेकंड इज यू डिले द टाइम. एक्झाम्पल, तुम्ही सिगरेट पिता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 वाजता तुम्ही म्हणजे टाइम, एक्झाम माझी कॉफीची टाइम आहे 5 वाजेपर्यंत, असं काही 6 वाजता मी चहा घेतो. तसंच एक टाइम असते की त्यावेळी मला सिगरेट लागतो किंवा तंबाखू लागते, तो 1 तासाने डिले करा.
1: अच्छा.
0: त्यावेळी तुम्ही घेऊ नका, 1 तासाने डिले करा. जे आपले एन्व्हायरमेंट आहेत, फ्रेंड्स आहेत, तो त्यावेळी सारे चेंज करा. कारण की फ्रेंड्स, सी पियर प्रेशर हा एक टर्म आहे. पियर म्हणजे फ्रेंड्स, प्रेशर. फ्रेंड्सच्या प्रेशर मुळेच हा फर्स्ट आपला धक्का लागतो तंबाखूचा. तर आपण फ्रेंड्स सर्कल चेंज करतो. जर आपण तो 1 तासाने किंवा 1 दिवसाने आपण डिले केला त्यांनी फार आपल्याला, कारण की तो आपल्याला जी हवी असते ती क्रेविंग्स असते ती तो त्यावेळेस आपल्याला जास्त असते. तो 1 तास काढला ना आपण तर खूप चांगला आपल्याला हेल्प भेटतो. नॉन फार्माकोजेनिक. त्यानंतर आपल्याला फार्माकोजेनिक म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण निकोटीन पॅचेस असतात, निकोटीन गम्स असतात, ते आपण घेऊ शकतो. पण निकोटीन गम्स इज नॉट द रिप्लेसमेंट ऑफ टबॅको.
1: मला हेच डॉक्टर विचारायचंय की हल्ली असं ऐकलं जातंय की तंबाखू सोडायची असेल तर म्हणजे ते तंबाखूची, तुम्ही आता जसं सांगितलं की ती एक आपल्याला हे होते की आता या वेळेत आपल्याला खायचे असं, पण त्याला सबस्टिट्यूट म्हणून एक च्युइंगम किंवा चॉकलेट असं काहीतरी आलेलं आहे, त्याची पण सवय लागू शकते का? ते
0: इलायची, दालचिनी, लवंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही च्युइंगम, निकोटीन पॅचेस, पॅचेस असतात म्हणजे तुम्ही पॅच लावलं ना ते 8 दिवस तुम्हाला असं वाटलं नाही की मला सिगरेट घ्यायची. निकोटीन पॅचेस असते, सिगरेट चेन स्मोकर असतात, 10 पॅकेट जास्त तंबाखू घेतात त्यांना आपण निकोटीन पॅचेस पण लावतो. च्युइंगम असतात, हे सगळं रिप्लेसमेंट आपण करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे कोल्ड टर्की म्हणजे सेल्फ विल. त्याच्या ऐवजी तुम्ही काही पण केलं तरी काही तुम्हाला तुमची तंबाखू थांबणार नाही. इंडियामध्ये क्विट रेट इज 14% आफ्टर कोल्ड टर्की. म्हणजे तुम्हाला आतून माहिती आहे की हे प्रॉब्लेमॅटिक आहे, मला सोडायला
1: हानिकारक आहे,
0: तरी पण ओनली आउट ऑफ 114 पीपल कॅन क्विट टबॅको.
1: पण डॉक्टर मुळात आपल्याला हेड अँड नेक कॅन्सर होऊच नये किंवा मुखाचा कॅन्सर होऊच नये, म्हणून आपण काय काळजी घ्यायची, आपली लाईफस्टाईल कशी असायला हवी?
0: तुम्ही सांगितलं की एक जे व्यसन आहे तुम्ही सोडा. आउट ऑफ 100 ओरल कॅन्सर, 85 बिकॉज ऑफ टबॅको, अल्कोहोल, अरेकन. आउट ऑफ 100, 85 तुम्ही हे तंबाखू सगळे कमी केला तुम्ही, तर फक्त 15 ओरल कॅन्सर राहणार आउट ऑफ 100. अजून एक प्रकार आहे क्रॉनिक म्युकोसल ट्रॉमा, म्हणजे शार्प टूथ असतं ना आपला, दाताचा शार्प नुकीला दात असतात, ते पण लागून लागून लागून लागून त्याचे घाव होऊ शकतो. एव्हिडन्स नाही आहे की ते टू डायरेक्टली कॉज करतो, पण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर होऊ शकतो. आपला आर्टिकल आपण पब्लिश केला होता जर्नलमध्ये 2017, त्यामध्ये आपल्याला कळलं आहे की हे म्हणजे असोसिएशन आहे, पण यांनी कॅन्सर होतो हे आपल्याला माहित नाही, पण असोसिएशन आहे. त्यामुळे शार्प टूथ पण कुठे असला किंवा तुमची डेंचर कवळी आहे ती बरोबर इलफिटिंग आहे, बरोबर

0: लागत नाही, वारंवार तुम्ही लागते, तर ते ठीक करून घ्या. तुम्ही सांगितलं हायजीन चांगलं तुम्ही ठेवायला हवं आपल्याला. फिफ्थ इज गुड स्लीप. सिक्स्थ इज गुड एक्सरसाइज. नॉन ओबीस म्हणजे फॅट कमी करा, एक्सरसाइज चांगलं करा, BMI बॉडी मास इंडेक्स चांगलं ठेवा, बिलो 20-23 ठेवा. हे सगळे चांगले फॅक्टर असतात, त्यांनी तुम्ही कॅन्सरला प्रिव्हेंट करू शकता.
1: नक्कीच डॉक्टर हितेश, जाता जाता आपल्या चर्चेच्या शेवटी काय संदेश द्या?
0: कॅन्सरनी घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. आता या प्रोग्राम मध्ये आपल्याला कळलं आहे की कोण कोणत्या फॅक्टर्स मध्ये मुळे कॅन्सर होतो ते करायचं नाही, आणि कोणकोणते चांगले गोष्ट आहेत किंवा एक्सरसाइज आहे, स्लीप आहे, ते आपण चांगली घेतली पाहिजे. त्याने आपली इम्युनिटी वाढते आणि त्यांची कॅन्सर प्रिव्हेंट होतो. कॅन्सर झालाही तरीही बटच्या नंतरच्या स्टेटमेंटला तुम्ही लक्ष द्या. कॅन्सर इज देअर बट इट इज क्युरेबल, सो फोकस ऑन क्युअर. इफ इट इज क्युरेबल यू कॅन बी बॅक टू लाईफ अँड ऑल्सो बॅक टू वर्क.
1: नक्कीच डॉक्टर. श्रोते हो, आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रतिबंध याबाबत अत्यंत उपयुक्त माहिती जाणून घेतली. कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर वेळीस निदान झाले तर तो जिंकता येतो, हा विश्वास आज डॉक्टर हितेश सिंघवी यांनी आपल्या शब्दातून आपल्यासमोर ठेवलाय. तंबाखू आणि व्यसनांपासून दूर राहणं, स्वतःची नियमित तपासणी करणं आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं हेच खरे कर्करोग प्रतिबंधाचे सूत्र आहे. सर, आपण दिलखुलास कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांनाही महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्स
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: तेव्हा श्रोते हो, लक्षात असू द्या, आज फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे 7:45. तेव्हा जरूर संपर्क साधा आणि सांगा शांता शेळके यांनी लिहिलेलं तुमच्या आवडीचं गीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्मा.
6: श्रोते हो नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार.

0: डॉक्टर.
1: नमस्कार
0: सर. यावेळीचा विषय आहे तो म्हणजे स्किन अलर्जी. आता अलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की अलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी अलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो?
1: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या अलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बाबा आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलात तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहेत की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात अलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणामस्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
0: अच्छा श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-449-260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
1: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळींचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली अलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
0: अच्छा श्रोते हो, 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448-844-9960 8448-844-9960 8448-844-9260. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत अहिल्यानगर मध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,
4: प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 8:15 वाजलेत. ऐकूया शोभा गुरुटू यांच्या स्वरातलं उमाकांत काणेकर यांचं हे गीत.

शोभा गुरुटो यांच्या स्वरातलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 7:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: श्रोतेहो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात आपलं पुन्हा स्वागत. आपल्याशी या कार्यक्रमात स्त्रियांच्या कॅन्सर विषयी बोलत आहेत गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड. डॉक्टर, आपण मागच्या भागात सांगितलं की स्त्रियांमध्ये होणारा स्तनांचा कॅन्सर, आता आपण त्याची लक्षणं जाणून घेतली, आता आम्हाला पुढचं सांगा की यावरचे उपचार काय आहेत किंवा वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या आहेत.
1: स्तनाचे कॅन्सर झाला म्हणजे आपल्याला गाठ लागते स्तनामध्ये, तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून पहिल्यांदा तपासणी करून घेणं, क्लिनिकल चेकअप हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की त्याच्यामध्ये सोनोमॅमोग्राफी केली जाते, मॅमोग्राफी केली जाते आणि याच्यामध्ये कॅन्सर आहे का याची शहानिशा केला जातो. आणि अजून एक टेस्ट आहे की ज्याला आपण एफएनएसी म्हणजे सुई टाकून त्या गाठीमधून पेशी काढून त्या पेशींची तपासणी मायक्रोस्कोप खाली केली जाते आणि त्याच्यामध्ये कॅन्सर आहे का नाही हे आपल्याला बऱ्याचदा कळून येत. आणि समजा ती टेस्ट जरी निगेटिव्ह आली तर आपण त्या गाठीचा एक छोटासा तुकडा म्हणजे बायोप्सी करून आपण ती गाठ कॅन्सरची आहे की साधी आहे याची आपण खात्री करून घेऊ शकतो.
0: पण मग यात आता कॅन्सर कुठल्या स्टेजला आहे किंवा कुठल्या टप्प्यात आहे हे आपण कसं ओळखायचं?
1: याच्यामध्ये आपण क्लिनिकल चेकअप तर केलेलं आहे म्हणजे ती गाठ लागते, त्याचबरोबर त्या काखेमध्ये काही गाठी लागतात का, याच्यावर तो कॅन्सर किती पसरलेला आहे. काखेमध्ये गाठी लागत असतील तर दुसऱ्या स्टेजला आहे. त्याचबरोबर आपण छातीचा एक्सरे करून घेतो, त्याच्यामध्ये आहे पसरलाय का लंगमध्ये, किंवा सोनोग्राफी करतो त्यामध्ये लिव्हरमध्ये वगैरे तो कॅन्सर गेलेला आहे का. जर लिव्हरमध्ये लंगमध्ये गेला असेल तर तो कॅन्सर चौथ्या स्टेजला आहे असं आपण म्हणूया.
0: या कॅन्सरचे उपचार कोणते असतात?
1: कॅन्सरच्या स्टेजनुसारच उपचार ठरतात. त्याच्यामध्ये जर कॅन्सर पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजला असेल तर ऑपरेशन हे पहिलं केलं जातं. हल्ली ब्रेस्ट कॉन्झर्वेशन थेरपी केली जाते गाठ जर छोटी असेल तर, नाहीतर मग मॅस्टेक्टोमी म्हणजे स्तन काढून काखेतील गाठी काढणं हे ऑपरेशन केलं जातं. आणि त्याचबरोबर केमोथेरपीचे पूर्ण सायकल करणं म्हणजे साधारणतः 8-9 सायकल करणं आणि रेडिओथेरपी आणि स्तनाच्या कॅन्सरमध्ये हार्मोन थेरपी ही पण आवश्यक असते. तर जी ERPR टेस्ट केली जाते त्यानुसार पुढे हार्मोन थेरपी काय करायची हे ठरवलं जातं. तर स्त्रियांनी अशी गाठ लागत असेल तर न लाजता तपासून घेणं आणि त्याचे पूर्ण उपचार करून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा स्त्रियांना वाटतं की ऑपरेशन झालं की सगळं इलाज झाला, तर तसं नाहीये. पूर्णपणे इतर सगळे उपचार, ऑपरेशन, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि हार्मोन थेरपी पूर्ण करून घेणं आणि नंतर दर 3 महिन्यांनी आणि पुन्हा 6 महिन्यांनी चेकअप करून घेणं हे खूप आवश्यक आहे. कारण स्तनाचा कॅन्सर हा बऱ्याचदा कधी कधी 5 वर्ष बरा झालेला असतो पण कधी कधी 5 वर्षांनी 10 वर्षांनी सुद्धा तो लंग मध्ये किंवा छातीत पाणी होणं, लिव्हर मध्ये गेलाय असं पुन्हा उद्भवू शकतो.
0: स्तनाच्या कॅन्सर बद्दल आता तुम्ही एक शब्द उच्चारला की रेडिओथेरपी, पण तरी अशी विशिष्ट थेरपी नाहीये का की त्या स्तनाच्या कॅन्सरवर तेच की रेडिओथेरपी असेल किंवा किमो असेल का? तसं तुम्ही ठरवता म्हणजे त्या स्टेजेसनुसार ठरतं?
1: स्टेजेसनुसार ठरतात. समजा आपल्याला जेव्हा कधी कधी पेशंट उशीर येतात तर त्याच वेळी जर लिव्हर मध्ये तो पसरलेला असेल म्हणजे स्तनामध्ये मोठी गाठ आणि लिव्हर म्हणजे तो चौथ्या स्टेजला आहे, तर अशा वेळेस आपण ऑपरेशन न करता पहिल्यांदा त्यांना केमोथेरपी देतो. कारण लिव्हर केमोथेरपीने काय होतं, आपण सलाईनद्वारे रक्तामधून इंजेक्शन देतो, तर ते एकाच वेळी स्तनामधल्या गाठीवर आणि लिव्हर मधल्या कॅन्सरवर दोन्ही ठिकाणी त्याचे ऍक्शन होते आणि मग दोन्ही ठिकाणचा कॅन्सर कमी व्हायला मदत होते.
0: अतिशय चांगली माहिती आपण देत आहे डॉक्टर की स्तनांचा कॅन्सर स्त्रियांमध्ये आढळणारा, त्याला ओळखायचं कसं, लक्षणं कोणती आणि त्याच्यावरचे उपचार. तर श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात या होत्या पद्मजा गरुड आपल्याला सांगत होत्या स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सर विषयी. श्रोते हो, आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 02412326775. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.

0: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:55 झालीत. घेणार आहोत जाहिरातीसाठीची ही विश्रांती.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1447.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची सर्वच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232 39 39.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 02-41-235-35-15.
6: मोबाईल 960-44-988-36.
8: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
9: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72.
1: तेव्हा श्रोते हो, बरोबर 7:15 आमच्या फोनलाईन्स ओपन होतील. जरूर संपर्क साधा फोन गाणी या कार्यक्रमासाठी. या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम आहे शांता शेळके यांच्या गीतांवर केंद्रित. तेव्हा जरूर संपर्क साधा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सुरुवातीला लहान असते, समजा 0.5 किंवा 1 सेंटीमीटर, मग ती हळूहळू वाढत जाते 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. मग ती पॅनक्रियाजमध्ये मोस्ट कॉमनली हेड ऑफ पॅनक्रियाजमध्ये असते. त्यानंतर समटाईम्स रेअरली ती बॉडी किंवा टेल ऑफ पॅनक्रियाजमध्ये पण स्वादुपिंडाचा कॅन्सर होऊ शकतो, म्हणजे पॅनक्रियाजचा कॅन्सर होऊ शकतो. तर त्याला हा खूप तसा रेअर प्रकारचा कॅन्सर आहे, खास करून हा ओल्ड एजमध्ये, म्हणजे 50 ते 60 पुढे हा कॉमनली सापडतो, वृद्धावस्थेत येतो. आणि त्याला असं तुम्ही जर विचारलं की कोणत्या कारणामुळे होतं, तर त्याला असं काही एक स्पेसिफिक कारण नाही, त्याला असं इन्क्रीजिंग फॅक्टर्स आहेत, म्हणजे काही रिस्क वाढवणारे फॅक्टर्स आहेत, त्याला आपण रिस्क फॅक्टर्स म्हणतो.
1: बरोबर.
0: ते म्हणजे अल्कोहोल, दारू, सिगरेट स्मोकिंग, तंबाखू, हे सगळे इनडायरेक्टली रिस्क वाढवतात, पण डायरेक्टली एक कारण असं नाही की या कारणामुळे झाला असं काही स्पेसिफिक कारण सापडलेलं नाही. काही जेनेटिक बदल होतात पॅनक्रियाजमध्ये, कॅन्सर जीन जे आहेत पॅनक्रियाजमधले, PRSS आणि असे वेगवेगळ्या नावाचे कॅन्सर जीन असतात, तर ते त्याच्यात म्युटेशन होतात, जे चुकीचे बदल होतात जीनमध्ये DNA लेवलला, आणि मग कॅन्सर जीन डॉमिनेट करतो आणि अँटी कॅन्सर जीन सप्रेस होतो. त्याच्यामुळे मग काही चुकीच्या कॅन्सर सेल तयार होतात पॅनक्रियाजमध्ये 7 मिनिटात, आणि मग ते वाढायला लागतात खूप जास्त नंबरमध्ये, आणि मग तिथं गाठ तयार होते.
1: अच्छा.
0: आणि हेड ऑफ पॅनक्रियाज मोस्ट कॉमन आहे.
1: पण मग एखाद्या रुग्णाला कॅन्सर झालाय स्वादुपिंडाचा, पॅनक्रियाटिक कॅन्सर, मग त्यासाठी काय तपासणी काय आहे, कसं कळतं?
0: सो स्वादुपिंडाचा कॅन्सर हा कॉमन नाही, आपण जसं म्हटलं. सगळ्यात पहिले तर पेशंटला काही वेगवेगळे अबनॉर्मल सिमटम काय हे पेशंटला कळायला पाहिजे की माझ्यात काहीतरी बदल होत आहेत. एक पोटात दुखणे सिम्पल, दुसरं म्हणजे जॉन्डिस, म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये आपण जॉन्डिस म्हणतो, मराठीत त्याला कावळी म्हणतो.
1: कावळी,
0: तर डोळ्यात कावळी येते, म्हणजे डोळे पिवळे होतात, सिम्पल भाषेत डोळे पिवळे पडतात. युरिन म्हणजे लघवी आपली खूप जास्त पिवळी व्हायला लागते.
1: अच्छा.
0: स्टूल म्हणजे आपलं जे टॉयलेट असते ती पांढऱ्या कलरची व्हायला लागते, नॉर्मली पांढरा म्हणजे सिल्वर कलर टाईप, नॉर्मली येलो कलरची आपली स्टूल असते, म्हणजे टॉयलेट असते.
1: बरोबर.
0: तर हे सगळे कलर मध्ये बदल होतात, कावळी होते. जर असं काही वाटायला लागलं तर लगेचच तुम्ही कॅन्सर तज्ञांना दाखवा, मग पुढच्या तपासण्या आपल्याला करायला लागतील. तपासण्यांमध्ये मग पोटाची सोनोग्राफी आली, रक्त तपासण्या आल्या वेगवेगळ्या, CA19.9 CA हे कॅन्सरचे ट्युमर मार्कर आहेत. जर ट्युमर मार्कर्स वाढले असतील CA19.9 आणि CA, तर ते कॅन्सरचं दाखवतात, ब्लड टेस्टवरच दाखवतात की यांना पॅनक्रेटिक कॅन्सर असू शकतो. त्यानंतर मग CECT पॅनक्रेटिक प्रोटोकॉल, CT CECT स्कॅन, म्हणजे सिटी स्कॅनचा एक पॅनक्रिया स्पेसिफिक सिटी स्कॅन आपण करतो. त्याच्यात आपल्याला पर्टिक्युलरली पॅनक्रियाजमध्ये गाठ असेल तर ते त्या इमेजिंगवर, म्हणजे सिटी स्कॅनवर आपल्याला कळून जातं, आणि ती गाठ किती मोठी आहे, त्याचा साईज काय आहे, 2 सेंटीमीटरची आहे, 4 सेंटीमीटर आहे, तो आकार कळून जातो. कुठं रक्तवाहिनीला चिटकलेली आहे का, ते सगळं आपल्याला सिटी स्कॅनमध्ये कळतं, स्टेज कळते बेसिकली. आणि मग त्याला कन्फर्मेशनसाठी एक असतं ट्युमर मार्कर, जे मी आता सांगितलं CA19.9, आणि त्याच्यानंतर असते बायोप्सी.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:20 झालीत. ऐकूया काही नाट्यपद. सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरातलं वसंत कानेटकर यांचं हे पद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

0: रामदास कामत यांच्या स्वरातलं वसंत कानेटकर यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आता घेऊया ही जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400484088.
5: 7400484088.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोता, आता ऐकूया आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं स्वयंवर या नाटकातलं हे पद.

आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं संगीत स्वयंवर या नाटकातलं हे पद आपण ऐकलं आणि श्रोते हो या पदाबरोबरच नाट्य संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो लक्षात असू द्या, 7:15 फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे. या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम आहे शांता शेळके यांच्यावर केंद्रित. तेव्हा जरूर संपर्क साधा 2:42-37-71 आणि 2:42-36-72 या संपर्क क्रमांकावर. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:30 वाजत आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. डीआरडीओ कडून रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. आता सविस्तर बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. कुटुंबाच्या व्याख्येमधून

असून विवाहित मुलींना वगळणं हे स्पष्टपणे मनमानी अन्यायकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायालयानं सांगितलं. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं अनुकंपा नियुक्तीच्या उद्देशानं कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एका प्रकरणातील आदेश रद्द ठरवला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करून त्याऐवजी एका सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातली महागाई आणि किंमत निर्धारण विषयक माहितीची चौकट आधुनिक करण्यासाठी आणि तिला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सरकारनं घाऊक किंमत निर्देशकांचे आधार वर्ष 2011-12 वरून 2022-23 करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या निर्देशांकाची सुधारित मालिका प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षांपर्यंत घाऊक किंमत निर्देशांकासोबत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर हा निर्देशांक पूर्णपणे बंद केला जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO आणि भारतीय वायुदलानं स्वदेशी बनावटीच्या रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या काल चांदीपूर इथल्या केंद्रावर यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या. क्षेपणास्त्र सोडल्यानंतर त्यानं लक्ष्याचा अचूकपणे वेध घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात आंबेसरी गावाजवळ तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. उच्चगती रेल्वे विभागात वेगानं होत असलेल्या प्रगतीचं हे एक द्योतक असल्याचं रेल्वे मंत्रालयानं सांगितलं. हा पर्वतीय बोगदा 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंद असून उच्चगती बुलेट ट्रेनसाठी पूरक अशा प्रगत देखरेख आणि सुरक्षितता प्रणालींनी तो सुसज्ज करण्यात आला आहे. दिल्लीत अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यासंबंधित भारत आणि म्यानमार यांच्यात काल 8वी द्विपक्षीय बैठक पार पडली. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे महासंचालक अनुराग गर्ग यांनी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं तर म्यानमारच्या अंमली पदार्थ गैरवापर नियंत्रण केंद्रीय समितीचे सहसचिव थॅट लिंग माऊंग यांनी म्यानमार शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. या बैठकीदरम्यान उभय देशांनी आपल्या प्रदेशातील बदलत्या अंमली पदार्थ तस्करीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच गुप्तचर माहिती देवाणघेवाण, समन्वित कारवाया, सिंथेटिक अंमली पदार्थांचा सामना करणं, डार्कनेट आधारित तस्करी, अफूची अवैध लागवड यासंदर्भातल्या वाढत्या सहकार्यावर चर्चा केल्याचं NCB आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मिन अँग हाईन यांनी काल मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णू देववर्मा यांची भेट घेतली. म्यानमार राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ लोकभवनात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी सीमा प्रश्नाबाबतीत दीर्घकाळ चाललेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन आणि ब्रिटनच्या सहभागाची मागणी केल्यानंतर भारतानं नेपाळसोबतच्या सीमा प्रश्नांच्या निराकरणात कोणत्याही त्रयस्थ पक्षांची भूमिका फेटाळून लावली आहे. सीमा प्रश्नाच्या सर्व पैलूंवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय यंत्रणा स्थापन केली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर बाबत पाकिस्तान युरोपियन युनियनच्या संयुक्त निवेदनात केलेले अनावश्यक उल्लेख देखील भारत नाकारतो असंही जयस्वाल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत नेपाळच्या सत्ताधारी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीत भारत नेपाळ विकास भागीदारी आणि लोकांमधील संबंधाबाबत चर्चेवर भर देण्यात आला असं डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नेपाळमधील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची नवी दिल्लीत भेट घेतली तसंच नेपाळी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. भारत आणि नेपाळमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याचा दृढ निश्चय यावेळी उभय पक्षांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल सर्वोच्च न्यायालयातील 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्यासह ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून शपथ दिली. 22 आणि 27 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये कॉलेजियमनं केलेल्या शिफारशींवर कार्यवाही करून केंद्र सरकारनं काल ही पदोन्नती देण्यास मंजुरी दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री

0: अर्जुनराम मेघवाल यांनी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ही नियुक्ती केल्याचं समाज माध्यमांवरून जाहीर केलेल्या संदेशात नमूद केलं आहे. या अध्यादेशामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 झाली आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये संघर्ष निर्माण झाला तर राष्ट्रीय सार्वभौमत्वाला अग्रक्रम दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. विशेषतः अंमली पदार्थ आणि मानसोत्तेजक पदार्थांविषयीच्या प्रकरणांमध्ये विशेषत्वानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं दिलेला आदेश रद्द करताना सर्वोच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयानं तुरुंगात राहून मोबाईल फोनच्या सहाय्यानं अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर केला होता. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 वितरण समारंभ आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील 42 उत्कृष्ट पंचायतींना हे पुरस्कार प्रदान केले जातील. या समारंभादरम्यान दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 34 ग्रामपंचायतींना तर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीअंतर्गत 8 पंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कार विजेत्या पंचायतींचे प्रमुख आपल्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि कामगिरी सादरीकरणही करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीसाठी सेवांच्या खरेदीशी संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी सरकारनं क्षमता विकास आयोगाच्या अध्यक्षा एस राधा चौहान यांची समिती नेमली आहे. त्या आपला अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करतील. दरम्यान मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रतिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी करण्यासाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं ऑनलाईन पोर्टल खुलं केलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशांत लोखंडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून मंडळाच्या सचिवपदी वरुण भारद्वाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी या डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनं 2024 सुरू झाल्यापासून अवघ्या 2 वर्षाच्या कमी काळात 1 कोटी नोंदणीकृत वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे. या मंचावर 140 अधिक थेट टीव्ही वाहिन्या 200 अधिक रेडिओ सेवा थेट कार्यक्रमांचं प्रक्षेपण उपलब्ध करून दिलं जात आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात ऑपरेशन शेरुवली अंतर्गत दहशतवाद शोध मोहीम कालच्या 10व्या दिवशी देखील सुरू होती. या प्रदेशातल्या घनदाट जंगलातील दहशतवाद्यांचं छुपे तळ शोधून काढण्यासाठी लष्कर आणि अन्य सुरक्षा दलं संयुक्तपणे ही शोध मोहीम राबवत आहेत. इंग्लंडमध्ये टॉन्टन इथं झालेल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडनं भारतावर 2-1 असा विजय मिळवला. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ही मालिका महत्वाची होती. भारतानं हरमितप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीवर 5 बाद 180 धावसंख्या केली. यजमान संघाची अवस्था 3 बाद 38 केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची आशा होती. परंतु ऍलिस कॅप्सी आणि हेदर नाईट यांच्या शतकी भागीदारीनं हा सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय महिला क्रिकेट संघ T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात 14 जूनला एजबस्टन इथं पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. घाऊक किंमत निर्देशांक टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार. DRDO रुद्र M2 या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी. नेपाळसोबत सीमा प्रश्नाच्या निराकरणाबाबतीत त्रयस्थ पक्षाचा हस्तक्षेप भारतानं फेटाळला. आणि महिलांच्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेत इंग्लंडचा भारतावर 2-1 असा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झालीत. आज आहे बुधवार, तेव्हा ही वेळ आहे साहित्य सौरभ या कार्यक्रमाची. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: श्रोतेहो नमस्कार आणि साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, मागच्या भागात आपण लेखक सुधीर मुळे यांचा परिचय करून घेतला आणि त्यांचा ललितबंध ऐकला. आजच्या कार्यक्रमामध्ये बुडबुडा नावाची एक विनोदी कथा आपण ऐकणार आहोत.
1: कोट खचाखच भरलं होतं, आज केसच तशी होती. साबण कंपनीच्या विरोधात कुणा हणमंत डोईफोडे या माणसानं कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. त्या साबण कंपनीतर्फे बंदीछोडे नावाचा वकील होता, तर डोईफोडेची केस किशा केसकर हा वकील लढवत होता. जस ठोसर आत शिरताच सगळेजण त्यांना अभिवादन करत उभे राहिले, किंवा उभं राहत सगळ्यांनी अभिवादन केलं असं म्हटलं तरी चालेल. रिवाजाप्रमाणे कोर्टात हजर असलेल्या प्रेक्षकांनी लगेचच कुजबूज सुरू केली. ऑर्डर ऑर्डर हातोटा आपटत न्यायाधीशांनी सगळ्यांना शांत केलं आणि ते केसकर वकिलांकडे पाहत म्हणाले, यू मे प्रोसीड मिस्टर केसकर. त्या सरशी केसकर उठला. अनेक वर्षांनी त्याला आज केस चालवायला मिळत होती, येतच नव्हते क्लायंट्स, तर त्यामुळे ही केस जिंकायचीच असा त्यानं चंग बांधला होता. कमरेत वाकून न्यायमूर्तींना अभिवादन करत त्यानं आपल्या प्रास्ताविकाला सुरुवात केली. युअर ऑनर, माझे असील श्री हणमंत बलवंत डोईफुडे, राहणार सुंदरखेड, उमर 48 वर्ष, यांनी साबण कंपनीची जाहिरात टी व्हीवर पाहिली. त्या जाहिरातीत कंपनीनं असा दावा केला होता की हा साबण वापरून आंघोळ केल्यास 3 महिन्यात माणूस युरोपियन पब्लिकसारखा गोरापान होतो. प्रसिद्ध अभिनेता राहुटी यांनीच या जाहिरातीत हा साबण लावून आंघोळ केली होती. सुरुवातीला ते काळे दिसत होते, पण आंघोळ करताच ते गोरे दिसायला लागले. राहुटी हे प्रसिद्ध असल्यामुळे आमचे अशील डोईफोडे यांनी त्यांनी केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवला आणि सदर साबण विकत आणून वर्षभर त्यानं आंघोळ केली. परंतु आमच्या अशिलाच्या रंगात अजिबात फरक पडला नाही, उलट साबणाची वडी दरवेळी काळी पडत गेली. युअर ऑनर, आपल्यासाठी मी आमच्या अशिलाचा वर्षभरापूर्वीचा फोटो एक्झिबिशन नंबर 1 सादर केला आहे. आमच्या अशिलाचा त्यावेळेचा रंग आणि आत्ताचा रंग यात एका शेडचा देखील फरक पडलेला नाही. सबब, खोटी जाहिरात करून आमच्या अशिलाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याबद्दल अभिनेता राहुटी आणि साबण कंपनी यांना दोषी ठरवून कायद्यानुसार योग्य ती शिक्षा ठोठवावी आणि आमचे अशील श्री डोईफोडे यांना मानसिक त्रासापोटी आणि फसवणुकीपोटी ₹50,000 फक्त इतकी नुकसान भरपाई मंजूर व्हावी अशी मी मेहरबान कोर्टास विनंती करीत आहे.
2: आपलं प्रास्ताविक संपवलं आणि केसकरनं पुन्हा एकदा कमरेत झुकून कोर्टाला अभिवादन केलं आणि तो आपल्या जागेवर बसला. अनेक वर्षानंतर आज तो पहिल्यांदाच केस चालवत होता, त्यामुळे कमरेत वागताना त्याला किंचित दुखत होतं. पिंजऱ्यात उभ्या असलेल्या डोईफोडेकडे केसकरनं एक नजर टाकली. डोईफोडे आज जरा जास्तच काळवणलेला दिसत होता. त्याच्या समोरच्या पिंजऱ्यात अभिनेता राहुटी आणि कंपनीच्या वतीनं एक अधिकारी दाटीवाटीनं उभे होते. कंपनी आणि राहुटीनं बंदीछोडे नावाचा एकच वकील लावला होता. बंदीछोडे उठला आणि कमरेत वाकून म्हणाला, युअर ऑनर, कंपनीनं चालले अशी जाहिरात केली हे आम्ही मान्य करतो, परंतु कंपनीनं डोईफोडे यांचीच काय पण कोणाचीच फसवणूक अथवा दिशाभूल केलेली नाही. आमचे साबण वापरून आंघोळ केल्यास 3 महिन्यात माणूस पालीसारखा पांढरा पटक पडतो हे प्रयोगशाळेत प्रयोगानं साला सिद्ध झालेलं आहे. आम्ही म्हशी आणि डुकरं यांना देखील या साबणानं आंघोळ घालून पांढरशुभ्र केलेलं आहे. त्याचे फोटोज एक्झिबिशन नंबर 2 सादर केलेले आहेत. युअर ऑनर, मी यासंबंधी साला अर्जदार डोईफोडे यांना काही प्रश्न विचारू इच्छितो.
3: ऑब्जेक्शन युअर ऑनर, दुसरे फोटो हे म्हशी आणि डुकरं भाजरल्यानंतरचे आहेत,
2: कळवळून केसकर म्हणाला. पण कोर्टानं त्याच्या हरकतीकडे दुर्लक्ष करत कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्याचीच बिनपणानं केली. मग न्यायमूर्तींनी संमतीदर्शक मान हलवताच बंदीछोडे विनाकारण कोर्ट सावरत आपला डोईफोडेच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि त्यानं त्याच्याकडे पाहत प्रश्न विचारला, आपलं नाव काय? अडबंत बलवंत डोईफोडे. आणि चालत आहे आपली उमर? कागदपत्रानुसार 35 आणि प्रत्यक्षामध्ये 48 वर्ष. बरं, आणि तुम्ही राहता कुठं आहे, पत्ता काय तुमचा?

0: सुंदरखेड आणि व्यवसाय पोटापाण्याची काय सोय? मी डॉक्टर आहे. अच्छा, तर मिस्टर डोयफोडे ही जाहिरात झाली तुम्ही नेमके कधी पाहिले होते? मला वाटतं 1 वर्षापूर्वी. वाटतं बिट्टं काय लावलं, नेमकी तारीख वेळ काय होती? बंदी छोडेनं विचारलं आणि डोईफोडे विचारात पडला. त्याला असं कोण लक्षात ठेवतं? मला आठवतले, डोईफोडेनं कबूल केलं. ठीक आहे, आता मला हे सांगा साला, तुम्ही पहिले आंघोळ कधी केले होते? मी स्वतः केलीच नव्हती. माझा जन्म झाल्या झाल्या शाबा सिस्टर हॉस्पिटलमध्ये मला पहिली आंघोळ घातली होती. डोईफोडेनं उत्तर दिलं आणि कोर्टात हास्याचा एकच फवारा उडवला. मी चालत त्या आंघोळीविषयी विचारत नाही आहे डोईफोडे. आमचा साबण विकत घेऊन पहिली आंघोळ तुम्ही कधी केलीत ते विचारतोय. आणि शेवटची आंघोळ असं विचारेन ना, तेव्हा ते आमच्या साबणानं शेवटची आंघोळ अशा अर्थानं असेल. नाहीतर चालत तेव्हा उत्तर द्याल की ते मला कसं कळणार? पुन्हा एकदा कोर्टात हास्याचा दणदणाट झाला. डोईफोडे चांगलाच खजील झाला. गेल्या वर्षीचा 15 ऑगस्ट, हा बरोबर 15 ऑगस्ट, आंघोळ करूनच मी झेंडा वंदनाला गेलो होतो. डोईफोडेनं उत्तर दिलं. बरं चाललं, ठीक आहे. तुम्ही रोज आंघोळ करता? हा काय प्रश्न झाला का साहेब? मी डेली आंघोळ करतो. आमच्या साबणांना शेवटची आंघोळ तुम्ही कधी केलीत? या वर्षीच्या 14 ऑगस्टला, म्हणजे बरोबर 1 वर्षानं, राईट? होय साहेब. याच साला एकही दिवस खंड पडला नाही? बिलकुल नाही साहेब, अजिबात नाही. म्हणजे वर्षभरात तुम्ही एकूण किती आंघोळी केल्यात? 398. डोईफोडेनं एका झटक्यात उत्तर दिलं. डेट सांगा. एका वर्षात चाललं जास्तीत जास्त फक्त 365 दिवसच असतात. शाळेत शिकला नाहीत की काय? मग या जास्तीच्या आंघोळी कुठून आल्या? बंदी छोडेनं आपल्या आवाजात करारीपणा आणत दरडावून विचारलं. तुमचं बरोबर आहे साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी काही लोकांना पोचवर आल्यानंतर या जास्तीच्या आंघोळी केलेल्या आहेत. बापरे, म्हणजे इतक्या लोकांना पोचवलं तुम्ही? बंदी छोडेला आश्चर्य वाटलं. हो, पोचवावंच लागलं, कारण ते सगळे माझेच पेशंट होते, डोईफोडेनं सहजपणे सांगितलं आणि न्यायाधीशांसह सगळेच मोठ्यांना हसले. बरं, ते जाऊ द्या. तुम्ही साबण खरेदी केल्याच्या पावत्या साल्या जपून ठेवल्या असतीलच? बंदी छोडेनं विचारलं. साहेब, साबणाच्या पावत्या कोण कशाला वागतो आणि तो कशाला जपून ठेवू? डोईफोडेनं मान हलवत सांगितलं. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर, न्यायाधीशांकडे पाहत बंदी छोडे म्हणाला. पण मग तुम्ही साला आमच्याच साबणानं आंघोळ करत होता हे कशावरून? मी करतच होतो, डोईफोडे चाचरत म्हणाला. तुम्ही आंघोळ करत होता हे बघणारं कोणी चाललं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे का? ऑब्जेक्शन युअर ऑनर, घाईघाईनं उभं राहत केसकरनं हरकत घेतली. डोईफोडेसारख्या ठोंब्या पुरुषाला आंघोळ करताना कोण कशाला बघेल? तो काही हिरोईन आहे का काय? ऑब्जेक्शन सस्टेंड. ठीक आहे, मला सांगा, तुम्ही चाललं आंघोळ करत असल्याचा काही पुरावा देऊ शकता का? पुरावा? बंदी छोडेनं प्रश्न बदलून विचारला. हो, आमच्या शेजारच्या वत्सलाबाई आहेत, त्याला विचारा, डोईफोडेनं सांगितलं. आणि वत्सलाबाईंना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. वत्सलाबाई, तुम्हाला चाललं कसं माहीत की डोईफोडे रोज आंघोळ करत होते म्हणून? बंदी छोडेनं डोळाबारीक करत वत्सलाबाईंना विचारलं.
1: अहो, त्याच्यात काय आहे? मी यांच्या शेजारीच राहते. रोज सकाळी यांची बायको जवळपास अर्धा तास यांच्या नावानं आंघोळीला जा, पाणी काढलंय म्हणून आरडाओरडा करायची. तेव्हा कुठे हे आंघोळीला जायचे हे मी बघत होते.
0: वत्सलाबाईंचं उत्तर ऐकून केसकरचे डोळे चमकले. बंदी छोडेनं त्यांना परत जायला सांगितलं. डोईफोडे, मला सांगा चाललं, तुम्ही वर्षभर याच गावात होतात? बंदी छोडेच्या प्रश्नावर डोईफोडे नाही म्हटलं तरी थोडासा चपापल्यासारखा वाटला. दई मी दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार बाहेरगावी असतो. डोईफोडेच्या या उत्तरावर पुन्हा कोर्टात कुजबूज सुरू झाली. न्यायाधीशांनी हातोडा आपटून शांतता प्रस्थापित केली. या मागचं चाललं कारण सांगू शकाल? होय, मी ते लहानपणीच्या चुका वगैरे वाला डॉक्टर आहे, त्यामुळे 3 वेगवेगळ्या शहरात मी त्या 3 दिवशी हॉटेलात उतरून उपचार करतो, डोईफोडेनं सांगितलं. ते ऐकून लोक गालातल्या गालात हसायला लागले. मग चाललं, हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही आंघोळ करत होतात याला पुरावा काय? बंदी छोडेच्या उत्तरावर डोईफोडे मानखाली घालून गप्प राहिला. केसकरचा देखील चेहरा उतरला. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर, उत्साहानं बंदी छोडे म्हणाला.

0: 2 फुट आहे. तुम्ही आंघोळीला वापरत असलेल्या पाण्याचं तापमान किती ठेवत होता? तापमान ते नाही सांगता येणार मला, पण एकदम कडक पाणी वापरायचं, कदाचित 100 डिग्रीसुद्धा असेल, विचार करत डोई फोडे म्हणाला. कळतंय का तुम्हाला डोई फोडे? चाला 100 डिग्रीला पाणी उकळतं, त्या पाण्यानं तुम्ही आंघोळ केली असते तर 4 लोकांनी तुम्हाला कधीच शेवटची आंघोळ घातली असते आणि स्वतः तुमच्या नावानं आंघोळ करून मोकळे झाले असते. बंदी छोडे रागानं म्हणाला. बरं ठीक आहे, तुम्ही जे साबण वापरत होता त्याचा रंग, वास, वजन याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला? मी रंगात जळा आहे, त्याच्यामुळे रंगाबद्दल मला काही नक्की सांगता येणार नाही. तसंच मला कायम सर्दी असते, त्याच्यामुळे मला कुठलाच वास येत नाही. आणि वजनाचं म्हणाल तर वजनाचा अंदाज रे. खिशातून रुमाल काढून त्यात नाक शिंकरत डोई फोडेनं कबुली दिली. ओके चाला, तुम्ही जाऊ शकता. मग बंदी छोडे न्यायाधीशांकडे वळला आणि म्हणाला, कोर्टानं चाला मला मिसेस चेंडूवालाला बोलावण्याची परवानगी द्यावी. मिसेस चेंडूवालाच्या नावाचा पुकारा झाला. तिच्या नावाचा पुकारा होताच एक मध्यम वयाची लठ्ठबाई पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. तिच्या शरीरावर जागोजागी चरबीचे इतके चेंडू दिसत होते की त्यावरून हिचं नाव चेंडूवाला पडलं असावं अशी शंका कोणालाही आली असते. तिनं अतिशय भडक मेकअप केलेला होता, तरी पण तिचा मूळचा काळा रंग लपलेला नव्हता. मिसेस चेंडूवाला, आपण चाललं आमच्या कंपनीचा साबण वापरलेला आहे, आपला अनुभव कृपया कोर्टाला सांगाल काय? बंदी छोडेनं तिला विचारलं. हो का नाही, चेंडूवाला म्हणाली आणि गप्प बसली. ती आता आपला अनुभव सांगेल मग सांगेल म्हणून बंदी छोडे बराच वेळ वाट पाहत राहिला, पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा मग बंदी छोडे म्हणाला, अनुभव का नाही सांगत, सांगा ना. तुम्ही अनुभव सांगा असं कुठं म्हटलं? फक्त अनुभव सांगाल का असंच विचारलं. मी हो म्हणाले, मठ्ठपणानं चेंडूवाला उतरले. कोर्टात हास्याची खसखस पिकली आणि बंदी छोडेनं कपाळावर हात मारून घेतला. ठीक आहे चाला, आत्ता सांगा. मी 3 महिने तुमचा साबण वापरला आणि एकदम गोरी झाले, लाजेनं गोरीमोरी होत चेंडूवाला म्हणाले. याला चाललं काय पुरावा? हो आहे ना, आंघोळ करून आल्यानंतर माझ्या रंगात काही फरक पडला का असं मी माझ्या मिस्टरांना रोज विचारायचे, तेव्हा ते हो खूपच असं उत्तर द्यायचे. मिसेस चेंडूवाला आता लाजून तपकिरी झाली होती. ऑब्जेक्शन युअर ऑनर, तिरमिरीत उभा राहत केसकर ओरडला. नवऱ्याचं स्टेटमेंट हा विश्वसनीय पुरावा होऊ शकत नाही. कुठला नवरा बायकोला या प्रश्नाचं खरं उत्तर सांगेल आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल? न्यायाधीशांना देखील केसकरचा हा मुद्दा पटलेला दिसला. मान डोलावत त्यांनी आपल्या डायरीत त्याची नोंद घेतली आणि ते म्हणाले, ऑब्जेक्शन सस्टेंड. दॅट्स ऑल युअर ऑनर, पुन्हा एकदा कमरेत वाकून बंदी छोडे म्हणाला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. मग न्यायाधीशांनी निकालपत्र वाचायला सुरुवात केली. हणमंत बलवंत डोई फोडे वर्सेस राहुटी आणि साबण कंपनी यांच्या या दाव्यात अर्जदार डोई फोडे यांनी गैरअर्जदार यांच्याविरुद्ध केलेले आरोप अर्जदाराला सिद्ध करता आलेले नाहीत. आपण याच कंपनीचे साबण खरेदी केले होते हे अर्जदार सिद्ध करू शकलेला नाही, त्यामुळे तो कंपनीचा गिराईक होत नाही. तसेच अर्जदार आंघोळीसाठी जे पाणी वापरत होता त्याचे तापमान आणि त्यात असलेले क्षारांचे प्रमाण हे कंपनीने सांगितल्याप्रमाणेच होते हेही अर्जदार सिद्ध करू शकलेला नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर अर्जदाराने आंघोळ केलीच असे ठामपणे सिद्ध झालेले नाही, त्यामुळे अर्जदाराने केलेले सारे आरोप फेटाळून लावत हे कोर्ट गैरअर्जदार राहुटी आणि साबण कंपनीला निर्दोष ठरवत आहे. कंपनीने जरी काहीही दावा केलेला असला तरी गिराईकानं स्वतःचा विचार करणे आवश्यक आहे. शरीराचा काळेपणा घालवण्यापेक्षा मनाचा काळेपणा घालवणं महत्त्वाचं आहे असं हे कोर्ट नमूद करीत आहे. सध्या दुष्काळ असताना देखील केवळ स्वतःचा रंग उजळवण्यासाठी पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल अर्जदार डोई फोडे यांना हे कोर्ट समज देत आहे. यासाठी अर्जदाराने येत्या वर्षभरात आठवड्यातून एकदाच आंघोळ करून याची भरपाई करावी असा आदेश हे कोर्ट देत आहे. द कोर्ट इज ॲडजर्न. इतकं बोलून जज उठले आणि ताड पाऊल टाकत निघून गेले. इतक्यात प्रेक्षकांमधून डोई फोडेची बायको पळत आली आणि मोठ्यानं ओरडत म्हणाली, ओ साहेब साहेब, ही शिक्षा त्यांना नाही हो आम्हाला आहे. पण जज तोपर्यंत निघून देखील गेले होते.
1: श्रोतो, आजच्या कार्यक्रमामध्ये बुडबुडा नावाची एक विनोदी कथा

श्रोतेहू साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपल्यासाठी तो प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राने. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुधा अंबटुळे.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: तेव्हा श्रोते हो, फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सध्या चालू आहे. या शुक्रवारचा कार्यक्रम आहे शांता शेळके या कवयित्रीवरती आधारित. तेव्हा शांता शेळके यांच्या आवडीचं यांचं तुमच्या आवडीचं गाणं जरूर सांगा 02-41-242-34-71 आणि 242-36-72 या संपर्क क्रमांकावर. आता हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या थेट प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचारतज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. थेट प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आत्ता सांगितले तेच 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजतायत. ऐकूया रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो, अनेक गाणी अशी असतात की जी आपण लहानपणापासून ऐकत असतो. मधल्या काळामध्ये ती गाणी आपल्याला ऐकूच येत नाहीत आणि अचानक कधीतरी रेडिओवरून ते गाणं ऐकू येतं आणि मग आपल्याला खूप आनंद होतो की अरे हे गाणं खूप वर्षांनी आपण ऐकलंय. अशीच काही गाणी या कार्यक्रमात. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे सांगते ऐका या चित्रपटातलं, विठ्ठल शिंदे आणि मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातलं. गीत आहे वामन कर्डक यांचं तर संगीत आहे वसंत पवार यांचं. ऐकूयात.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: श्रोत्याहो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला सांगते ऐका या चित्रपटातलं विठ्ठल शिंदे आणि मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं वामन कर्डक यांचं, तर संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आता ऐकूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

गदिमांच्या अनेक अजरामर गाण्यांमधलं हे एक गीत श्रोते हो आत्ताचं पण ऐकलं. चित्रपट होता जगाच्या पाठीवर, स्वर होता आशा भोसले यांचा, गीत अर्थात ग दि माडगुळकर यांचं, तर संगीत होतं सुधीर फडके यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: आता यानंतर ऐकणार आहोत पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
3: बाय बाय सांगू

कुळवंताच्या घरची पोलगी आहे आणि पाहुणे बघायला आलेले आहे आणि ही लाजती आहे आणि आपण एकदम बिंदास्त समोर गेलो आहे म्हणून तिच्या ज्या भावना आहेत त्या गदिमांनी या गाण्यामध्ये मांडून ठेवल्या आहेत. असे अनेक गीतं आपण मराठीमध्ये ऐकतो श्रोते हो, आणि या सगळ्या भावना ज्या त्या त्या टप्प्यावरती येतात ती बरोबर गीतांमधून आपल्यासमोर येतात. अशीच ही सगळी गीतं आहेत रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी या कार्यक्रमातली. यानंतरचं जे गीत आहे ते आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं साधी माणसं या चित्रपटातलं. श्रोते हो, असं म्हणतात की गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खूप सारे प्रेम अन थोडेसे रागवा, नको अंतर कधी नको दुरावा, पावसालाही लाजवेल इतका असेल नात्यामध्ये ओलावा. असंच हे नातं भरलं गीत यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ऐकूयात.

अशा ह्या लाडक्या लेकीचं आता लग्न ठरलं आहे आणि ती सासरी जायला निघाली आहेत. या ज्या भावना आहेत पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या कन्यादान या चित्रपटासाठी. हे शब्द

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कन्यादान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं पी सावळाराम यांचं, तर संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, लग्न तर झालंय, आता साधं सोपं जगावं, दिल खुलास असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, झालं गेलं वेळीस सोडावं, वळण येईल तेव्हा सावकाश वळावं, आणि मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं, असे हे लग्नानंतरचे दिवस. ह्या दिवसांवरही अनेक गाणी आपल्याकडे लिहिली गेली आहेत. त्यातलंच एक गाणं जे आता जीवनाची घडी बसायला लागलेली आहे अशा स्वरूपाचं बोल आहेत, जीवनात ही घडी अशीच राहू दे. कामापुरता मामा या चित्रपटातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, पुन्हा एकदा यशवंत देव यांचं, संगीतही आहे यशवंत देव यांचं, ऐकूयात.

0: असं हे बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंतचं माणसाचं जीवन अनेक रंगांनी रंगून गेलेलं. हे सगळे रंग या गीतांमधून आपण ऐकत असतो. अशीच ही गाणी आहेत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमातली. आजच्या कार्यक्रमात थांबूया तिथेच. नमस्कार. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:25 होत आहेत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते, आता हे निवेदन आहे कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत कृषी अदालत या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा गुरुवारचा म्हणजेच उद्याचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 0241-242-3672.
3: मैत्रिणींनो, अवश्य एका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
0: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 7:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व. श्रोते होय, त्या शनिवारी सकाळी 8:40 जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व. श्रोते हो, लक्षात असू द्या आज रात्री 9:00 थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे हॅलो डॉ

0: डॉक्टर. आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 2-42-34-71 आणि 2-42-36-72. तेव्हा जरूर संपर्क साधा आणि विचारा आपला प्रश्न.
1: श्रोतेहो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजना सोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या 1, 3 आणि 5 सोमवारी रात्री 9:30.
1: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: तेव्हा श्रोते हो, येत्या सोमवारी रात्री 9:30 जरूर ऐका कार्यक्रम एक फिल्म

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 9:30 वाजतात. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी.

मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोता, आता सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातली कन्यादान या चित्रपटातली ही रचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं कन्यादान या चित्रपटातलं गीत श्रोते हो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं सुवासिनी या चित्रपटातलं हे गीत। संगीत आहे सुधीर फडके यांचं।

आशा भोसले यांच्या स्वरातलं सुवासिनी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरातलं हे गीत.

झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळ यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, येत्या शनिवारी सकाळी 8:40 जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व. आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. आता यानंतरचं गीत आहे हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं, शांता शेळके यांचं. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. ऐकूयात.

हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलंत. गीत होतं शांता शेळके यांचं, तर संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं अनिल अरुण यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर,
2: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग, स्नेह संवाद,
2: आहार विहार,
1: अर्थ जगत, सखी विशेष,
2: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
2: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्या नगर केंद्र,
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे बंध रेशमाचे या नाटकातलं हे पद. पद आहे शांता शेळके यांचं, तर संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोतहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे बंधरेशमाचे या नाटकातलं पद आपण ऐकलं. पद होतं शांता शेळके यांचं, तर संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आता ऐकूया दलेर मेहंदी यांच्या स्वरातलं हे पॉपगीत.

दलेर मेहंदी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे पॉपगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एक चित्रपट गीत. चित्रपट आहे कर्ज. स्वर आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. ऐकूयात.

0: कर्ज या चित्रपटातलं किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: तेव्हा श्रोते हो, शनिवारी रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम आपकी पसंत. आपण ऐकतात कार्यक्रम मिश्र संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया वाणी जयराम यांच्या स्वरातलं उद्धव कुमार यांचं हे गीत. संगीत आहे रघुनाथ शेठ यांचं.

वाणी जयराम यांच्या स्वरातली उद्धव कुमार यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं रघुनाथ शेठ यांचं. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांच्या स्वरातलं नाझीर बनारसी यांचं हे गीत.

अनुराधा पौडवाल आणि जसवंत यांच्या स्वरातले नाझीर बनारसी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं तौसिफ अख्तर यांचं. आणि श्रोते हो, या गझलबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळच हे 11 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चालबाज या चित्रपटातलं अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं चालबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता ऐकूया साया या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचं हे गीत.

मेट्रो या चित्रपटातलं सोहम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:15 वाजलेत. ऐकूया आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आर्या आंबेकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं हे गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

आर्या आंबेकर यांच्या स्वरातली सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. आता ऐकूया, माफ करा, आता ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातली अरुणा ढेरे यांची ही रचना. संगीत आहे मिलिंद जोशी यांचं. ऐकूयात.

ढेरे यांचं गीत आपण ऐकलं, संगीततज्ञ मिलिंद जोशी यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:28 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो श्रोताओ अभी आपने सुना कार्यक्रम गौरा देवी और इसी के साथ हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: एनसीईआरटी द्वारा उमंग कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकला आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र।
4: श्रोते हो राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा
5: नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा
4: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र
5: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
5: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।
3: श्रोते हो 9 तारखेच्या मंगळवारी जरूर एका कार्यक्रम फिरस्ती।

0: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं.
1: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता
0: अगदी जगभरात कुठेही.
2: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं,
0: बस. त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
2: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
3: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता दुपारचे 12 वाजता आहेत. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी. मी भारती कुलकर्णी सकाळच्या या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, आज 3 जून जागतिक सायकल दिन. आजचा हा दिवस म्हणजे आपल्या संपूर्ण मानवजातीच्या साधेपणाचा, आरोग्याचा, पर्यावरण प्रेमाचा आणि शाश्वत जीवनशैलीचा गौरव करण्याचा दिवस. 2 चाकांवर फिरणारी सायकल ही जणू आपल्या मानवी जीवनाला गती देणारी, शांत, संयमी, निरागस तरीही भक्कम अशी साथ करते. मैत्रिणींनो, याच सायकल दिनाच्या अनुषंगाने आज आपल्याकडे अशा 2 मैत्रिणी आल्या आहेत ज्यांनी वयाच्या 60 वर्षानंतर सायकल चालवायला सुरुवात केली आणि ती सायकल त्यांची जीवाभावाची सखी झाली. याच सायकलवरून त्यांनी या जानेवारी महिन्यामध्ये नर्मदा परिक्रमा देखील केली. त्या दोघी मैत्रिणी आहेत हेमलता राव आणि जयश्री जाधव. आज आपल्या या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या या वयातल्या सायकलवरून केलेल्या नर्मदा परिक्रमाविषयी. तर हेमलताताई आणि जयश्रीताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आज जागतिक सायकल दिन आहे आणि त्या सायकल दिनाच्या अनुषंगाने आपण ही आज मुलाखत करतोय. त्याच्या बरोबरच तुम्ही नर्मदा परिक्रमा सायकलवरून केली, हे आणखी विशेष या सगळ्याचं. तर सायकल कधीपासून तुम्ही चालवत आहात काय सांगाल हेमलताताई?
1: शाळा कॉलेज सोडल्यानंतर सायकल चालवलीच नव्हती जवळजवळ 38-40 वर्ष. 22 साली जेव्हा एक मेसेज आला होता की सायकल वारी, आपण जशी पायी वारी करतो तशी सायकल वारी ही पंढरपूर ते घुमांत 2300 किलोमीटर 23 दिवस अशी जाणार आहे, तर मला ती संकल्पनाच खूप आवडली. हा अनुभव वारीचा घेण्यासाठी आपल्याला अशी संधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आयोजकांना फोन केला, त्यांनीही तुम्हाला सायकल येते का एवढंच विचारलं, फार काय अनुभव वगैरे असं काहीही न विचारता त्यांनी माझं नाव नोंदवून घेतलं. इथेच मला खरं तर खूप त्यांनी दाखवलेला विश्वास आणि त्यामुळे मला वाटलेला आत्मविश्वास, त्यातून मी ती पुढे
0: सायकलवारी
1: सुरुवात केली आणि 3 महिन्यातच लगेच आमची सायकलवारी सुरू झाली. पुढली सतत 3 वर्ष मी ती सायकलवारी
0: करत
1: पूर्ण केली. आग्रा ते राजगड सायकलिंग केलं, इतर काही राईड्स केल्या.
0: बर, जयश्री, ते तुम्ही सायकल

0: लागायला कधीपासून आणि कशी सुरुवात केली?
1: 2020 सायकल सुरू घेतली. त्याच्या आधी मी जवळपास 35 वर्ष कॉलेज सोडल्यानंतर सायकल नव्हती. रिटायरमेंट नंतर काय करायचं या विचाराने सायकल चालवावी हा विचार आला मनात. जवळपास 3-4 महिने कुठली सायकल घ्यायची. पण माझ्या मुलाने मग 2 डिसेंबर 2020 रोजी एकटाच जाऊन सायकल घेऊन आला.
0: छान.
1: आणि त्यावेळी मला वाटलं की मला सायकल चालवता येईल असा विचार आला. मग सायकल आणल्यानंतर तिला पाहिली, पाय टाकायला प्रयत्न केला. कमीत कमी 4 दिवस त्या सायकलला फक्त हात लावायचे आणि ठेवून टाकायचे. कारण मला पाय टाकताच येत नव्हतं, सायकलवर बसता येत नव्हतं. कारण वय बरोबर 57 वय, जर पडलो तर हात पाय फ्रॅक्चर होऊ शकतो असं पण मला वाटलं. पण असं 3-4 दिवस घेता घेता तो पाय टाकता आला मला. आणि एकदा पाय टाकला सुरुवात केली तर ते अजून बंद नाही केले.
0: वा.
1: आणि माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मला असं वाटतं की ती सायकल पूर्ण साथ
0: मैत्रीण झाली. आता तुमची
1: एकदम जीवाभावाची मैत्रीण.
0: वा छान. आणि मग सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या दोघींच्या मनात असं का आलं की आपण नर्मदा परिक्रमा सायकलवर करावी आणि ते सुद्धा ह्या वयात? तर काय सांगाल हे मला ताई?
2: नर्मदा परिक्रमा जी पारंपरिक केली जात होती पण आता खूप लोक परिक्रमा करतात, वेगवेगळ्या मार्गाने करतात. आणि आता भौगोलिक परिस्थिती पण अशी बदलली की तिथे अनेक ठिकाणी बंधारे झाले, डॅम झाले, रस्ते मोठमोठे झाले, शेती आधुनिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे काही तिथलं रचना बदलल्या. चौकशी करता आणि अभ्यास करता लक्षात आलं की पायी परिक्रमा करणाऱ्यांना सुद्धा 50% अधिक वेळा रस्त्यावरूनच परिक्रमा करावी लागते.
0: बरोबर.
2: म्हणजे अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून परिक्रमा केली जाते असं फारच क्वचित आहे आणि त्याला खूप मोठा कालावधी आहे.
0: बरोबर.
2: दुसरी गोष्ट म्हणजे की तोपर्यंत 3 वर्ष सायकलचा चांगला अनुभव होता त्यामुळे असं वाटलं की सायकल हा मार्ग लवकर पण होईल, त्यापेक्षा सुद्धा निसर्गाजवळ सुद्धा राहता येईल, नर्मदा मैयाचाही सहवास लाभेल, आश्रमातला सहवास, तिथलं तपस्या स्थली बघणं हे आपल्याला त्यातून अनुभवता येईल. आणि जरा आपण जास्त सामाजिक जवळकी आपल्याला सायकलच्या मार्गातून मिळते असं मला वाटलं.
0: हे ठरवल्यानंतर अंमलात आणेपर्यंत असा मनात विचार आला नाही का की आपण सायकलवर जातोय ते ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही येणार, असं काही कुठे मनात आली का शंका? काय सांगाल जयश्रीताई?
1: दररोजचा अनुभव आहे की दररोज मी स्वतः कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर सायकल डेली चालवते पुण्यामध्ये. पहाटे उठणे, आवरणे आणि सायकल बने, इतर व्यायामापेक्षा सायकल हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे असं मला जाणवलं. सायकलवरून नर्मदा परिक्रमा करायचा विचार आला तर ह्यावेळी तो 2-3 वर्षापासून आमच्या दोघींच्या मनात होतच की परिक्रमा करायची. सायकल तर आमचं त्याच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे आम्ही विचार केलेला होता सायकलवर जायचंच. पण ह्यावेळी आम्ही दोघींनी ठरवलं कुणालाही काहीही बोलायचं नाही, सायकलवर पॅक करायचं, लागतं ते सामान घेणे आणि सुटणे. कारण खूप इच्छा होती आणि त्याच्याबरोबर प्रबळ इच्छेसोबत मैयाने पण यावेळी आम्हाला बोलवलंच.
0: ही परिक्रमा कधी
2: केली? परिक्रमा आम्ही 1 जानेवारी 26 पुण्यातून निघालो आणि 2 तारखेला ओंकारेश्वरला आम्ही बस मधून ही सायकल घेऊन गेलो. ओंकारेश्वर जाताना सुद्धा असं झालं की धामणोदला उतरलो आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथून काही आम्हाला टेम्पोतनं किंवा अशी सायकल नेता येईल किंवा बसनी, पण आम्हाला काही मिळालंच नाही. आम्ही धामणोद पासूनच ओंकारेश्वरला 80 किलोमीटर चालवूनच गेलो सायकल.
0: अरे.
2: आणि मग तिथे ओंकारेश्वरला आपण जेव्हा जातो नर्मदा परिक्रमेची सुरुवात, तिथे आम्ही गेलो, त्यांनी आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे बनवून दिलं, तिथे राहण्याची व्यवस्था. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी 3 तारखेला संकल्प सोडवला आणि आम्ही तिथून 3 तारखेला निघालो. सुरुवात झाल्यानंतर असं काहीच निश्चित नसतं आपण किती अंतर जाणार, कुठे राहणार, काय खाणार.
0: पण तुम्ही साधारण रोज किती अंतर जायचं?
2: आम्ही रोज साधारण 80 ते 100 चा टप्पा ठरवलेला होता. पण आपण ठरवून काही होत नाहीये, कारण नर्मदा मैया जे ठरवेल तिच्या इच्छेप्रमाणे होतं असे आम्ही प्रत्येक वेळेला अनुभव घ्यायचो. आणि जात असताना आम्हाला रस्त्याची परिस्थिती कशी असेल, आश्रम कसे मिळतील, वाटेत अनेक ठिकाणी आग्रह करून खूप वेळा आपल्याला मनापासून अगदी प्रेमळ आग्रहाने अनेक आश्रमामध्ये आपण जावं राहावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांना सेवा करण्याची संधी अगदी मनापासून हवी असते. आणि दुसरा नियम असा आहे परिक्रमेचा की सूर्योदयानंतर ती सुरू करावी आणि सूर्यास्ताच्या अगोदर ती संपवावी. त्यामुळे आम्ही सुरुवात करायचो की कुठे आपल्याला आता आज निवास करायचा आहे, त्याची चौकशी करून त्याप्रमाणे आम्हाला थांबावं लागायचं. त्यामुळे त्याप्रकारे मग ते अंतर ठरायचं की आम्ही किती अंतर जाऊ शकतोय.
0: अच्छा. किती दिवसाची ही परिक्रमा तुमची होती जयश्रीताई, काय सांगाल?
1: परिक्रमेसाठी आम्ही साधारण 34 दिवस

0: दिस धरले होते. अच्छा. तसे 45 दिवस म्हणलं होतं, पण 30 ते 35 दिवसात आपण पूर्ण करावी.
1: अच्छा.
0: हा निश्चय करूनच गेलो होतो. तिथले रस्ते माहिती नव्हते आम्हाला, पुढं जायचं गाव कुठं राहायचंय ते आधी आम्ही चौकशी करायचो. पण किती चौकशी केली तर 50-100 किलोमीटर मधले जे रस्ते, ते रस्ते कसे आहेत, चढ किती आहे, उतार किती आहे, हे आपल्याला माहीत नसतं.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे कधी 60 किलोमीटर, कधी 70 किलोमीटर, कधी कधी मग 100 किलोमीटर अशी डेली सायकल चालवावी लागायची आम्हाला.
1: अच्छा. पण मग अशा रस्त्याने जाताना तुम्हाला काही प्रॉब्लेम

0: सकाळी 9:30 ला तिथं पोहोचलो. तिथल्या मैयाने आम्हाला गरम गरम भाजी पोळी खायचा आग्रह केला. तिथलं जेवण झालं आमचं, म्हणजे भोजन म्हणू आपण, आणि पायऱ्या उतरून दोघी खाली आलो. बघते मी तर माझ्या सायकलचं पुढचं टायर बसलेलं, म्हणजे ते पंक्चर होते. काय करू काय करू, मला येतं सगळं पंक्चर वगैरे कट करता सगळं करता. म्हणलं आता आपण आधी हवा भरू. हवा भरली त्याच्यामध्ये आणि आम्ही दोघी बलबला कुंड पर्यंत सायकलवर गेलो. तोपर्यंत काय हवा नाही गेली. म्हणलं नको आता ह्याच्या पुढे जायचं तर पंक्चर काढू. मग मी स्वतः सगळं ते सायकलचं किट बाहेर काढलं. तेवढ्यात आम्ही ट्यूब बाहेर काढली तर तिथे एक महाराज होते. ते गाडीतून आम्हाला त्याच्या आधी कुठं तर भेटलेले होते. ते म्हणले तुम्ही काय करताय. म्हणलं माझी सायकल पंक्चर झाली आणि पंक्चर काढतीये. तर तुम्हाला येतं का. तर हो म्हणे मला येतं, पण तुम्ही नका करू तर मी करून देतो. मग त्यांनी तिथं ते मी फक्त चाक काढलेलं होतं, ट्यूब बाहेर काढलेली होती. म्हणे थांबा मी करून देतो. आणि त्यांनी 5 मिनिटात ती माझं सायकलचं पंक्चर काढून मला टायरला सगळं ओके करून सायकल ताब्यात दिली. तो पहिला अनुभव होता मला.
1: पण म्हणजे तुम्ही तयारी निशी गेला होता की मी पंक्चर झालं तरी काढू शकते. तुम्ही ती तसं शिकून गेलेला होता. हे मला तर तुम्हाला काय तुमचा काय अनुभव आहे.
2: आम्ही हे सगळं शिकून गेलो होतो की जे कमीत कमी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या करता आल्या पाहिजे. ते शिकण्यासाठी आमच्या जवळच एक सायकल रिपेअर करण्यात त्यांच्या इथे जाऊन बसून मी शिकून घेतलं. आणि आवश्यक ते पंक्चर काढण्याचं किंवा ॲलन की किंवा जे आपल्याला आवश्यक सामान आहे ते आमच्या दोघींकडे आम्ही विभागून घेतलेलंच होतो. खरं तर मला नर्मदा मैयाची अशी कृपा की माझी सायकल 33 दिवसात एकदाही पंक्चर झाली नाही. आणि त्याचं प्रेशर पण मेंटेन राहिलं होतं. आम्ही दोघींनी एक एक सायकलचा पंप घेतला होता. आम्ही पण त्यात हवा भरत होतो आणि कधीतरी वाटेत आम्हाला हवा भरून घेता येत होती. फक्त एकदा मात्र असं झालं की समोरून उलटीकडून ट्रक अगदी रॉंग साईडनी आला आणि मी त्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या साईडला सायकल पडली पण मी पडले नाही.
1: अच्छा.
2: आणि सायकल पडल्यानंतर त्याचा जो बेल्ट होता तो सगळा अडकला त्याच्यामध्ये आणि मग ती सायकल काही हलवता येईना. पण नर्मदा मैयाचीच अशी योजना असावी की नुकतंच आमच्या इथून एक मोटरसायकलवर पुढे गेले होते आणि त्यांनी मला नुकतंच सांगितलं की तुम्हाला काही लागलं तर माझा नंबर ठेवा आणि काही लागलं तर फोन करा.
1: अरे
2: खरोखर ही पुढे होती पण मला आधी त्यांचंच नाव सुचलं आणि मी त्यांना पहिल्यांदा पटकन फोन केला. ते 15 किलोमीटर पुढे गेले होते पण ते परत आले मागे आणि ते आले आणि त्यांनी मदत केली. काही सायकलला सुद्धा काही तसं झालेलं नव्हतं आणि मग आम्ही ती सायकल घेऊन आम्ही पुढे तिथनं निघू शकलो.
1: वा छान. ह्या वयात नर्मदा परिक्रमा करायची, ती पण सायकलवरनं करायची. आणि अजून एक की तुम्ही दोघींनी आपापलं सामान पण बरोबर घेतलं होतं सायकलवरनं. काय काय बरोबर घेऊन गेला होता तुम्ही म्हणजे तिथे.
2: हे सामान म्हणजे आम्ही अगदी कमीत कमी सामान ठेवलं होतं जवळ. सायकलसाठी लागणारं आवश्यक ते सामान तर होतंच. त्याचं जे काही ओझं 2 ट्यूब होत्या ठेवलेल्या आणि आमच्यासाठी म्हणजे एक कपडे आम्ही घालायचो, एक कपडे बॅगेत आणि एक जर्सी, थोडा वॉर्म जर्सी की कारण थंडीचे दिवस होते, स्लीपिंग बॅग. आणि एक तिथे आश्रमामध्ये नियम असा असतो की पांढरे कपडे वापरावेत तर आम्ही पांढरे कपड्याचा सेट जो आम्ही तिथे आश्रमात गेल्यानंतर आवर्जून घालायचो.
1: अच्छा.
2: तो एक ठेवला होता आणि बाकी इतर आपलं छोटं जे काही आवश्यक तेवढ्या गोष्टी एवढंच आम्ही ठेवलं होतं. खाण्याचं काहीच ओझं ठेवलं नव्हतं आणि पाण्याची एक बाटली असायची बरोबर. एवढं ओझं सायकलवर आमचं कायम असायचं. पण हे खूप कमीत कमी सामान ठेवण्यामुळेच आम्हाला ते खूप सोयीस्कर झालं. आणि मग ते रोज कपडे धुवायचे, दुपारच्या वेळेला कुठे थांबलो होते तिथे वाळवायचे.
1: मग तुम्ही दिवसभर प्रवास करताना सकाळी आणि संध्याकाळी करायचा, दुपारी थांबायचा कुठेतरी.
2: दुपारी आम्ही थांबायचो, थोडा वेळ थांबायचो मध्ये मध्ये किंवा जसं ऊन वाटतंय त्याप्रमाणे थोडं थांबायचो. विश्रांती पण व्हायची आणि थोडी एनर्जी वाटली की परत त्याच्यानंतर
1: सुरू करायची. सुरुवात
2: एक आपल्याला यात लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला हे रोज करायचंय, म्हणजे 1-2 दिवसाचं नाहीये. त्यामुळे तेवढी आपली एनर्जी मॅनेज करत
1: बरोबर
2: आणि तिथला विचार करतच आपल्याला आहे करायचं आहे.
1: तुम्ही जेव्हा दोघी जणी सायकलवरनं दोघीच जणी ह्या वयात प्रवास करतायत त्या नर्मदा वासियांचं त्यांची काय रिएक्शन असायची.
2: त्यांची रिएक्शन म्हणजे खरं तर आम्हाला खूपच सगळ्यांनी सन्मानाने किंवा कौतुकाने सगळ्या ठिकाणी स्वागत केलं. रस्त्याने आम्ही जात असताना आम्ही दिसलो की नर्मदे हर असा आवाज देऊन चौकशी व्हायची. आमच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी आतुरता असायची. आता एके ठिकाणी आम्ही जात असताना त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये नेण्यासाठी आमच्या बरोबरच बाईकवर ते आले आणि नेण्याची त्यांची इच्छा होती. आणि त्याच आधी आम्ही थोड्या मागेपुढे असल्यामुळे तिथल्या स्थानिक एका राजपूत यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आमच्याच घरी निवासाला या. मग

0: इथे अगदी त्यांच्यात असं झालं की दोघांनाही आम्ही जायला हवं होतं त्यांच्या इथे, पण मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आता यांनाही सांगितलेलं आहे, तर आम्ही मग निवासासाठी राजपुतांकडे गेलो आणि आश्रमामध्ये आम्ही प्रसादासाठी गेलो. तिथे ते आमची अगदी वाट बघत होते आणि आम्हाला मग आतमध्ये गेल्यानंतर अगदी गरम गरम स्वयंपाक त्यांनी तयार ठेवला होता. असंच पूर्वा या ठिकाणी जात असताना सूर्यकुंड आहे तिथे, तिथे एक स्टेट बँकेचे आणि ते आमचे म्हणजे बँकर्स असल्यामुळे जास्त छान गप्पा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कारमधनं जाता जाता विचारलं की तुम्हाला आता इथे कुठे थांबायचंय, तर आम्ही सांगितलं आम्हाला इथे पुरे पूर्वा गावात, तर ते म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर चला असं आम्ही त्यांच्या मागे गेलो कारच्या मागे आणि मग जात त्यांनी त्यांना त्यांच्या घरीच आम्हाला नेलं. इतकं त्यांनी आनंदाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी छान गाजर हलवा वगैरे केलेला होता. एके ठिकाणी जाताना त्या गेलो आणि त्या गावात इथे पुरीवाले हे राजू पुरीवाले भैया तिथे तुम्ही जा म्हणे, मग त्या गावात आम्ही गेलो. तिथे मी नुकतंच तिला म्हणलं होतं की इथे शेळ्या वगैरे पण आपण कधी शेळीचं दूध नाही प्यायलो, तर तिथे गेलो आणि ते आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला शेळीचं दूध काढून देऊ. आणि सगळ्या ठिकाणी गेलो की पहिलं म्हणजे चहा, आणि त्यांनी चहा विचारला की ही आधी माझ्याकडे बघायची, कारण ती एकदम खुश पहिला चहा मिळणार म्हणल्यानंतर.
1: चहावर माझं जास्त प्रेम आहे.
0: आणि मग तिथे गेलो आणि ते इतकं साधं घर होतं त्यांचं, पण इतके सेवाभावाने सगळे घरातले, त्यांची आई त्यांची मुलं सगळेजण अगदी लगेच आले, त्यांनी सेवाभावाने आमच्यासाठी सगळं तयारी वगैरे केली. तर हा अनुभव प्रत्येक ठिकाणी, एका ठिकाणी तर एक मैया आम्हाला भेटल्या तर त्या म्हणल्या की नाही नाही चाय लेके जाओ, काली चाय आहे काली, म्हणलं ठीक आहे आम्ही घेऊ. ते आपल्याकडून ही सेवा म्हणून, कारण त्या भागात कुठे तुम्हाला चहा मिळणार नाही, तर आम्ही इथे तुम्ही चहा नक्की घेऊन जा असा त्यांचा आग्रह होता. तुमचा मनातला भाव महत्वाचा
1: खूप,
0: आणि म्हणूनच हा जो भाव आहे, आणि मला असं वाटतं की त्यामुळेच परिक्रमावासी सुद्धा अगदी निश्चिंतपणे ही परिक्रमा करू शकतात. कुठेही आपण जाऊ तर त्यांचा शब्द असायचा की चिंता मत करो मैया आहे, आप निश्चिंत राहो मैया,
1: विश्वास मैयावरचा होता तो अनुभव. छान आले किंवा अतिथी म्हणून तुमचं स्वागत झालं, पण एक स्त्री म्हणून तुम्हाला कधी कुठे भीती वाटली किंवा कधी तणाव आला किंवा कधी नकोस वाटलं किंवा सायकलवर न जायचंय पण का आलो असं कधी काही वाटलं का?
2: सायकलने परिक्रमा करायची हा विचार केल्यामुळं पूर्ण परिक्रमा करायची हा एकच विचार होता. मैयाच्या किनाऱ्यावरून आपण जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा आम्ही दोघीच स्त्री आहोत महिला आहोत असं भीती वाटायचं कारणच नव्हतं, कारण तिथं गेल्यानंतर एक एक एक दिवस जसा जाईल तसं तसं लक्षात आलं इथं जरी एकट्या स्त्रीने जरी परिक्रमा केली इथं ती सुरक्षित आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून तिथं परिक्रमा करते मैयाची तेव्हा ती नर्मदा मैया आहे हेच तिथल्या लहान मुलापासून एकदम वयस्कर माणसांपर्यंत एकच भावना असते. त्याच्यामुळं आम्ही सायकलवर केली किंवा चालत केली काही केलं असतं तर ती तिथं सुरक्षित आहे आणि आम्हाला काही भीती असं काही वाटलं नाही, कारण निश्चित मनाने एक मनाने दोघींनी निश्चय केला होता की आपल्याला दोघींना परिक्रमा पूर्ण करायची. पण सायकल पडली आम्ही दोघी पडलो किंवा आम्ही आजारी पडलो असे काही अनुभव आले नाहीत, पूर्ण सगळे एकदम चांगले अनुभव होते. महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही दोघी सायकल चालवतो ना आमच्या दोघींची वय 60 पेक्षा जास्त आहेत त्यामुळं 34 दिवस आमच्या जिथं जाईल तिथं आम्हाला स्वागत झालं. लखना 2 मध्ये आम्ही गेलो संध्याकाळचे 6:30-7:30 आसपास पोहोचलो असेल, तर राम मंदिरात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. खूप सुंदर मंदिर होतं, आतमध्ये गेलो तर आम्ही दोघी आमचं एवढं वय आहे तर आम्हाला स्पेशल रूम दिली त्यांनी तिथे, जिथे तेव्हा आमच्या बरोबर आम्हाला काय करावं लागायचं की आमच्या सायकलची काळजी करावी लागायची.
1: बरोबर,
2: कारण ती आम्हाला घेऊन जाते त्यामुळं सायकलची काळजी करावी लागायची. जिथं जिथं होतो तिथं तिथं आम्ही रूम असेल किंवा काय असेल तर पहिल्यांदा आम्ही आराम पाहिजे असं नाही, आम्हाला पहिल्यांदा आमची सायकल कुठे सुरक्षित ठेवता येईल. आणि कसं होतं लोकांना आमच्या सायकल स्पेशल होत्या, त्याचे ब्रेक त्याचे गिअर, मोठ्या मोठ्या वयस्कर लोकांना पण असं वाटायचं की याची किंमत किती आहे, ही कुठून आणली तुम्ही काय, म्हणजे आमची सगळी पूर्ण चौकशी आली करायची तुम्ही कुठून आलात तुमचं वय काय आहे तुम्ही पूर्ण परिक्रमा करणार आहात का. त्याच्या आधी काय झालं अंधार थोडासा अंधारच पडला, 4-5 मुलं होते एकदम तरुण त्यांनी आम्हाला थांबवलं की तुम्ही म्हणे एवढं वय आहे सायकल चालवताय तर थोडं फोटो काढू म्हणे आम्ही तुमच्या बरोबर. तर म्हणलं बाबा फोटो काढेपर्यंत आम्हाला जे पुढचं 5 किलोमीटर अंतर आहे तिथं अंधार पडेल तर आमच्या मागं तुम्हाला गाडी घेऊन यावं लागेल, 4-व्हीलर होती. हो चालेल म्हणले, तर 5-7 जणांनी आमच्या सोबत फोटो काढले आणि त्यांचं त्यांनी ते वचन पण पाळलं आम्हाला पुढे जाईपर्यंत आमच्या मागणं
1: मदत केली,
2: लाईट पूर्ण लावून आमच्या पुढेपर्यंत गेले. कारण तिथं कसं 6-6:30 वाजले की कम्प्लीट अंधार होतं. तिथं गेलो तर त्या मैया होत्या ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता

0: मग या आमच्या दरवाजातच वाटच बघत होत्या दोघींची. आमची सायकल त्यांच्या मुलांनीच आत नेली आणि आमच्या दोघींचे पाय धू, आमच्या गळ्यात माळ घाल, इतकं भव्य स्वागत केलं त्यांनी गेल्यानंतर. असं वाटायचं की आपण खरोखर मैया आहोत का, एवढं वाटायचं. कारण प्रत्येक वेळी जे अनुभव आहेत ते आणखी मोठे व्हायचे.
1: खूप छान आपला हा प्रवास चालू आहे नर्मदा परिक्रमेचा सायकलवरनं तुम्ही केलेल्या. तर एक छोटस गाणं ऐकूयात आणि पुढे जाऊयात.

0: पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तर हेमलताताई, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अशी प्रदक्षिणा करायचं ठरवलं तेव्हा तुमच्या घरातनं किंवा मित्रमैत्रिणींमधनं काय रिएक्शन आली?
1: माझ्या घरातून मदत, म्हणजे मला कोणाचा विरोध होण्याचा काही असा प्रश्न नव्हता. माझ्या मुलांनी एव्हरेस्ट कांचनजंगा मनासलू शिखर सर केलेली आहे. मुलगी पण स्विमिंग गोल्ड मेडालिस्ट आहे. जावई पण माझे कॉम्रेड्स आयर्नमॅन वगैरे असे केलेले आहेत. असून पण ती पण मला नेहमी साथ असते. आणि आमची नातवंड छोटी आजीसाठी छान छान त्यांनी ग्रीटिंग्स तयार केली. आणि मात्र सांगितलं की लवकर यायचंय हा. हाच पाठिंबा होता. आणि मित्रमंडळींचं त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. वाटेतनं सुद्धा आम्ही कोणालाही कधी फोन केले तर लगेच आम्हाला तिथनं ते मार्गदर्शन करायचे. मध्ये अधिकाऱ्यांनी चौकशी पण केली कुठेपर्यंत चाललाय, कसं चाललंय वगैरे, काळजी घ्या. तर हा खूप मोठा पाठिंबा आम्हाला होता. हा पाठिंबा आणि हेच आपण म्हणतो की हे आपल्याला एक पाठबळ असतं. आणि आमच्या गुरु महाराजांचे, स्वामी विवेकानंदांचे, मा शारदा आणि रामकृष्ण परमहंसांचे आशीर्वाद आमच्या बरोबर सदैव होते हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. तर ते अनुभव आपणच घेतो आणि ते आपल्यालाच अनुभव समजत असतात की ते कसे आपल्याला पुढे नेतात.
0: जयश्रीताई, तुम्ही काय सांगाल, काय कशा पद्धतीने घरच्यांची मदत तुम्हाला मिळाली किंवा घरच्यांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं की जेणेकरून एवढी मोठी छान कामगिरी हातनं घडली तुमच्या?
2: माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा मला नेहमीच विरोध आहे सायकल चालवायला, कारण ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत. ते म्हणतात की साध्या स्कूटरला कुणी विचारत नाही तर तुझी सायकल कुठं काय, त्यामुळे ते नेहमीच मला विरोध करतात. नको म्हणतात सायकल चालू वगैरे. पण माझी मुलगी, जी माझी महत्वाची सपोर्टर आहे, आणि माझा मुलगा, हे दोघं माझ्या पाठीशी सतत असतात. दोघं पण सायकल चालवतात, पण सपोर्टर जास्त माझी मुलगी आहे की जे काही करेल त्याला सपोर्ट करते मला सायकल.
0: खूपच छान. तुमची हॉबी किंवा तुमचा छंद म्हणून सायकल चालवायची ही एक तर गोष्ट होतीच, पण त्याबरोबरच निसर्गाचा समतोल साधणं की

0: किंवा प्रदूषण जे होतं याच्यावर अटकाव करणं, त्याबद्दल तिथे काही जनजागृती केली का तुम्ही?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आधी आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली, संकल्प करणे, नंतर परिक्रमा सुरू करणे, नंतर आश्रमातला सहवास, हे सगळं होता होता मग आमचं सगळ्या गोष्टींकडे लक्ष जायला लागलं. आणि प्रामुख्याने लक्ष गेलं ते तिथला वाढणारा प्लास्टिकचा आणि सर्वच कचरा.
0: अच्छा,
1: तर हा जो कचरा आहे हा खरोखर किती घातक ठरू शकतो पर्यावरणाला, याची मला वाटतं तिथे फारशी जनजागृती नाहीये किंवा ती होणं आवश्यक आहे.
0: अच्छा,
1: तर ह्याची खूप जाणीव झाली. आम्ही अनेक ठिकाणी त्यांना आधी सांगायचो की तुम्ही आधी डस्टबिन ठेवा इथे, की आमच्या समोर म्हणायचो की आत्ता ठेवा, तर मग तेव्हा ते ठेवायचे. आणि इथे हा कचरा जो निर्माण होतोय त्याला कारणीभूत परिक्रमावासीच जास्त आहेत असं मला वाटलं, कारण आम्ही असंही कित्येक वेळा पाहिलं की परिक्रमावासी चालत असताना जात असताना सुद्धा सहज प्लास्टिक वाटेत फेकून देतात.
0: अरे,
1: हा जो जनजागृतीचा भाग आहे की हा आपल्याला स्वतःला स्वयंशिस्तीचा जो भाग आहे, तर तो प्रत्येकाने थोडा स्वीकारायला हवाय.
0: बरोबर,
1: आपली जबाबदारी ओळखायला हवी की कमीत कमी हा कचरा मी जिथे निवासी आहे तिथेपर्यंत नेऊन तिथे टाकीन, किंवा तिथल्या केंद्रांमध्ये सुद्धा तिथे ते सहज आम्हाला प्लास्टिक म्हणजे कागदी ग्लास आणि प्लास्टिक प्लेट वगैरे प्लास्टिक चमचे असं देत होते. आणि आम्ही तर स्वतः म्हणजे आम्ही आता सायकलिंग करतो म्हणजे इथे परिक्रमेत नाही केव्हाही जाताना आमच्या बरोबर सदैव एक कप स्टीलचा चमचा आणि स्टीलची प्लेट असते, आम्ही तेच वापरतो. कारण आपण जितके दिवस जाऊ गुणिले 3 किंवा 4 एवढे आपण ग्लास वाया घालवणं किंवा ते प्रदूषण वाढवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. तर त्या दृष्टीने पण आम्ही मग तिथल्या स्थानिक लोकांशी युवकांशी बोलत होतो, तर मग तिथे आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही हे असे ग्लास आणि चमचे आणि प्लेट जे ठेवता त्यापेक्षा सुद्धा तुम्ही स्टीलचे जर ठेवले तर खरं तर ह्याच्या पेक्षा त्याला खर्च कमी येईल. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे, तुमच्याकडे चूल पेटवली जाते, रोजची राख आहे भरपूर, तुम्हाला त्या राखेने घासून स्टीलची भांडी परत वापरता येते, तर तुम्ही हे तिथे करा आणि तुम्ही इतरांनाही सांगा असं आम्ही तिथे सांगायचो. आणि असं विशेष सांगायचं म्हणजे त्याच्यातला हा भाग असा की हे सांगितल्यानंतर आम्हाला काही लोकांनी मेसेजही पाठवले की आम्ही हा बदल केला.
0: अरे,
1: काहींनी फोटो पाठवले, मग त्यापुढे आम्ही त्यांना परत हे सांगितलं की आता हे तुमचंच पुढे काम आहे की तुमच्या आसपास असणाऱ्या केंद्रांवर पण तुम्ही हे सांगा आणि हा बदल त्यांना सुद्धा तुम्ही करायला अवश्य सांगा.
0: केवढा अभिमान वाटला असेल.
1: खूप अभिमान वाटला आणि असं वाटलं की आपला हा एक छोटासा प्रयत्न पण तो कोणीतरी ऐकला आणि आचरणात आणला. कारण काय व्हायचं, सुरुवातीला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना प्रदूषण आणि पोल्युशन किंवा कचरा होतोय स्वच्छता हे सांगितल्यावर फारसं लक्षात नाही आलं. पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो की आप मैया की सेवा कर रहे और मैया की सेवा का ये भाग है की मैया गंदी नाही होनी चाहिए, तर ह्यामुळे काय होणार आहे की पुढे प्रदूषण वाढेल, इथे कचरा वाढेल, सगळी अस्वच्छता पसरेल आणि मग तो मैयाला त्याच्यातनं होणारा जो त्रास आहे तर ही तुमची सेवा त्याच्यातनं घडणार नाही.
0: बरोबर,
1: हे मात्र त्यांना मनोमन तिथे पटायचं त्यांच्या चेहऱ्यावरनं बोलण्यावरनं लगेच ते आम्हाला प्रकर्षाने जाणवायचं.
0: मैयावरचं प्रेम ते बहुतेक करायला भाग पडला,
1: भाग पडत होतं आणि असं हळूहळू ते करू शकतील बदल. त्यामुळे असं वाटतं की या पुढे आम्ही जर कधी तिथे गेलो आणि तिथे जाऊन सेवा करायची जर आम्हाला संधी मिळाली तर ही सेवा करणं जास्त महत्वाचं ठरेल.
0: मी नर्मदा परिक्रमा केली ह्याचं कृतकृत्य किंवा कृतार्थता वाटली की असा अनुभव काही आहे का?
1: आम्ही परिक्रमा सुरू करताना आम्हाला एका परिक्रमावासींनी सांगितलं होतं की परिक्रमा में भिक्षा करना ये बहुत महत्वपूर्ण बात आहे, आपण भिक्षा केली पाहिजे कुठेतरी. तर ते नंतर खरं तर आमच्या काही एवढं लक्षात नव्हतं राहिलं, पण साधारणपणे आम्ही ज्या वेळेला तट परिवर्तन केलं आणि पुढे जात असताना एके ठिकाणी आम्ही असं सकाळी ठरवलं की आता आपण आज थोडंसं कुठेतरी हॉटेलमध्ये दाल खिचडी थोडंसं खाऊन पुढे जाऊ, कारण तिथे बऱ्याच अंतरावर कुठे आश्रम दिसत नव्हते. असं ठरवून आम्ही निघालो आणि खरोखर जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर आम्ही गेलो असू आणि त्या हायवे होता, आजूबाजूला हॉटेल दिसत होती, पण कुठेच आम्हाला काहीच मिळालं नाही.
0: बर,
1: आणि मग शेवटी असं की आमच्याकडं पाणी संपलं आणि खाणं तर काही बरोबर आम्ही ठेवायचं नाहीच, पण कुठे आश्रमही म्हणजे अन्न क्षेत्र तिथे म्हणतात की जिथे परिक्रमावासींची सोय केली जाते, तर तेही कुठे मिळालं नाही आम्हाला. 12:30 होऊन गेले होते. शेवटी आम्ही एका घरापाशी थांबलो आणि सहजच आमच्या तोंडून आलं की तिथे काही आम्हाला मिळेल का खायला.
0: अच्छा,
1: आणि त्यांनी इतकं मनापासून लगेच दार उघडलं आणि ते म्हणले नाही आई आई आप अंदर आई, आम्ही आत गेलो आणि

0: त्यांनी लगेच तिथे खाट वगैरे घातली विश्रांतीसाठी. त्यांनी आम्हाला खिचडी केली, इतकी सुंदर मऊ खिचडी. आणि त्यांनी सांगितलं हे आमचं आत्ताच घरचं तूप काढलेलं आहे, तर ते तूप आणि घरचं त्यांचं लोणचं त्याच्याबरोबर वाढलं. इतकं त्यांनी मनापासून आम्हाला ते वाढलं. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि निघालो, तर आम्ही म्हणलं की खरंच आम्हाला तुम्ही इतकं सुंदर दिलत की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला आम्हाला इतकं छान इथे स्वागत होईल, इतकं आम्ही इतकं छान जेवू इथे. पुढची गोष्ट विशेष अशी की त्या मैया म्हणल्या की मैया आम्ही इथे परिक्रमा मार्गावर राहतो, पण हा पहिलाच प्रसंग आहे की आम्ही कोणाला तरी असं जेवण दिले. इथे आम्ही शिधा म्हणून कधीतरी देतो केंद्रावर वगैरे इथल्या, पण आम्ही असं स्वयंपाक करून वाढले अशी पहिलीच वेळ आलेली. आणि विशेष म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात तर आम्हाला मैयाच आल्यासारखी वाटतेय. तुम्ही आज आलात आणि आम्ही हे तुम्हाला स्वयंपाक केला आणि तुम्ही इथनं आमच्याकडनं जेवून निघताय, तर ह्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. त्यावेळेला एकदम आठवलं की त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही भिक्षा करणं, भिक्षा करण्यामध्ये तुम्ही तुमच्या अहंकाराला पण छेद देता आणि तिथे तुम्ही विनम्र होता. आणि मग तिथनं आम्ही बाहेर पडलो आणि थोडस पुढे गेलो, एक 2-4 किलोमीटर असे आणि तिथे अन्नक्षेत्र होतं. खरं तर
1: सकाळी आम्ही ठरवलं होतं की आज आपण आहे ना खूप दिवस झालं म्हटलं डाळ भात खाल्ला नाही आणि आज आपण साजूक तुपाची बाटली विकत घेऊ. म्हणजे म्हणतात ना मैया भिक्षाची मागायला लावलीच आम्हाला, पण जी इच्छा होती आमची दोघींची
2: ती पूर्ण केली,
1: ती तिने पूर्ण केली. मस्त गरम गरम खिचडी आणि त्याच्यावर साजूक तूप ते तिने आम्हाला तिथं खायला घातलं.
2: छान.
0: आणखीन आठवण सांगायची म्हणजे आम्हाला जे वेगवेगळे साधू भेटले तर त्यातून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. सुरुवातीलाच आम्ही पहिल्या दिवशी लेपाला नर्मदालयला जिथे गेलो, नर्मदालय हे भारती ठाकूरांनी केलेलं आहे आणि तिथे रामकृष्ण परमहंस आणि माताजी आणि स्वामीजींचे त्यांना जशा मूर्ती मिळाल्या तिथे त्यांनी ते मंदिर उभारलं होतं. तर आम्ही त्यांच्याकडे त्या दिवशी मुक्कामी होतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून जो गमछा घेऊन निघालो तर तोच आम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये अगदी आवश्यकही होता आणि त्याचा आम्हाला उपयोग होत होता. तिथलं जे जंगल आहे
1: तिथले आदिवासी
0: त्यांच्या मुलांसाठी त्यांनी तिथे सहनिवास बांधलाय. अगदी 4 वर्षापासून जवळजवळ 250-300 मुलं राहतात. 4 वर्षापासून मोठ्या मुलांपर्यंत ते एकमेकांच्या सहकार्यांनी तिथे राहतात. आणि ते आम्हाला तिथे त्यांच्याकडे मिळालो. वाटेत पण आम्हाला काशीचे एक डॉक्टर होते, त्यांनी फिलॉसॉफीतलं डॉक्टर केलेलं आहे आणि ते संन्यासी आहेत. त्यांनी पण आमचा एक छोटा इंटरव्ह्यू घेतला आणि नारी शक्ती आणि शिव आणि शक्ती हे कसं आहे एक रूप आहे आणि त्याच्याच प्रेरणेने तुम्ही कसं हे करताय परिक्रमा असं त्यांचं छान त्यांनी आमच्याकडून छोटासा इंटरव्ह्यू असा घेतला होता. त्याच्यानंतर आणखीन एक नेमावरला खूप इच्छा होती जाण्याची आणि बरोबर आम्ही त्या तिथे गेलो त्या दिवशी. तर तिथे पण जे विठ्ठल महाराज होते त्यांच्या इथला तो आश्रम आणि तिथे विशेषतः म्हणजे तिथे बलोपासना होती. तर आम्ही म्हणलं की आम्ही पहिल्यांदाच आश्रमामध्ये आणि बलोपासनाला एवढं महत्व आहे हे पाहतोय. आणि खूप दिवसांनी आम्हाला तिथे रामदास स्वामींच्या सवाया मनाचे श्लोक भजन सगळं ऐकायला मिळालं. दादा भगवान हे जे परिक्रमा करतात तर ते फक्त वायू आणि जल म्हणजे फक्त नर्मदा मैयाचं पाणी पिऊन आणि हवा त्याच्यावरती ते करतात. रोज 20-25 किलोमीटरचा टप्पा ते पार करतात अत्यंत उत्साही. जवळजवळ 2000 दिवस झाले ते अशा याच्यावरती राहिलेले आहेत. झाल्यानंतर सुद्धा त्यांचं त्यापुढे प्रवचन असतं, नामजप असतो. हे खूप आश्चर्यचकित करणार होतं त्या ठिकाणी मिळालं. डोंगरगावला पण आम्ही जिथे गेलो तिथे पण खूप छान आश्रम असा अगदी मैयाच्या किनारी फक्त आश्रम आणि गोशाला आहे तिथे आणि स्वच्छ शिस्तीत असलेला असा छोटाच पण सुंदर आश्रम होता. आणि दिवस रात्र ते गस्त घालत असतात महाराज तिथले आणि ते लक्ष ठेवत असतात की कुठली शापदांचा त्रास होऊ नये, कोणी किंवा इतरांनी पण व्यवस्थित तिथे राहावं. तर असे काही काही साधूंचे सहवास. सिनोरला एक सुंदर आश्रम होता, ती एक आठवण सांगण्यासारखी. पहिलाच तो आम्हाला मिळाला मैयाच्या किनारी असलेला आश्रम आणि तिथे आम्ही राहिलो. तिथे संध्याकाळी मैयाची सुंदर आरती होते. तिथले जे पटेल दाम्पत्य आहे तर ते खूप सेवाभावाने तिथे काम करतात. आम्हाला नर्मदा स्नानासाठी सकाळी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी गेलो, थोडं उजाडत असताना गेलो आणि स्नान करून येत असताना पाण्यात अशी हालचाल दिसली आम्हाला. तर आधी असं वाटलं की मासे असतील पण मासे नव्हते. घाट चढून आम्ही वर आलो आणि मग तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे मगरी आहे, मगर मैया. मगर मैया म्हणजे
1: नर्मदा मैयाचं
0: वाहन आहे. तर त्यामुळे ते

0: त्या इथे आहेत पण ती परिक्रमावासींना कुठेही त्रास होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सगळ्याला खूप आदरपूर्वक, म्हणजे स्त्रियांना मैया, पुरुषांना महाराज, किंवा समुद्राला पण समुद्र नाही समुद्र महाराज म्हणतात ते.
1: अच्छा.
0: मगरला पण मगर मैया, त्यांच्यातलं ईश्वरी रूप ते बघतात.
1: खूप सुंदर आपली ही मुलाखत किंवा हा प्रवास चालू आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुढे जाऊयात. पुन्हा एकदा मैत्रिणींनो स्वागत आपल्या सगळ्यांचं. आणि आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात ही सुंदर अशी माहिती जयश्रीताई आणि हेमलताताईंकडनं घेतो आहोत नर्मदा परिक्रमेविषयी, जी सायकलवरून त्यांनी वयाच्या 60 नंतर केलेली. तुम्ही ही जी परिक्रमा करायची ठरवली यामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांची वगैरे काही मदत घ्यायला लागली का, किंवा अशा काही संस्था काही मदत करतात का?
0: प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहेत, मंदिर आहेत, त्यांचा परिक्रमावासींसाठी हा संघ एक त्यांनी केलेला पण आहे की ज्यामुळे तुम्हाला काही काही ठिकाणचे फोन नंबर किंवा पत्ता मार्ग समजतो. तर हे प्रत्येक ठिकाणी आहेच. स्थानिक डॉक्टरांची पण लिस्ट वगैरे आहे, फोन नंबर आहेत. ते परिक्रमा करणारे पायी आहेत, सायकल आहे, मोटरसायकलवर कार घेऊन येणारे किंवा बस येणारे, या सगळ्यांसाठीच इथून सेवा दिली जाते.
2: बऱ्याच ठिकाणी आम्हाला काही असे छोटे छोटे पुस्तक मिळाले की त्याच्यावर पुढे आश्रम कुठं कुठं आहे.
1: अच्छा.
2: मार्गदर्शन पाम्पलेट दिले त्यांनी आम्हाला, किंवा पुढं कुठं जाणार चौकशी करून आधीच पुढं राहण्याची सोय. अच्छा.
1: म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीनी आधी काही तयारी नसली, डायरेक्ट जायचं ठरवलं, तरी सुद्धा त्यांची सगळी सोय सगळ्या प्रकारची होऊ शकते. आणि असा सायकल प्रवास वगैरे करायचा असेल तर अजूनच मजा येत असेल. एक वेगळा प्रश्न की वय झालं की स्वप्न संपतात असं आपण म्हणतो की आता काही वयानंतर बास, आता नको, आता पुढे झालं, आयुष्यभर आपण खूप केलं वगैरे, अशा ह्याच्यात तुम्ही काहीतरी एक वेगळी छान कामगिरी करून दाखवलीत. आपल्या ह्या धाडसी प्रवासामुळे हा जो काही तुमच्यात बदल झाला किंवा तुमच्यात काही एक वेगळा कॉन्फिडन्स आला, तर आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या महिलांना काय संदेश द्याल, काय सांगाल ह्याच्याबद्दल?
0: खरं तर धाडसी हा प्रवास तुम्ही म्हणताय तो करण्यासाठी आपण त्या धाडसाची आधीपासूनच सर्व मराठ स्त्रियांनाची सवय असतेच की या स्वतः धाडसी किंवा स्वतःहून अनेक गोष्टी करतच असतात, त्यामुळे त्यांना फक्त अशा काही गोष्टींमधून त्यांनी जर ठरवलं की आपण या गोष्टी करायच्या आहेत तर त्या निश्चित करू शकतात. कारण आपण जर आपल्याकडे स्वतः आपल्याकडे लक्ष द्यायला आपल्याला स्वतःच लक्ष द्यावं लागतं, आणि जर का आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्याचा आनंद आपण घेणार आहोत आणि त्या आनंदातूनच आपण अध्यात्माकडे सुद्धा जाणार आहोत. हे एकमेकांशी जुळलेलं असं नातं एकमेकांचे आनंद आरोग्य आणि अध्यात्म.
1: तुम्ही काय सांगाल जयश्रीताई?
2: प्रत्येक स्त्रीकडे खरोखर धाडस असतंच. शारीरिक क्षमता आपली चांगली राहिली पाहिजे, शरीर चांगलं राहिलं पाहिजे. कारण कितीही पैसा असला आणि जर आपण आधी असू तर त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही आपल्याला. त्यामुळे स्वतःच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एकदम चांगलं राहण्यासाठी सायकलिंग, ट्रेकिंग एकदम बेस्ट आहे. सायकलिंग तर सगळ्यात बेस्ट, कारण मी स्वतः सायकल चालवते, म्हणजे मी सायकलचा सल्ला देणार.
1: अजून पुढचे काय प्लॅन आहेत का? पुढे सायकलवरनं कुठे जायचं असं काही विचार आहे का डोक्यात? दोघींकडनं नक्की आवडेल, कारण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मला.
2: मी तर ठरवलेले की सायकल ही माझ्यासोबतच संपणार. आणि बरेच प्लॅन आहेत बाबा, बरेच प्लॅन आहेत. त्याच्यातला महत्वाचा माझा 4 वर्षापासून मी जो पहिल्यांदा विचार केला होता की मला हंपी बदामी करायचं, तो एक प्लॅन आहे की सायकलवरून हंपी बदामी करायचं. आणि एक श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर सायकलवर फिरायचं.
1: वा, तुम्ही काय सांगाल?
0: मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याच्यात ना इतका आनंद मिळेल आणि इतक्या आपण राईड्स करू किंवा अशी नर्मदा परिक्रमा करू असं खरं तर कधीच वाटलं नव्हतं सुरुवात केल्यानंतर. आणि ते एक एक असं होत गेलं त्याच्यात ना असं वाटायला लागलं की आपण संपूर्ण भारताचं दर्शन या सायकलच्या माध्यमातून करायला हवं. कारण आपला भारतच इतका सुंदर आहे, समृद्ध आहे, आणि त्याचं वेगवेगळी जी संस्कृती आहे, जो समाज आहे, तिथल्या ज्या भौगोलिक वेगवेगळ्या रचना आपल्याकडे आहेतच, पण त्या पाहण्यासाठी सायकलच्या माध्यमातून फिरायचंय. आपल्याकडे जो प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जे आवाहन केलं आहे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण हे करू शकणार आहोत. त्याचा जर थोडा विचार केला आणि त्याची जर सवय केली आणि आपल्या तरुण मित्रांनी, तरुण मैत्रिणी

0: सुद्धा याचा जर थोडा विचार करून काही विशेष असा वेळ तुम्ही कामासाठी जाता, शाळा कॉलेजमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कुठल्याही वाहनाची मदत घेऊनच जाणार आहात, पण ते वाहन मग सायकल जर ठरवलं आणि थोडा वेळ ठेवला तर एकीकडे तुमचा व्यायाम होईल, प्रदूषणाला सुद्धा आळा घालण्यासाठी मदत होईल, आणि तो व्यायाम होता होता त्यातनं मिळणारा आनंद हा ज्यावेळेला ते सायकलिंग करायला लागतील त्यावेळेला तो त्यांना नक्की कळेल.
1: सोबत पैशाची पण बचत, जो पेट्रोलला आपण पैसा वापरतो.
2: तुमच्याशी बोलताना आता असं जाणवत आहे की केवढा मोठा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे या सायकल चालवल्यामुळे किंवा ही परिक्रमा केल्यामुळे जे समाधान तुम्हाला मिळालं तो आनंद तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे, तुमच्याकडे बघितल्यानंतर जाणवतो आहे, आणि पुढे सुद्धा तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल ते नक्कीच पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आज तुम्ही दोघी इथे आलात, छान तुमचे विचार, तुमच्या सायकल बद्दलचं प्रेम आमच्याकडे व्यक्त केलं, तुमचे मनापासून आभार, खूप धन्यवाद.
0: आकाशवाणीचे खूप आभारी आहोत की ही संधी आम्हाला नर्मदा परिक्रमेनंतर आकाशवाणीवर इंटरव्ह्यू देण्याची संधीही मिळाली आणि त्याची योग्य दखलही घेतली गेली.
2: मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. मैत्रिणींनो, आता आपण ऐकलात वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांचा हा अतिशय सुंदर, आपल्याला प्रोत्साहन देणारा असा प्रवास. हा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच वाटतं की आपणही सायकलवर मस्त छान फिरून यावं.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडच्या स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण.
1: सहा जून 1674 या रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती होती. राज्याभिषेकाच्या घटनेकडे जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ इतिहासातील एक सोहळा नव्हता, तो स्वाभिमानाचा पुनर्जन्म होता. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला स्वतःच्या राज्याची जाणीव करून देणारा तो क्षण होता. रायगडावर उभे राहून दिलेली ही सार्वभौमत्वाची घोषणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच शिवराज्याभिषेक हा केवळ भूतकाळातील गौरव नाही तर स्वातंत्र्य अस्मिता आणि राष्ट्राभिमानाचा अखंड जागता दीप आहे. आपण आजही बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक घटनांविषयी आजही लोकांच्या मनात प्रचंड कुतूहल आणि आकर्षण आहे. काळ लोटला, पिढ्या बदलल्या, तरी शिवराज

यांच्या जीवनातील अनेक प्रसंग नव्या अर्थाने उलगडत राहतो. अशाच तेजस्वी आणि ऐतिहासिक क्षणांपैकी एक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. हा केवळ एक सोहळा नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा निर्णायक टप्पा होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, पण त्या स्वराज्याकडे पाहण्याचा त्या काळातील प्रस्थापित सत्ताधीशांचा दृष्टिकोन वेगळाच होता. आदिलशाहीसाठी ते एका जागीरदाराचा मुलगा होते, तर युरोपियन सत्तांना मुघल साम्राज्यच प्रस्थापित वाटत होते. मुघल मनसबदार आणि आदिलशाही सरदारांच्या नजरेत शिवाजी महाराज अजूनही एक बंडखोरच होते. एवढेच नव्हे तर पुरंदराच्या तहावेळी मिर्झा राजा जयसिंग यांच्या दबावाखाली येऊन शिवाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी राजांना मुघल मनसबदार म्हणून पाठवावे लागले. यावरून त्या काळातील कठीण राजकीय वस्तुस्थिती आपल्या लक्षात येते. महाराजांनी दिलेली वतने, इनामे तसेच केलेले अनेक तह करार यांना कायदेशीर अधिष्ठान मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक अपरिहार्य बनला होता. स्वराज्य हे केवळ प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले राज्य नसून ते अधिकृत आणि सार्वभौम आहे ही घोषणा जगासमोर करण्याची वेळ आता आली होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी केली खरी, पण ती एका अशा काळात जेव्हा महाराष्ट्र 350 वर्षांच्या पारतंत्र्याच्या सावलीत होता. आदिलशहा किंवा कुतुबशहापेक्षा मराठ्यांची वाढती ताकद औरंगजेबाच्या मनात खटकत होती, त्याला अधिक धोकादायक भासत होती. शिवाजी महाराज ज्या सत्तेविरुद्ध उभे टाकले होते ती त्या काळातील सर्वाधिक सामर्थ्यशाली सत्ता होती. शिवाय काही मराठे सरदार महाराजांच्या विरोधात उभे राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत स्वराज्य ही संकल्पना केवळ राजकीय मर्यादेत न राहता ती एक व्यापक मानसिक क्रांती ठरली होती. शहाजान आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीत हिंदूंवर केवळ धार्मिक अत्याचारच झाले नाही तर सामाजिक हानीसुद्धा खूप झाली होती. जिजिया कर, मंदिरांचा विध्वंस, जबरदस्तीचे धर्मांतरे, सामाजिक अपमान हे अखंड सुरू होते. औरंगजेबाने 9 एप्रिल 1669 रोजी मंदिर विध्वंसाचा हुकूम दिला, तर 2 एप्रिल 1679 रोजी जिजिया कर पुन्हा लागू केला. महाराष्ट्रात वतनदारी व्यवस्था पूर्वीपासून रूढ होती. सुलतानांकडून मराठ्यांना वतने दिली जात आणि ती वंश परंपरागत चालत. एखादा वतनदार मृत्यू पावला की त्याचे वतन त्याच्या वारसाला मिळे. या व्यवस्थेमुळे अनेक मराठे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची सेवा करण्यातच धन्यता मानू लागले होते. सुलतान जेथे लढाईला पाठवेल तेथे जाऊन लढणे हेच त्यांचे कर्तव्य मानले जात होते. या वतनदारी आणि जागीरदारी व्यवस्थेमुळे मराठ्यांमध्ये एकजूट निर्माण होण्याऐवजी स्पर्धा आणि वैर वाढत गेले. स्वतंत्र राज्य उभारण्याची महत्वाकांक्षा क्वचितच कोणामध्ये दिसून येत होती. इतिहासकार सर जतुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामागील कारणांची चर्चा करताना काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. प्रत्यक्षात स्वतंत्र सत्ता उभारून 2 लाख सैन्य उभे करून आणि राज्यकारभार चालवूनही शिवाजी महाराजांचा अधिकृत दर्जा मात्र सामान्य प्रजेप्रमाणे मानला जात होता ही गोष्ट खूपच मानहानीकारक होती. यावरून असे लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पराक्रम आणि कुशल राजकारणाच्या जोरावर स्वराज्य तर उभे केले होते, मात्र त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी आणि त्याला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी विधीपूर्वक राज्याभिषेक करणे अत्यंत गरजेचे बनले होते. आपण बघतो की राज्याभिषेकाची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. राज्याभिषेकाचं मूळ आपल्याला वेदकाळात आढळतात. अथर्ववेदातील सूक्ते, ऐतरीय ब्राह्मणातील वर्णने तसेच रामायण महाभारतातील उल्लेख यावरून राज्याभिषेक हा विधीपूर्वक आणि प्रतिष्ठेचा सोहळा असल्याचे त्या काळात मानले जात असे. रामाचा राज्याभिषेक असो वा युधिष्ठिराचा, या विधीला नेहमीच धार्मिक आणि राजकीय अधिष्ठान लाभलेले दिसून येते. सम्राट अशोकानेही कलिंग विजयानंतर राज्याभिषेक करून आपली सत्ता अधिकृत केली होती. हा राज्याभिषेक परंपरेचा इतिहास आपण पाहत आलेलो आहोत. राज्याभिषेक म्हणजे केवळ राजपदाची घोषणा का? तर नाही, तर सत्तेच्या केंद्रीकरणाची अधिकृत स्थापना होय. यामुळे न्यायदान, दंडाधिकार, कायदा, सुव्यवस्था राखण्याचे अधिकार राजाला कायद्याने प्राप्त होतात.

ज्या दृष्टीनेही अभिषिक्त राजा हा विश्वासार्य आणि अधिकृत सत्ताधीश ठरतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत हीच बाब अत्यंत महत्त्वाची ठरली. स्वराज्य उभारूनही राज्याभिषेकाअभावी काही मर्यादा राजांना जाणवत होत्या. त्यामुळे स्वराज्याच्या स्थैर्यासाठी आणि एकछत्री सत्तेसाठी राज्याभिषेक हा पर्याय अपरिहार्य ठरलेला होता. महत्त्वाचे म्हणजे हा राज्याभिषेक हिंदू धर्मशास्त्रानुसार झाला असला तरी स्वराज्य केवळ एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हते. महाराजांचे राज्य हे 18 पगड जातीचे राज्य होते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते. म्हणून महाराजांचे राज्य स्वराज्य हे भूमिपुत्रांचे राज्य होते. स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची बीजे रोवणारी ही संकल्पना त्यात दडली होती. यामागे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. औरंगजेबाशी होणाऱ्या भविष्यातील संघर्षाची त्यांना कल्पना होती आणि ते पुढे सत्यात उतरले. एकेकाळी वतनदारीत अडकलेले आणि परस्परात वैर करणारे मराठे राज्याभिषेकानंतर एका सिंहासनासाठी लढू लागले. हीच त्या राज्याभिषेकाची खरी ताकद ठरली होती. राज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर आणि मानसिक बळ मिळाले होते. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी हा लढा अविरत सुरू ठेवला. पुढे राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाला पुढे कित्येक वर्ष युद्धात गुंतवून ठेवले. तब्बल 25 वर्ष चाललेल्या या संघर्षात मराठ्यांनी पराभव मानला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावर छत्र धारण करून छत्रपती ही पदवी स्वीकारली. स्वतःच्या नावाने नाणी पाडली, होन आणि शिवराई. तसेच स्वतंत्र कालगणना सुरू केली. तिला राज्याभिषेक शक असे नाव देण्यात आले. ह्या सर्व घटना केवळ प्रतीकात्मक नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची ठोस घोषणा करणाऱ्या होत्या. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना धार्मिक अधिकार मिळाले. ज्यांचे धर्मांतर झाले होते त्यांना स्वधर्मात येण्याची व्यवस्था राज्याभिषेकामुळे निर्माण झाली. राज्याभिषेकानंतर दरबारात पंडितराव हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे नेताजी पालकर यांचे 19 जून 1676 रोजी झालेले शुद्धीकरण हे या धोरणाचे पहिले उदाहरण मानता येईल. पुढे गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांनी हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या दरबारात प्रायश्चित्त घेऊन स्वधर्मात पुन्हा प्रवेश केला, ज्यासाठी त्यांना परंपरेनुसार वाराणसीला जाण्याची गरज भासली नाही. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या काळात जे कायदे, न्याय, दंडाधिकार हे सर्व अधिकार राज्याला मिळाले होते ते संभाजी महाराजांपर्यंत आणि पुढेही सुरू होते. राज्याभिषेकामुळे सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला कायमस्वरूपी कायदेशीर मान्यता मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा परिणाम केवळ धार्मिक किंवा सामाजिक पातळीपुरता मर्यादित राहिला होता का? तर नाही. या घटनेने राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची मराठा सत्तेचा केंद्रबिंदू म्हणून ओळख अधिक मजबूत झाली होती. पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्त्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे भाषाशुद्धी. राजांनी स्वराज्य उभे केले असले तरी राज्यकारभारात फारसी आणि दखनी उर्दू शब्दांचा प्रभाव फार मोठा होता. राज्य आपले तर भाषा देखील आपलीच या जाणीवेतून महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला, ज्यामुळे प्रशासकीय भाषेची शुद्धता झाली. त्यानंतर पंचांग शुद्धीसाठी करण कौस्तुभ, लेखनशैलीत सुसूत्रता आणण्यासाठी लेखन प्रशस्ती हे ग्रंथ निर्माण करण्यात आले. इतकेच नव्हे तर परकीय सत्तेत असताना बदललेली गडकिल्ल्यांची नावेही पुन्हा मराठी करण्यात आली. ही सांस्कृतिक स्वाभिमानाची जाणीव होती. राज्याभिषेकासारखा अतिशय भव्य आणि ऐतिहासिक घटनेचा उल्लेख मुघल इतिहासात आपल्याला कुठेच सापडत नाही. यामागचं कारण स्पष्ट आहे. अकबरापासून औरंगजेबापर्यंत सर्व मुघल बादशहांचे स्वप्न होते की संपूर्ण हिंदुस्थानावर एक छत्री अंमल प्रस्थापित करण्याचा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या महत्वाकांक्षेला थेट आव्हान दिले होते. त्यामुळे या घटनेचे प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या इतिहासात आपल्याला कुठेच नोंद दिसत नाही. परंतु राज्याभिषेकाचा प्रत्यक्ष साक्षीदार ठरलेला इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेंडन याने आपल्या डायरीत या सोहळ्याचे प्रभावी वर्णन केलेले आहे. 30 मे ते 6 जून 1674 या दरम्यान रायगडावर पार पडलेल्या या विधींची भव्यता, सिंहासनाची शोभा, दरबारातील वैभव आणि शिस्त यांचे तपशील त्याने नोंदवलेले आहेत.
जरी इथल्याच

0: म्हणजे मुघल ऐतिहासिक साधनात आपल्याला राज्याभिषेकाची नोंद सापडत नसली तरी परदेशी दृष्टिकोनातून मिळालेला हा वृत्तांत राज्याभिषेकाच्या ऐतिहासिकतेला अधिक बळकटी देतो. पुढे शिवाजी महाराजांची राजमुद्रा. जी शिवाजी महाराजांनी त्यांची राजमुद्रा तयार केली होती त्यामुळे त्यांच्या सार्वभौमत्वाचा आणखी एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर येतो. प्रतिपत चंद्र लेखेव वर्धिष्णुः विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते. या संस्कृत वाक्यातून व्यक्त होणारी ही मुद्रा स्वराज्याच्या लोककल्याणकारी आणि वाढत्या सामर्थ्याची साक्ष देते. त्या काळात शहाजीराजे आणि जिजाबाईंची मुद्रा फारसी भाषेत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची मुद्रा संस्कृत भाषेत केली. संस्कृत भाषेचा स्वीकार करून शिवाजी महाराजांनी नव्या युगाची घोषणा केली होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर पार पडलेला राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता तर 17व्या शतकात एका स्वाभिमानी स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याच्या स्थापनेची ठाम घोषणा यात दडलेली होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली दडपलेल्या जनतेसाठी हा क्षण स्वाभिमानाचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा ठरला. शिवराज्याभिषेक सिंहासनापासून स्वाभिमानापर्यंतची ही स्वराज्य क्रांती आजही आपल्यासाठी तेवढीच जिवंत आणि प्रेरणादायी आहे.
1: शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती याविषयी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था पुणे इथल्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वृषाली भोसले यांचं भाषण आता आपण ऐकलं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतून उतरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं हे सुंदर असं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो,

आजचा हा आमचा संपूर्ण वनिता मंडळचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणीनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: गाडीतून उतर.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसंच बचाव पथकं घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे असं गुप्ता यांनी सांगितलं. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदतीची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज बंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 10 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, KC वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी पक्षातल्या 58 आमदारांच्या पाठिंब्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. मुर्शिदाबाद

जिल्ह्यात रघुनाथगंजचे आमदार अखरुजमान खान यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे, तर संदीपान सहा आणि जावेद खान यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. हे सर्व आमदार आज विधानसभेत प्रत्यक्ष उपस्थित होते. अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या पत्रात त्यांच्या स्वाक्षऱ्या असून आणखी सहा आमदार स्वाक्षऱ्या करतील असा दावा बॅनर्जी यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक आज भारताच्या अध्यक्षतेखाली ओदिशात पुरी इथं सुरू होईल. 3 दिवसांच्या या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशियासह 11 ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ सहभागी होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश आपत्ती जोखीम निवारणासाठी शाश्वत वित्त पुरवठा, पायाभूत सुविधांचा विकास, पूर्वतयारी आणि प्रतिसाद यंत्रणा तसंच पारंपरिक आणि आधुनिक आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचं एकत्रीकरण यावर चर्चा करणं हा आहे. वार्षिक सौर ऊर्जा क्षमता वाढीत अमेरिकेला मागे टाकून भारताने 2025 जगातील दुसरी सर्वात मोठी सौर ऊर्जा बाजारपेठ बनण्याचा मान मिळवला आहे अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. देशाचा सौर ऊर्जा विकास मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पाठिंबा, नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारत जागतिक मापदंड प्रस्थापित करत असल्याचं जोशी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पश्चिम आशियात पुन्हा तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजाराचे कामकाज सकाळी सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 700 अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 73,956 अंकांच्या आसपास होता, तर निफ्टीतही 177 अंकांची घसरण होऊन तो 2,302 अंकांच्या आसपास होता. आज जागतिक सायकल दिन आहे. वाहतुकीसाठीचं साधं, परवडणारं, विश्वासार्ह आणि पर्यावरणाला अनुकूल असं वाहन असलेल्या सायकलला मान्यता देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 3 जून रोजी सायकल दिन साजरा केला जातो. तुर्कमेनिस्तान सरकारनं पुढाकार घेतलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे हा दिवस स्वीकारण्यात आला. या दिवसाची यंदाची संकल्पना हरित भविष्यासाठी सायकलिंग अशी आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणं, वाहतूक कोंडीचा सामना करणं, शाश्वत आणि निरोगी शहर वातावरणाला प्रोत्साहन देणं हा या दिवसाचा हेतू आहे. जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी भारतातल्या तरुणांना सायकलिंगचा पर्याय निवडण्याचं आणि त्याच्या माध्यमातून अधिक निरोगी सुदृढ राहण्याचं आवाहन केलं आहे. तसंच पर्यावरणाची शाश्वतता राखून हरित राष्ट्रासाठीच्या चळवळीचं नेतृत्व आजच्या तरुणांनी करावं असं आवाहनही मांडविया यांनी केलं आहे. देशाचं सार्वभौमत्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये ही बाब विशेषतः लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे. तुरुंगातून मोबाईल फोनचा वापर करून अंमली पदार्थांच्या तस्करीचं जाळं चालवण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचा जामीन मंजूर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. संबंधित व्यक्तीवरचे आरोप लक्षात घेता जामिनावर बाहेर असताना त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, चंदीगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळ आणि माहे इथं जोरदार पाऊस पडेल तर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश इथं मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ

घेणार. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांचा विरोधी पक्षनेते पदावर दावा. विवाहित मुलींना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. आणि ब्रिक्स देशांच्या आपत्ती जोखीम निवारण कार्यगटाची पहिली बैठक ओदिशात पुरी इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. गुजरातमध्ये बारडोली इथं काल महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा या गावात हा अपघात झाला. अपघातात मृतांच्या कुटुंबियांप्रती राष्ट्रपती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केली असून अपघातातले जखमी लवकर बरे व्हावेत अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. एसटी महामंडळाच्या मार्फत या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन स्वीकारला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात राज्याचं स्थान अधिक बळकट होईल असा विश्वास पणन मंत्री रावल यांनी व्यक्त केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या बाजारात 4 लाख मेट्रिक टन मालाच्या वार्षिक उलाढालीसह देशातल्या 11 राज्यातून मालाची आवक होते. या निर्णयामुळे नागपूरचा कृषी बाजार आता थेट देशाच्या मुख्य व्यापारी प्रवाहात सामील झाला आहे. राज्य विधिमंडळानं महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात 31 डिसेंबर 2025 रोजी सुधारणा केल्यानंतर आज या निर्णयाची अधिसूचना जारी करण्यात आली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना महायुतीच्या सर्व मतदारांनी पहिल्या पसंतीचं मत द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. महायुतीनं जाहीर केलेल्या उमेदवारांशिवाय इतर काहींनी यापूर्वी माघार घेतली असून उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्यांग यांनी आज मुंबईत गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी गेटवे ऑफ इंडियाची वास्तुरचना, ऐतिहासिक महत्व आणि त्यामागील वारसा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत म्यानमारचं शिष्टमंडळ तसंच त्याज हॉटेलचे प्रतिनिधी

आणि इतर संबंधित उपस्थित होते. मुंबई दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचीही पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी विमानतळावरील प्रवासी सोयी सुविधा, स्वयंचलित बॅग तपासणी यंत्रणा, जलद इमिग्रेशन सुविधेसह सुरक्षा व्यवस्थेची विमानतळ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार आज मंगळुरू इथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील, तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रीपदाची शपथ देणार आहेत. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाल उपस्थित राहतील. शेतकरी कर्जमाफी, दारूबंदी आणि महायुतीतल्या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. सरकारची कर्जमाफी हा फक्त दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं असलं तरी शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून उभी करायची हाही एक मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही ठोस पावलं उचलत नसल्याची टीका करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज भंडाऱ्यात आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्याचा समावेश आहे. पथकानं या ठिकाणी लस्सी तसंच रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला असून पाटोदा तालुक्यात 2 दूध संकलन केंद्राची तपासणी करून दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. परळी वैजनाथ इथल्या गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे, डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते. जागतिक सायकल दिनानिमित्त आज परभणी शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. शहरातले नागरिक, डॉक्टर, शिक्षक, व्यापारी, राजकीय पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. वाशिममध्येही माय भारत केंद्र वाशिम आणि युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. पेट्रोल डिझेल बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीत एनसीसी कॅडेट्स, विविध संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कुटुंबाच्या व्याख्येतून विवाहित मुलींना वगळणं हे अन्यायकारक आणि घटनाबाह्य असून त्यामुळे त्यांना अनुकंपा नियुक्तीतून वगळता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला किंवा तो वैद्यकीय कारणांमुळे लवकर सेवानिवृत्त झाला तर सरकारतर्फे त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला नोकरी दिली जाते. त्यानुसार एका मृत व्यापाऱ्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कुटुंबाच्या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नाही, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने काढला होता. या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि आलोक आराथे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षात वादंग निर्माण झालं असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतव्रत बॅनर्जी यांनी आज विधानसभा अध्यक्ष रतींद्र बोस यांची भेट घेत 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांना दिलं. या भेटीवेळी ऋतव्रत यांनी आपली गटनेतेपदी तर अखरुज खान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाच्या बाजाराचा दर्जा. आणि कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून जी परमेश्वर आज शपथ घेणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथं झालेल्या सोहळ्यात शपथ घेतली। त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री जी परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेत

0: दिल्ली विरोधी पक्ष नेते राहुल गांधी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. मुंबई आणि नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांची मुंबईच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पणन मंत्री रावल यांनी आज वाशी इथल्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. उर्वरित उमेदवार उद्या अर्ज माघारीच्या मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 304 अंकांची घसरण झाली आणि तो 74,346 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78 अंकांची घसरण नोंदवत 23,406 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातनं आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सायंकालीन प्रसारणात मी दीपाली चुत्तर मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत. संगीतकार आहेत यशवंत देव.

श्रोतो मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत अरुण दाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतकार होते यशवंत देव.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: म्हणू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
4: श्रोतू, मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हे बंध रेशमाचे या नाटकातलं हे नाट्यपद. स्वर आहे बकुल पंडित यांचा, हे गीत आहे शांता शेळके यांचं, तर संगीत दिलंय पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

हे बंध रेशमाचे या नाटकातलं बकुल पंडित यांनी गायलेलं शांता शेळके यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रम मिक्स मसाला आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता हा स्वर आहे सुनिधी चौहान यांचा. गीतकार आहेत स्वानंद किरकिरे, संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं आणि हा चित्रपट आहे इंग्लिश विंग्लिश.
2: नवराई माझी लाडाची लाडाची ग.

श्रोते हो, इंग्लिश विंग्लिश या चित्रपटासाठी हा स्वर होता सुनिधी चौहान यांचा. गीतकार होते स्वानंद किरकिरे आणि संगीतकार अमित त्रिवेदी. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं तेव्हा श्रोते हो, जरूर संपर्क साधा आज रात्री 9 वाजता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लई भारी या चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगल स्वरातलं हे गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोते हो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं लई भारी या चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांच्या गीतासाठी संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241

2 42 34 71 आणि 2 42 36 72 निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सलमा आगा यांनी गायलेली अमित खन्ना यांची गझल. संगीत दिलंय झरीना आगा यांनी.

श्रोतेहो, सलमा आगा यांनी गायलेली अमित खन्ना यांची गझल आपण ऐकलेत. संगीत दिलं होतं झरीना आगा यांनी. आणि याबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजलेत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकणार आहात. सूत्रसंचालन केलंय प्राची वाडेकर हिनं. विषय आहे कला महर्षी बाबूराव पेंटर. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम भटुळे.

श्रोते हो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात तुमच्यासोबत आहे मी प्राची वाडेकर.

श्रोते हो, आज 3 जून आज कला महर्षी बाबूराव पेंटर यांचा जन्मदिवस. त्यांच्या कलाक्षेत्रातील असामान्य योगदानामुळे बाबूराव पेंटर यांना कलामहर्षी म्हणून संबोधलं जातं. याच

असामान्य कला महर्षीबद्दल आणि त्यांच्या मराठी सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत.

श्रोते हो, 3 जून 1890 रोजी बाबूराव कृष्णराव मेस्त्री यांचा जन्म एका कलासक्त आणि कला जोपासणाऱ्या कुटुंबात कोल्हापूर इथं झाला. लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून त्यांना चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे धडे मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्र आणि भित्तीचित्र अशा प्रकारची चित्र काढत असत. सुतारकाम आणि लोहारकाम हा त्यांच्या घराण्याचा पिढीजात व्यवसाय होता. बाबूराव पेंटर यांना या व्यवसायात आणि त्यांच्या कलेच्या प्रवासात त्यांचे बंधू आनंदराव मेस्त्री यांचीसुद्धा मोलाची साथ मिळाली. अनेक पाश्चात्य चित्रकारांची चित्र जशी उपलब्ध होतील तशी हे दोघं बघत असत आणि त्यातल्या रंगकामाच्या पद्धती हुबेहूब रंगवण्याचा देखील प्रयत्न करत असत. बाबूराव मेस्त्री हे नाव कोल्हापुरातील जनसामान्यांमध्ये सगळ्यांना हळूहळू माहिती होऊ लागलं. त्यांची चित्र आणि शिल्प लोक अथक अचंब्याने बघत असत. जाणारा येणारा प्रत्येक जण एक क्षण का होईना त्यांच्या कलाकृतींकडे थक्क होऊन बघताना त्यांच्या स्टुडिओच्या बाहेर अशीच हळूहळू लोकांची गर्दीही वाढायला लागली आणि बाबूराव कृष्णराव मेस्त्री हे बाबूराव पेंटर या त्यांच्या कामाने त्यांना दिलेल्या नावाने ओळखले जाऊ लागले.

श्रोते हो, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच ज्याला इंग्लिशमध्ये पॉलीमॅथ असं म्हणतात, अशा व्यक्तींमध्ये बाबूराव पेंटर यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी करवीर निवासिनी कोल्हापूर नगरीमध्ये त्यांच्या राज्यकाळात कलेला राजाश्रय दिला. अनेक थोर कलावंत इथल्या मातीत जन्माला आले आणि कर्मभूमी म्हणूनही त्यांनी याच नगरीचा आसरा घेतला. बापूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही शांताराम अशा थोर कलाकारांमुळे आणि मराठी चित्रपट निर्मितीच्या उगमामुळे कोल्हापूर नगरीला कलानगरी आणि चित्रनगरी अशा नावानं संबोधलं जाऊ लागलं. मराठी चित्रपटसृष्टीचा उगम इथं झालेला असल्यामुळे कोल्हापूर नगरीला सिनेमा पंढरी असंही म्हटलं जातं. बाबूराव पेंटर हे केवळ एक दिग्दर्शक किंवा चित्रकार नव्हते, तर ते भारतीय चित्रपटसृष्टीचे पहिले तांत्रिक किमयागार होते. कोल्हापूरच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट निर्मितीच्या तंत्रज्ञानात क्रांतिकारी प्रयोग केले, ज्याची कल्पनाही त्या काळात भारतातील कोणीही केली नव्हती. श्रोते हो, कला महर्षी बाबूराव पेंटर यांनी स्वतः बनवलेल्या कॅमेराबद्दल आणि त्यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनी या संस्थेबद्दल आपण पुढे ऐकणारच आहोत. तुम्ही ऐकत रहा कार्यक्रम युववाणी.

श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम चालू आहे युववाणी. आजच्या कार्यक्रमात आपण कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ऐकत आहोत. बाबूराव पेंटर आणि त्यांचे बंधू आनंदराव पेंटर सुरुवातीला नाटकाची आणि मूकपटांची पोस्टर्स रंगवत असत. गंधर्व नाटक मंडळी, किर्लोस्कर कंपनी, पारसी थिएटर, गुजराती थिएटर अशा ग्रुपसाठी त्यांनी अनेक देखणे पोस्टर रंगवले. या सर्व संस्थांची नाटकं बघायला जेवढी गर्दी व्हायची तेवढीच गर्दी बाबूराव पेंटर यांनी रंगवलेली नट आणि स्त्री पात्र हुबेहूब दाखवणारी पोस्टर्स बघायला सुद्धा होत असे. ती सगळी पोस्टर्स बघून सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे तत्कालीन संचालक सालमन यांनी बाबूराव पेंटर यांचा सत्कार केला. चित्रकलेचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं, परंतु वडिलांच्या तालमीत ते रंगसंगती आणि मानवी हावभाव चित्रित करण्यामध्ये एकदम तरबेज झालेले होते. नाटकाच्या पोस्टर्ससोबतच ते नाटकाचे पडदेसुद्धा रंगवत असत. परदेशवारी करून आलेले अनेक प्रेक्षक हे पडदे बघून असं म्हणत की शेक्सपियरच्या नाटकांच्या स्टेजपेक्षाही अत्यंत जिवंत दृश्य आम्हाला या इथल्या स्टेज डिझाईनमध्ये बघायला मिळालं. रंगांच्या शुद्धतेविषयी आणि मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडे देखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते अनेक कल्पनारम्य आणि उत्कृष्ट प्रतिमा निर्माण करत. चित्रकलेसोबतच त्यांनी शिल्पकलेत सुद्धा मास्टरी मिळवलेली होती. त्यांनी धातूपासून आणि लाकडापासून बनवलेले पुतळे आणि मूर्ती बघताना असा भास होतो की हे शिल्प आत्ता आपल्याशी बोलायला लागेल आणि चेहऱ्यावरील हावभावांनी आपल्याला मोहिनी घालेल. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूर नगरीमध्ये बघायला मिळतात. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचं असामान्य कौशल्य सिद्ध केलं. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली.

शिल्पकलेतील मातीचं आणि धातूचं ओतकाम बाबूराव पेंटर स्वतः करत असत. बाबूरावांच्या चित्रकलेवर वॅट्स, रोझेटी, बर्न्स आणि लँडशेअर अशा पाश्चिमात्य चित्रकारांची छाप दिसून येते. त्याचसोबत त्रिदांत, आगासकर, नागेसकर, पत्रावळे, हळदणकर या नावाजलेल्या भारतीय चित्रकारांनी हाताळलेली तंत्र ते अभ्यास करत असत आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करून हुबेहूब चितारण्याचा प्रयत्न करत असत.

श्रोते हो, राजा हरिश्चंद्र या दादासाहेब फाळकेंच्या चित्रपटावरून प्रेरित होऊन चित्रपट निर्मितीसाठी स्वतःचा असा पूर्णपणे स्वदेशी कॅमेरा बनवण्याच्या कामाला बाबूराव पेंटर यांनी सुरुवात केली. त्यांनी मुंबईतल्या एका जुन्या वस्तूंच्या बाजारातून एक चित्रपट प्रोजेक्टर विकत घेतला आणि कोल्हापूरमध्ये शिवाजी थिएटर हे स्वतःचं चित्रपटगृह सुरू केलं. चित्रपट दाखवण्याचा व्यवसाय सुरू केल्याने त्यातून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते भांडवल उभं करता येईल असा विचार त्यांचा त्यामागे होता. परंतु तसं घडलं नाही आणि 1916 त्यांचे बंधू आनंदराव मेस्त्री यांचं अकाली निधन झाल्यामुळे कॅमेरा बनवण्याचं काम त्यावेळी अपूर्णच राहिलं. तो कॅमेरा नंतर पूर्ण करण्याचा बाबूराव पेंटर यांनी ठाम निश्चय केला. त्यांचे शिष्य व्ही जी दामले यांच्या सोबतीने अनेक प्रयोग करून त्यांनी तो कॅमेरा तयार करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी घेतला. या कॅमेराच्या सहाय्याने त्यांनी स्थानिक दृश्यांचं चित्रीकरण केलं. यामध्ये रंकाळा तलावात पोहण्यासाठी उड्या मारणारी मुलं आणि पंचगंगा नदीच्या काठावर कपडे धुणाऱ्या स्त्रिया यासारख्या दृश्यांचा समावेश होता. कोल्हापूरमध्येच चित्रपटाच्या फिल्म्स धुवून विकसित करण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी त्यासाठी आवश्यक ती रसायनं आणि प्रिंटिंग मशीन्स देखील स्वतःच तयार केले. जेव्हा त्यांनी चित्रपटगृहात जाऊन त्या चित्रित केलेल्या दृश्यांच्या क्लिप्स पाहिल्या तेव्हा स्वदेशी कॅमेरा बनवण्याचं त्यांचं त्यांच्या भावासोबतचं स्वप्न साकार झालेलं पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यातूनच पुढे आणखी चित्रपट बनवण्याची उर्मी त्यांच्यात जागृत झाली.

श्रोते हो, बाबूराव पेंटर यांनी जिद्द आणि परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचसोबत छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पीडोमीटरसुद्धा तयार केला. 1 डिसेंबर 1918 साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्री पात्र असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, ज्याचं नाव होतं सैरंध्री. पुण्यातील आर्यन थिएटरमध्ये तो 27 फेब्रुवारी 1920 रोजी दाखवण्यात आला. या चित्रपटातील भीम आणि कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक अक्षरशः बेशुद्ध पडले. ते दृश्य कोणतेही ट्रिक सीन्स नसतानाही जिवंत चित्रित झालं होतं. या घटनेवरूनच ब्रिटिश सरकारनं सेन्सर पद्धती सुरू केली, जी आजपर्यंत सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबूराव

कारपेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून 1925 साली सावकारी पाश हा सामाजिक मूकपट तयार केला. भारताबाहेर परदेशात दाखवण्यासाठी पाठवण्यात आलेला हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र आणि मर्म जाणणारे बाबूराव पेंटर हे एकमेव द्वितीय तत्कालीन मराठी दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे HM रेड्डी, नागी रेड्डी आणि महाराष्ट्रातील व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, नानासाहेब सरपोतदार यांच्यासारखे कलाकार तयार झाले. मूकपटांमधून रुबी मायर्स, पृथ्वीराज कपूर, झेब्रोनिसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्य बाबूरावांसारख्या श्रेष्ठ गुरुने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी 1920 ते 1928 या 8 वर्षांच्या कालावधीत 17 मूकपट निर्माण केले. सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्या काळी त्यांनी प्रज्ज्वल दिव्याच्या म्हणजेच आर्क लॅम्पच्या प्रकाशझोतात केलं. विजेच्या प्रकाशात चित्रित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्य चित्रीकरणाच्या दृष्टीनेही पहिलाच चित्रपट ठरला. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचं नियंत्रण सरकारला करावं लागलं. तेव्हापासून सरकारचं लक्ष चित्रपटांकडे वेधलं गेलं आणि या चित्रपटापासून चित्रपटांवरती करमणूक कर बसवण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली 10x20 फूट लांबी रुंदीची भित्तीपत्रक तयार केली होती. ती सुद्धा चांगलीच प्रभावी ठरली. त्या दृष्टीनेही चित्रपटांच्या भित्तीपत्रकांचे म्हणजेच मोठमोठ्या पोस्टर्सचे जनकत्व सुद्धा बाबूरावांकडेच जाते. बाबूरावांनी भारतीय चित्रपट इतिहासात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले, ज्यात पहिला स्वदेशी कॅमेरा बनवण्यापासून ते चित्रपटांमध्ये पहिल्यांदा महिलांना संधी देण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश होतो.

त्या काळात भारतीय चित्रपटांचं चित्रीकरण पूर्णपणे सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून असायचं. त्यामुळं केवळ दिवसा आणि उघड्या मैदानावरच शूटिंग शक्य असायचं. बाबूराव पेंटर यांनी भारतामध्ये पहिल्यांदाच इनडोअर शूटिंगसाठी कृत्रिम विजेच्या प्रकाशाचा यशस्वी प्रयोग केला. यामुळं रात्रीच्या वेळी किंवा बंद स्टुडिओजमध्ये सुद्धा सावल्या आणि प्रकाशाचा खेळ नियंत्रित करून चित्रीकरण करणं शक्य होऊ लागलं. बाबूराव पेंटर यांच्या आधी चित्रपटांमध्ये नाटकासारखे मागच्या बाजूला पेंट केलेले सपाट पडदे वापरले जात. एक निष्णात चित्रकार आणि शिल्पकार असल्यामुळे बाबूरावांनी ही पद्धत बदलली. त्यांनी पडद्यांऐवजी खऱ्याखुऱ्या लाकडाचे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे 3D सेट बनवायला सुरुवात केली. यामुळे चित्रपटातील राजवाडे, गुहा आणि घरं खरी वाटू लागली. यालाच आज आपण आर्ट डिरेक्शन म्हणतो, ज्याचा पाया बाबूराव पेंटर यांनी रचला. आज आपण ज्याला कॉस्ट्युम डिझाईन आणि प्री प्रोडक्शन म्हणतो, त्याचे नियोजन बाबूराव आधीच करत असत. प्रत्येक दृश्यात पात्रांचे कपडे कसे असतील, त्यांचे रंग पडद्यावर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कसे दिसतील, याचे रेखाटन ते आधीच कागदावर करत असत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही कॅटलॉग किंवा माहिती पुस्तिका छापण्याची प्रथा त्यांनीच भारतात सर्वप्रथम सुरू केली. यामध्ये चित्रपटाची कथा आणि कलाकारांची माहिती थोडक्यात लिहिलेली असायची. बाबूरावांनी कॅमेऱ्याच्या लेन्ससोबत अनेक प्रयोग केले. चित्रपटात योग्य भावभावना दाखवण्यासाठी क्लोजअप असेल किंवा पॅनिंग असेल, म्हणजे कॅमेरा फिरवणे, यासारख्या तंत्रांचा वापर त्यांनी अतिशय प्रभावीपणे

त्यांनी केला. सावकारी पाश या चित्रपटात त्यांनी एका गरीबाच्या झोपडीचे आणि सावकाराच्या वाड्याचे दृश्य ज्या प्रकारे कॅमेऱ्यात कैद केले ते भारतीय चित्रपटसृष्टीतील अँगल आणि कंपोझिशनचे उत्तम उदाहरण मानले जाते.

वत्सला हरण या त्यांच्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेय या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले, पण 6 नोव्हेंबर 1922 रोजी चित्रीकरणाच्या दरम्यान चित्रपट निर्मितीगृहाला एकाएकी आग लागून त्याची राख रांगोळी झाली. तरीही त्यानंतर राखेतून जन्म घेणाऱ्या काल्पनिक फिनिक्स पक्षाप्रमाणे परत एकदा आपला चित्रपट संसार बाबूराव पेंटर यांनी उभा केला आणि चित्रपट निर्मितीत कोणतीही बाधा न येता ती सुरूच ठेवली. त्या काळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपट संस्था मानली जात असे. चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने उचित ठरणारी वेशभूषा आणि वातावरण निर्मिती करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळक्यांनी घातला असला तरीही बाबूराव पेंटर यांनी त्याला कलात्मक शिस्त आणि सौंदर्य प्राप्त करून दिलं. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून कलामहर्षी पुरस्कार सुद्धा देण्यात येतो. यामध्ये आत्तापर्यंत सई परांजपे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, श्रीराम लागू अशा अनेक दिग्गज चित्रपटकर्त्यांना आणि कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

बाबूराव पेंटर ते कला महर्षी बाबूराव पेंटर अशा झालेल्या प्रवासाबद्दल ऐकलत. कलेच्या जोरावर या बहुआयामी व्यक्तिमत्वानं महाराष्ट्राला एका नवीन माध्यमाची 20व्या शतकाच्या सुरुवातीला ओळख करून दिली. आणि एवढंच नाही तर ते माध्यम इथल्या मातीत रुजवण्यासाठी कष्टसुद्धा घेतले. मराठी माणसाला पौराणिक कथांच्या माध्यमातून सिनेमाची गोडी त्यांनी लावली आणि त्याच सिनेमा माध्यमातून पुढे जाऊन त्यांनी समाज प्रबोधनाचंसुद्धा कार्य केलं. कलेचं माध्यम फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नसून अशाच कलेच्या माध्यमातून माणसाचा वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडत असतो हे अशा लोकांचं चरित्र जाणून घेतलं की आपल्या लक्षात येतं. कला महर्षींनी त्यांच्या उपलब्ध परिस्थितीमध्ये कलेची सेवा केली म्हणून आज आपली मराठी सिनेमा इंडस्ट्री मोठमोठ्या बजेटचे सिनेमे बनवून मराठी माणसाचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. हे समजून घेत असतानाच एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणून आपण हे सुद्धा नक्कीच समजून घेतलं पाहिजे की कला महर्षी बाबूराव पेंटर यांच्या कार्यकाळात जशी कला फक्त मनोरंजन नसून ते एक समाज माध्यम होतं तसंच आजही ते समाज माध्यम समाजाच्या किती हिताचं आहे याच विचार करायला लावणाऱ्या विचारासोबत आजच्या युववाणीच्या कार्यक्रमात मी प्राची वाडेकर इथेच तुमचा निरोप घेते. आजचा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही AIR अहिल्यानगर या नावाने आहोत. परत भेटूया एका नवीन विषयासोबत युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तुमच्या सगळ्यांची संध्याकाळ छान जाओ. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. आजचा विषय होता कला महर्षी बाबूराव पेंटर. सूत्रसंचालन केलं होतं प्राची वाडेकर हिनं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीतकार आहेत प्रीतम आणि हा स्वर आहे राहत फतेअली खान आणि तुलसी कुमार यांचा.

0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं हे गीत होतं वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं. गीतकार होते इरशाद कामिल, संगीतकार प्रीतम आणि हा स्वर होता राहत फते अली खान आणि तुलसी कुमार यांचा.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठ?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, चित्रपट आहे हर दिल जो प्यार करेगा आणि हे गीत गायला आहे पिंकी, प्रीती आणि प्रशांत यांनी.

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पिंकी प्रीती आणि प्रशांत यांनी. समीर यांच्या या गीताला संगीतबद्ध

हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पिंकी प्रीती आणि प्रशांत यांनी. समीर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी. श्रोत्यो, आता ऐकूयात एक निवेदन. PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर रिक्त जागेसंबंधीचं हे निवेदन. PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गांमधील रिक्त जागांकरिता पालक आपले अर्ज PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवसात जमा करू शकतील. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं. श्रोतो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे एक निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. तेव्हा श्रोते हो, आज रात्री 9 जरूर संपर्क साधा हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जुडवा या चित्रपटातलं अभिजित आणि पूर्णिमा यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

0: महीना से बारह चलती है।
1: श्रोते हो, जुड़वा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अभिजीत आणि पूर्णिमा यांनी। गीतकार होते देव कोहली आणि संगीतकार होते अनु मलिक।

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिजीत भट्टाचार्य आणि अनुराधा श्रीराम यांच्या स्वरात समीर यांचं गीत.

0: श्रोते हो, अरमान मलिक यांनी गायलेलं हे गीत होतं बागी या चित्रपटातलं. गीतकार होते संजीव चतुर्वेदी आणि संगीतकार अमाल मलिक. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72.

0: श्रोते हो, ऐकूयात काही निवेदनं. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241424371 आणि 2426372. निवेदन संपलं. श्रोतो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे आणखीन एक निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241424371 आणि 2426372. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
2: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
1: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी 8:15.
2: 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेणार आहोत आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारण सभेत आपल्यासोबत मी दीपाली चुत्तर. या रूपरेषेनंतर 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय बन्सी जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं आपण ऐकू शकाल. अर्थविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यात खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 7:45 साहित्य सौरभ या कार्यक्रमात साहित्यिक सुधीर मुळे यांचं कथाकथन, यामध्ये आज त्यांची कथा बुडबुडे. सुगम संगीत 8:35. श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आज 9:00 यामध्ये आज स्किझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं लक्षणं आणि उपचार. सहभागी असतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते हो, 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका मध्यम वर्ग कल्याण. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. जाणून घेणार आहोत उद्या गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

तयारीत होईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पावसाळ्यापूर्वीचे मृद आणि जलसंधारण उपचाराची देखभाल याविषयी माहिती. 7:15 बेंद्री हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा यामध्ये रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक प्रदीप पेंढारे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सुगम संगीत 8:20. 8:40 अहिल्यानगरचे अंतरंग. रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी 9:00. 9:30 ते 10:00 आणि 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. हिंदी चित्रपट संगीत 10:00. 10:30 आपण आनंद घेऊ शकाल मिश्र संगीताचा. 11:00 मराठी चित्रपट संगीत आपली गाणी 11:15. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 6:00. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भेदिक. सादरकर्ते एकनाथ बाबूराव पवार आणि सहकारी. वृत्तविशेष 7:15. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर RM गेठे, तसंच राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सुगम संगीत 8:35. 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन केलंय अतुल सातपुते यांनी. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका स्वास्थ्य सेवा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

प्रसारण सभेला सुरुवात होईल नेहमीप्रमाणे 5:51 भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलप्रभात 6:05 6:25 दिनविशेष चिंतन 6:30 लेखन आहे नवेंदू मराठे यांचं सकाळी आणि संध्याकाळी 6:35 प्रसार

0: श्रोतो आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. संध्याकाळचे 6:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत दत्तात्रय बन्सी जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं.

ज्ञानेश्वर संत तुकाराम सावता मारी गोरोबा कुंभार संत नामदेव संत एकनाथ महाराज महामा संत या महाराष्ट्र मध्ये जन्मास आले. या ध्यानाचे सार्थक करण्यासाठी पांडुरंगाचे भजन कराव, पंढरीची वारी करावी, ज्ञानेश्वरी वाचावी, गळ्यामध्ये तुळशीची माळ

या मृदुंगाच्या गजरामध्ये अनेक संत मंडळी त्या पांडुरंगाची पंढरीची वारी करतात, त्या पंढरीला पायाने जातात, या जहाज सार्थक होण्यासाठी, या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळावरती केशरी गंध, हातामध्ये भगवा झेंडा झेंडा घेतलेला आहे आणि रामकृष्ण हरी असा जयघोष मुखाने चालू आहे आणि पंढरीची वारी त्या पंढरीच्या वारीला

हमारे यहाँ की उसका संतान तो नहीं है, शूर विरांचा है, क्रांतिकारकांचा है, विचारवंतांचा है। क्या क्रांति वीरानी या देशासाठी बलिदान केलं, क्या क्रांति वीरांचा है, क्या संतान या अहोरात्र झटले आणि खरा मार्ग सांगितला या जनतेला, त्या संतांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शहीद अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र आहे। आणि म्हणून

మాతేల ఘోర సంతాన కుండలీకాల

म्हणून आज पंढरीची वारी करतायत साधू संत जन. आणि म्हणून या शाहिराना या ठिकाणी आनंदाने सांगावं असं वाटतं

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलत दत्तात्रय बन्सी जाधव आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली काही लोकगीतं, आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्या नगर केंद्र. यानंतर ठीक 7 वाजता मराठी प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून.

अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली. वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. राज्य विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी आज महायुतीच्या मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, अरुण लखानी, प्रवीण पोटे, राजेंद्र राऊत, प्राजक्त तनपुरे, नंदकिशोर महाजन, धैर्यशील कदम, अमरनाथ राजूरकर, बसवराज पाटील, सुहास शिरसाट, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी, सईद खान, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या सर्व मतदारांना केल्याचं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ज्यांनी बंडखोरी करून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, तसंच मतदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मतदान महायुतीच्या उमेदवारांनाच द्यावं असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं.
1: आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा

0: अपेक्षित आहे. काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत.
1: महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचं मत देण्याचं आवाहन सुनील तटकरे यांनीही केलं. तसंच बंडखोर उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिक मतदारसंघाचा आढावा घेतला. बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील आणि महायुतीच्या उमेदवाराचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोघांची समजूत काढण्यात मंत्री गिरीश महाजन यांना यश येईल असं सामंत म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला अर्ज मागे घेतला. संख्याबळ नसल्यामुळे माघार घेतल्याचं कांबळे यांनी सांगितलं. तर कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका काँग्रेसचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज जुईली महेंद्र दळवी यांनी आज मागे घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी ही माहिती दिली. जुईली दळवी यावेळी स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान आगामी विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला. काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना ही निव्वळ धूळफेक असून 50% जास्त शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच निकषांच्या कात्रीत अडकवून लाखो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलेली 2 लाखांची माफी फसवी असून सरकारनं सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अटीशर्ती लागू करण्यात आल्या आहेत असा आरोप करत किसान सभेनं राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली. अहिल्यानगर इथं अकोले तालुक्यात शासनाच्या आदेशाची होळी करण्यात आली. देशात महागाई बेरोजगारी वाढत असल्याच्या मुद्द्यावरून तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आज राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी निदर्शनं केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून आरक्षणासंदर्भातील नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदीबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रमाणपत्रासंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयात 9326562815 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी दाखले वितरित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पुढील 3 महिन्यांमध्ये गृहभेटी विशेष शिबिरं आयोजित करून याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर निश्चित करावी, या कामाचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते DK शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथे झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर डॉ G परमेश्वर हे

0: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मणियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. देशातल्या सोन्याचा साठा कमी झाल्याचं वृत्त रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावलं आहे. सध्या देशात 880 टनांहून अधिक सोन्याचा साठा आहे असं बँकेनं स्पष्ट केलंय. देशाच्या परकीय चलन साठ्यातलं सोन्याचं प्रमाण सप्टेंबर 2025 मधल्या सुमारे 14% वाढून सुमारे 17% पोहोचलं आहे. रिझर्व्ह बँकेनं सुमारे 12 अब्ज अमेरिकन डॉलर रकमेचं सोनं विकल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांनी दिलं होतं, त्यावर रिझर्व्ह बँक आणि पीआयबीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. जवळपास 46,000 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत बोर्ड परीक्षेसाठी पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन सुविधेचा लाभ घेतल्याचं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पोर्टलवर 43,980 अर्ज प्राप्त झाले आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत पडताळणीसाठी 4,924 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 39,056 अर्ज स्वीकारण्यात आले असं CBSEनं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगावमध्ये सुमारे 400 अधिक गोवंशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार संतापजनक असून या प्रकरणाचा तातडीनं तपास करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विजापूर रस्त्यावर हत्तूर परिसरात मालवाहू ट्रकनं दिलेल्या धडकीत दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकीवरच्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर बस आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2026 या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्ध पातळीवर राबवायला सुरुवात झाली आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे 2 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या अधिकृत 17 उमेदवारांची महायुतीकडून घोषणा. सर्व बंडखोर उद्यापर्यंत माघार घेतील असा नेत्यांना विश्वास. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला महाविकास आघाडी आणि किसान सभेचा विरोध. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. आणि DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत अंतराळापासून ते बंदर विकासापर्यंत विविध क्षेत्रात लक्षणीय विकास झाला आहे. देशातील जनता या विकासाची साक्षीदार आहे. यामध्ये देशभरातील रस्त्यांचे जाळे, नवनवीन द्रुतगती महामार्ग, विशेष कॉरिडॉरची निर्मिती, बुलेट ट्रेनसह रेल्वेचा विकास, नवे रेल्वे मार्ग, मालवाहतुकीसाठीच्या विविध योजना, बंदरांचा विकास, देशांतर्गत जलवाहतुकीला दिलेलं प्राधान्य, हवाई क्षेत्राचा विकास, जनहिताच्या विविध योजनांची उभारणी आणि इतर सरकारी बांधकामांमध्ये झालेला विकास याचा अंतर्भाव होतो. गेल्या 12 वर्षातील पायाभूत क्षेत्रातील विकासाच्या प्रवासाविषयी आपण आजच्या या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, देशातील पायाभूत सुविधा आणि इतर सेवा सुविधा यामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होते. कोणत्याही देशाच्या वाटचालीत या पायाभूत सुविधांच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात विविध क्षेत्रात विकास आणि गुंतवणूक केली आहे. अधिक गुंतवणूक, प्रकल्पांच्या पूर्णत्वाला दिलेली गती आणि त्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा विकास दिसून आला आहे. याविषयीचा सविस्तर आढावा घेताना ज्येष्ठ अभ्यासक निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षाच्या पायाभूत विकासाबद्दल बोलायचं असेल तर आपल्याला 3-4 पैलू कन्सिडर करायला लागतील. पहिली गोष्ट म्हणजे भारतातली GDP ची ग्रोथ जी आहे, 2012-13 साली जे 100 लाख कोटी होते आणि आता 2025-26 मध्ये 340 ते 360 लाख कोटी आहे. आपला पायाभूत विकास जो आपण म्हणतो, केंद्र सरकारचा जो पार्टिसिपेशन होता तो 2 लाख कोटी जे होता 2014 साली आणि आता 2026 फायनान्शियल इयरमध्ये 12.2 लाख कोटीचं स्पेंडिंग आहे. आणि टोटल पार्टिसिपेशन जर आपण पाहिलं, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मग प्रायव्हेट सेक्टर, दॅट इज खासगी क्षेत्र, तर ते 9.5% GDP चं, म्हणजे 33 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट सध्या चालू आहे भारत देशात. आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहतोय हा कुठे कुठे जातोय? मेनली हा जातोय तो ऊर्जा आणि सौर ऊर्जा, जे जवळजवळ

25% त्याच्यात जात आहे. मग आपलं ट्रान्सपोर्ट जे आहे, रोडवे हायवे जे आहे, त्याच्यात जवळजवळ 18% जे आहे ते. रेल्वेजमध्ये साधारण 11 ते 13% जात आहेत. अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, मेट्रो, पाणी, सिवेज वगैरे जे आपल्या शहरांमध्ये जो लागतो तो 15 ते 17% आहे. पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स 2 ते 3% आहे. आता हा जो मी सांगतोय तुम्हाला तो केंद्र सरकाराचं आणि प्रायव्हेट पार्टिसिपेशन दोन्ही पर्सेंटेज मिळून आहे. एअरपोर्टचं आता सध्या तरी 1 ते 2% आहे. बँकिंग आणि डिजिटल जो आहे तो 6 ते 8% आहे. मग इतर जे सेक्टर आहेत जसं की हेल्थ केअर आहे, एज्युकेशन आहे किंवा डेटा सेंटर्स आहे, इरिगेशन आहे, हे सगळे 4% आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. हा जो आहे हा आता ब्रेकअप झाला. पण आपण ग्रोथ जर पाहिलं पॉवर सेक्टरमध्ये, 210 गिगावॉट जी कॅपॅसिटी होती 2014 ती आता 521 गिगावॉटची झाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 150% वाढ आहे त्याच्यात. रिन्युएबल त्यातला जो आहे, दॅट इज सोलार, विंड आणि जे आपण बायोमास, जिओथर्मल जे म्हणतो, 25 गिगावॉटचं ते 2063 गिगावॉट झालेलं आहे. म्हणजे साधारण 9.5 पटी तो वाढलेला आहे. सोलार 2 गिगावॉट पण नव्हतं, आता 140 गिगावॉटवर आहे, म्हणजे 70 पटी वाढ आहे. हायवेज 80,000 किलोमीटर जे होते ते आता जवळजवळ 146,000 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ 85% वाढ आहे. एक्सप्रेसवेज 1500 पेक्षा कमी होते, आता ते 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन जो होता 21,000 किलोमीटरचा होता, आता तो 65,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स पूर्वी नव्हतंच, आता तो जवळजवळ 2,800 किलोमीटरवर आहे. मेट्रो रेल पूर्वी 250 किलोमीटरच होतं, आता 1,050 किलोमीटरच्यापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 4 पटी त्याची वाढ झालेली आहे. एअरपोर्ट 75 होते, आता 160 पेक्षा जास्त आहेत. पोर्ट कार्गो कॅपॅसिटी जी आहे 900 मिलियन टन्स पर ॲनम, आता 2,700 मिलियन टन्स पर ॲनम, म्हणजे 3 पटी वाढ पेक्षा जास्त आहे. इनलँड वॉटरवेज पण आता वाढलेलं आहे. आणि स्मार्ट सिटीज पूर्वी नव्हते, आता ते 100 पेक्षा जास्त आहेत. पण हे सगळे स्टॅटिस्टिक्स आपण ऐकल्यावर मूळ म्हणजे कशामुळे हा वाढला आहे. पहिली गोष्ट आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन हे 2019 स्थापित केली गेली. ह्या पाईपलाईनमध्ये 7,400 प्रोजेक्ट्स जे PMO कडनं डायरेक्टली मॉनिटर होतात. आजच्या काळी जवळजवळ 111 लाख कोटी प्रोजेक्ट्स ह्याच्यात मॉनिटर होतात. आणि 100% प्रोजेक्ट्स हे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये मॉनिटर होतात. ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स एक्सपिरायड पण होतात आणि अगदी फास्ट अप्रुव्हल्स पण मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि रिअल एस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे 2014-15 इम्प्लिमेंट केलं होतं. YSEBI हे ट्रस्ट फॉर्म होतात आणि जवळजवळ 15% प्रोजेक्ट्स हायवेजचे, टोल रोडचे किंवा वीज प्रसारणचे वगैरे जे आहेत हे इम्पॅक्ट झाले ह्याच्यामुळे. मग PPP आणि वायबिलिटी गॅप फंडिंगचे जे पॉलिसीज होते त्या पॉलिसीजमुळे 2012 नंतर जवळजवळ 25 ते 30% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे ते ॲक्सिलरेट झाले. ह्याच्यात प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण वाढला, मेनली हायवेजमध्ये, मेट्रोजमध्ये, पोर्ट्समध्ये आणि एअरपोर्ट्समध्ये. आणि बांधकाम आणि पायाभूत सुविधा याचं ते 100% FDI जो मूव्ह आला 2014 त्याच्यात जवळजवळ 15 ते 20% प्रोजेक्ट्स त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाले आणि ॲक्सिलरेट झाले. हे रस्ते, पोर्ट्स, एअरपोर्ट्स, रिन्युएबल एनर्जीमध्ये होते. GST सगळ्यांना माहिती आहे 2017 झालं, त्याच्यामुळे बरेचसे कॉस्ट कमी झालं आणि डिले जे होते ते इंटरस्टेट बॉर्डरवर तुम्हाला ट्रक्स दिसायचे ते 80 ते 85% ते ट्रक्स कमी झाले. इन्सॉल्वेन्सी आणि बँकरप्सी कोड म्हणजे दिवाळखोरी जी आहे ते त्याची संहिता जी आहे 2016 त्याच्यामुळे रोड्स, पॉवर आणि पोर्ट्स त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट्स एक्सपिरायड झाले. त्यामुळे आदर्श सवलत करार आणि करावाचे मानकीकरण जे झाले हे हायवेज, मेट्रोज आणि एअरपोर्टसाठी खूप इम्पॉर्टंट होते. याच्यात जवळजवळ 20% प्रोजेक्ट ह्याच्यामुळे एक्सपिरायड झाले. स्मार्ट सिटीज मिशन मृत योजना 2015 जी आली त्याच्यात जवळजवळ 10 ते 12% प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामुळे ते फास्ट झाले. सिंगल विंडो क्लिअरन्स 2014 जो लॉन्च झाला त्याच्यात 70 ते 75% प्रोजेक्ट एक्सपिरायड झाले. लँड ॲक्विजिशन अमेंडमेंट ऍक्ट जो होता 2013 आला पण त्याच्यानंतर भरपूर अमेंडमेंट्स आले आणि त्याच्यात जवळजवळ 30 ते 35% प्रोजेक्ट्स जे की खूपच रखडलेले होते एस्पेशली रोड्स, हायवेजमध्ये ते सगळे खूप एक्सपिरायड झाले. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर ऍक्ट जो होता 2015 त्याच्यात 5 ते

0: 7% प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले, म्हणजे ते ऍक्सिलरेट झाले त्याच्यामुळे. उडान एअरपोर्ट अगेन 6% प्रोजेक्ट्स. आणि हे सगळे 7400 प्रोजेक्ट्स जे होते त्याच्या संदर्भात सांगतोय की किती पर्सेंटेज प्रोजेक्ट्स इम्पॅक्ट झाले. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग जो होता, ते कर्ज पुरवठा जो होता, त्याला ते अग्रक्रम क्षेत्रासाठी जे आरबीआयचे गाईडलाईन्स आले 2018 त्याच्यात जवळजवळ 25-30% प्रोजेक्ट्स एक्सपिरायट झाले. तर हे सगळे मिळून आपण जर पाहिलं तर पूर्ण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, जो की पायाभूत विकास जो आहे, तो बऱ्यापैकी एका चांगल्या स्तरावर आहे सध्या. आणि पुढे पण त्याची वाढ होणं निश्चितच आहे, बिकॉज आपण पाहतोय की चायनासारख्या देशांमध्ये 40% जर ते घालतायत म्हणजे आपल्याला पण ते वाढवायला लागेल पुढे. आणि हा जो पूर्ण जो प्रोग्राम आहे हा आपल्या देशासाठी खूपच महत्वाचा आहे आणि आपल्याला खूप त्याचे फायदे होत आहेत.
1: रस्ते, रेल्वे आणि हवाई प्रवास हे या देशातील प्रवासाचे मूलभूत घटक आहेत. गेल्या 12 वर्षात शहरांतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोलाही महत्व दिलं गेल्यामुळे सार्वजनिक वाहतूक कमालीची सुखकारक झाली आहे. या देशातील रेल्वे ही सुरुवातीपासून सर्वसामान्य जनतेच्या स्वस्त, आरामदायक आणि प्रदूषण मुक्त प्रवासाचं माध्यम राहिलं आहे. देशांतर्गत जलवाहतूक आणि मालवाहतुकीलाही मोठं प्राधान्य दिलं आहे. या सर्व घटकांबाबत बोलताना निखिल गुर्जर म्हणाले,
0: सरकारने आता 3-5 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये 13 लाख कोटीचं त्यांचं बजेट आहे, तर मेट्रोचं तर प्रमाण भरपूर आहे. हा कशामुळे आहे आणि हा कितपत आपल्याला फायदेमंद आहे हे जरा आपण समजून घेऊया. साधारण एक रस्त्यावर जर गाडी जात असेल, म्हणजे एक गाडीचा जो मार्ग असतो तो, त्याच्यात साधारण 2000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात. हीच गोष्ट जर आपण एक मेट्रो लाईन जर टाकली तिथे, तर मेट्रो लाईनमध्ये जवळजवळ 20,000-60,000 लोक एका तासात ट्रॅव्हल करू शकतात, म्हणजे ते 10-30 पटी जास्त होतात मेट्रो लाईनमध्ये. तर हा साहजिक आहे की याच्यामुळे भरपूर फायदे आहेत. आणि रोड्स जे आपण बनवतो, रस्ते जे आहेत ते टेम्पररी रिलीफ असतं, पण मेट्रो जे आहे ते लॉंगर टर्म कॅपॅसिटी जे आपण म्हणतो, म्हणजे साधारणतः त्याला 30-100 वर्षाची लाईफ असते, तर ती कॅपॅसिटी आपल्याला खूप मदत करते. आणि पर्यावरणच्या हिशेबाने जर पाहिलं तर त्याच्यात पण फायदे खूप आहेत आणि इन्क्लुझिव्ह पण आहे, म्हणजे स्वस्त पण आहे, खूप काही महाग असं नाही आहे. तर मेट्रोज जे आहेत, पूर्वी बसेस जे होते ते आपण कसं शहरी अभिसरण संस्था म्हणून आपण बसेसना आपण म्हणायचो, पण आजकाल ते मेट्रोजना पण आपण म्हणतो की तो अर्बन सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे त्याच्यात मेट्रोज पण आता यायला लागलेत. सध्या सरकार बंदरे जे आहेत आणि जलवाहतूक आहे ह्याच्यासाठी पण ते खूप जोर देत आहेत की त्याला आपल्याला वाढवायचंच आहे. आता लॉजिस्टिक कॉस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे जे आपले ट्रान्सपोर्ट कॉस्ट असतं आपल्या देशात, ते साधारण 13-14% GDP आहे. आणि ग्लोबली जर आपण पाहिलं 8-9% आहे GDP. अर्थात आपलं जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे आपले गोष्टी जे जातात तो साधारण खूप महाग पडतोय, आपण जवळजवळ 1.5 पट किमती आहेत. आणि 60-65% जो आपला फ्रेट आहे तो रस्त्यांवरच होतोय. त्याच्यामुळे काय होतंय, हायवेज जे आहेत कुठल्याही पोर्टला किंवा कुठल्याही इंडस्ट्रीयल सिटीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला नुसते ट्रकचे असे लाईनी दिसतील आणि बरेचसे हे ट्रक असे काय पूर्ण भरलेले नसतात. त्याचा जो कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा आपण कमी ट्रान्सपोर्ट करतो, त्यामुळे प्रत्येक टनसाठी आपण जास्त पैसे भरत असतो. तर तो इनएफिशियंट लॉंग हॉल ट्रक डिपेंडन्स आहे. आणि सरकारने काय सांगितलं, ह्या हाय कॉस्ट रोड्सना आपण लो कॉस्ट रेल्वेजमध्ये कन्वर्ट करू आणि हा जो लो कॉस्ट रेल्वेज जो आहे त्याला आपण कोस्टल शिपिंगमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे जे आपलं जलवाहतूक जो आहे तो कोस्टल शिपिंग आणि इनलँड वॉटरवेजच्या थ्रू आपण ते करू. तर हा करण्यासाठी आपल्याला म्हणजे 2-3 वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि इनिशिएटिव्ह घ्यायला लागले. पहिलं होतं की आपल्याला लास्ट माईलचं रोड कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे पोर्ट्स आहे आणि वॉटरवेज आहे ह्यांना डेव्हलप करायची खूप गरज आहे. ह्यामुळे सरकारने ह्यांना पण जोर दिला आहे. ह्याचा नेट इम्पॅक्ट काय आहे, पहिली गोष्ट वॉटरवेज जे आहेत ते 2-4 पटी स्वस्त आहेत रोड ट्रान्सपोर्टला कम्पेअर केलं की. आणि बल्क कार्गो आणि ॲग्रिकल्चरल गुड्स जे आहेत जे मेनली आपले ट्रान्सपोर्टला खूप जास्त प्रमाणात लागतं, ते पूर्ण शिफ्ट होईल रस्त्यांवरून, पूर्ण निघेल आणि रस्त्याचं पण कंजेशन निघून जाईल. तर असं लॉजिक अप्लाय करून सरकारांनी सांगितलं की नाही, आपल्याला जलवाहतूक आणि बंदरांचं जे

0: विकास करायचा आहे, तो विकास केल्यावर रोड्सपेक्षा आपण जास्त त्याच्यातनं ट्रान्सपोर्ट करू शकू आणि देशाचं आपल्याला जास्त सेव्हिंग पण होईल, कॉम्पिटेटिव्ह पण होऊ आपण आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं पण तो जास्त फ्रेंडली असणार.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाच्या प्रवासात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विकासाबरोबरच पायाभूत क्षेत्रातील विकास हा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाटचालीत नेमक्या याच गोष्टींना अधिक महत्त्व दिलं आहे. आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासात आणि पर्यटन अनुभवात झालेला बदल याच पायाभूत विकासाचं फलित आहे. हा विकास निरंतर सुरू राहणार आहे. जगाची चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याच्या देशाच्या प्रवासात पायाभूत क्षेत्रातील विकास अधिक ठळकपणे जाणवत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे, निवेदन अमिता बडे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. ऐकणार आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार.
1: आज बुधवार भारतीय सौर दिनांक 13 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 3 जून 2026.
0: आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी अंकुश जोशी
2: आणि मी अक्षता अन्नदाते
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
2: सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज.
1: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्यानं ढगाळ राहील.
2: तर हा होता हवामानाचा अंदाज.

शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळू आहेत आजच्या मुलाखतींकडं. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम जवळ येत आहे आणि याचबरोबर शेताची नांगरणी असेल, पूर्व मशागत असेल, अशी सर्वच प्रकारची कामं आपली सध्या सुरू असतील. म्हणजेच खरीप हंगामाची तयारी आपण आपल्या परीने करत आहोत. पण याचबरोबर कृषी विभागही आपल्यासाठी खरीप हंगामाची पूर्वतयारी करत असतो आणि याच अनुषंगानं आज आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी कृषी विभागाची तयारी जाणून घेणार आहोत. मुलाखत आहे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर सुधाकर बोराळे यांची. मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, जशी आपण खरीप हंगामाची आपल्या दृष्टीने तयारी करत असतो, तशाच प्रकारची तयारी आपला कृषी विभागसुद्धा आपल्यासाठी करत असतो. मग त्यामध्ये खतांचं नियोजन असेल, बियाणांचं नियोजन असेल, किंवा अभियान एखादं राबवण्यासाठीचं नियोजन असेल, तर अशा सगळ्याच बाबतीमध्ये नियोजनाविषयी सांगता आहेत अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय सुधाकर बोराळे साहेब. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार
0: सर. एकूणच आज परिस्थिती पाहिली तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत, आणि त्याच बाबतीमध्ये शासनाच्या स्तरावरती सुद्धा मोठं

0: नियोजन चालू आहे. तर या शेती क्षेत्राच्या दृष्टीने आता यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे असा एक भीती आहे. तर सध्या पेरणी संदर्भात या एल निनोच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल सर सुरुवातीला?
1: अहिल्यानगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर राज्यातला सर्वात मोठा जिल्हा म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्याकडे बघत असतो. खरीपातलं जर क्षेत्र आपण प्रामुख्यानं बघितलं तर ते साधारणतः 7.5 लाख हेक्टरच्या जवळपास आपला पेरा सरासरी होत असतो. मागील वर्षी जर बघितलं तर सरासरीचे 118% आपल्याकडे पेरणी झाली होती. त्या अनुषंगानं जे काही खरीप हंगाम आहे तो आता अलीकडच्या काळात, पूर्वी इतिहासामध्ये रब्बी पिकांचा जिल्हा म्हणून असं अहिल्यानगर जिल्ह्याची ख्याती होती, पण अलीकडं सिंचन सुविधा तंत्रज्ञान आलं त्याच्यामुळं खरीपाचीही तोडीस तोड आपल्याकडे पेरणी जिल्ह्यामध्ये व्हायला लागलेली आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रमुख पिकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोयाबीन आहे, कापूस आहे, त्याचबरोबर मका, बाजरी, मूग, उडीद आणि तूर यासारख्या पिकांचा हा उतरता क्रमच आपण म्हणूया. जवळपास आपल्याकडे जर बघितलं तर सरासरी कापसाचं क्षेत्र 1.5 लाख हेक्टरपर्यंत आहे, त्याचबरोबर सोयाबीनसारख्या पिकाचासुद्धा 1.5 लाख हेक्टरपर्यंत आपल्याकडे पेरा जिल्ह्यामध्ये होत असतो. त्याखालोखाल आता मका पिकाचा कल हा वाढता आहे आणि त्यातून मग बाजरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं, त्याचबरोबर तुरीसारख्या पिकाकडे क्षेत्र कमी होणं असा एक ट्रेंड आपल्याला अलीकडच्या काही वर्षांमध्ये जाणवत आहे. या अनुषंगानं आता शेतकरी बांधवांची त्या त्या पिकाच्या वाणाच्या बियाण्याची मागणी असेल किंवा इतर खतांची औषधांची मागणी असेल, ह्याचबरोबर आपण रब्बी हंगामाचं सुद्धा ह्या टप्प्यामध्ये नियोजन करत असतो. म्हणजे थोडक्यात आता जो काही आपला नियोजनाचा जो टप्पा आहे हा साधारणतः पुढच्या 12 महिन्यांची जी वाटचाल आहे कृषी विभागाची ती या निमित्तानं आपण ठरवत असतो. मग तालुक्यातले आमदार महोदय असतील, तालुक्याच्या स्तरावरच्या बैठका आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतात, त्याचबरोबर जिल्ह्याची बैठक आता नुकतीच नामदार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षतेखाली झालेली आहे, राज्याची बैठक सुद्धा नुकतीच मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडलेली आहे. तर ह्या सगळ्या टप्प्याटप्प्यानुसार आपण ज्या काही सूचना आहेत, ज्या काही धोरणात्मक बाबींमध्ये बदल करायचे असतात, शेतकरी बांधवांची जी काही मागणी आहे, तर क्षेत्र पातळीपासून तर धोरणात्मक पातळीपर्यंत अशा पद्धतीनं ह्यांच्या बैठका आपल्या नियोजनाच्या पार पडत असतात. यातून जे काही इनपुट्स येत असतात, वेगवेगळ्या सूचना येत असतात, त्या राज्याच्या धोरणामध्ये समाविष्ट कृषी क्षेत्रामध्ये आपण करत असतो आणि पुढील 12 महिन्याची वाटचाल जी काय आहे कृषी विभागाची ती या टप्प्यावरती किंवा ह्या दिवसांमध्ये आपण नियोजन करत असतो. निश्चित अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनुषंगानं कृषी निविष्ट असतील, मग यामध्ये बियाणं आहे, खतं आहे, औषधं आहे, यांचं आपण सर्वंकष पद्धतीनं नियोजन करत आहोत आणि कुठल्याही अडचणीशिवाय कुठलीही शेतकरी बांधवांना तोशीस न लागता अतिशय गुणवत्तापूर्ण बियाणं, गुणवत्तापूर्ण खतं आणि कुठलीही त्यांची अडवणूक न होता अशा सगळ्या कृषी निविष्टा त्यांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं जिल्हाधिकारी महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण हे सगळं नियोजन करत आहोत. एल निनोच्या बाबतीत भारतीय हवामान विभाग असेल, स्कायमेटसारखी खाजगी संस्था असेल किंवा युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर असेल, या सर्व हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या ज्या संस्था आहेत ह्या सगळ्यांनी यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं सूतोवाच त्या ठिकाणी केलेलं आहे, अंदाज तसा व्यक्त केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण नियोजन करत असताना जे काही कृषी हवामान परिस्थिती समोर ठेवून आणि तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या नजरेसमोर ठेवून आपण वाटचाल करायला घेतलेली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांच्या समोर जात असताना जी काही कमी कालावधीतली पिकं आहेत, मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, यासारख्या पिकांकडे वळण्याबाबतचं आव्हान आम्ही शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत करत आहोत. त्याचबरोबर कमी पाण्यावरती तग धरून राहणारी जी पिकं आहेत, तूर असेल, यासारख्या पिकांचं आम्ही जास्तीत जास्त क्षेत्र वाढवं याकरता शेतकरी बांधवांना आवाहन करत आहोत. तदनंतर खताच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला, यामध्ये आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जाणून आहात की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं आपल्या युरिया आणि DAP सारख्या खतांच्या उत्पादनासाठी आपला देश हा आयातीवरती बहुतांशरित्या अवलंबून आहे. यामध्ये कच्चा माल जो काय आहे, युरिया तयार करण्यासाठी जो नैसर्गिक वायू लागतो हा वायू आपण हर्मुझच्या समुद्रधुनीमधून आयात करत असल्यामुळं त्या ठिकाणी थोडेसे बंधन येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. तथापि यावर केंद्र आणि राज्य शासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय ठेवून शेतकरी बांधवांची येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कुठलीही अडचण होणार नाही या कामी पुरेपूर दक्षता घेतलेली आहे. आपल्याला सांगायला हरकत नाही का अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण युरिया आणि DAP या शेतकरी बांधवांची बहुतांशी ज्या 2 ग्रेडला मागणी असते या दोनही खतांचा संरक्षित साठा करण्यासाठीचं नियोजन जवळपास आता आपलं पूर्णत्वाकडं आपण आहोत. युरियामध्ये आपल्या जिल्ह्याला 7,900 मेट्रिक टनाचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता, तो आपला पूर्ण होत आहे. त्याचबरोबर DAP मध्ये सुद्धा साधारणतः 850 मेट्रिक टनाचा आपल्याला संरक्षित साठा करण्याच्या सूचना होत्या. जवळपास 800 मेट्रिक टनापर्यंत आपला संरक्षित साठा निर्माण झालेला आहे. यावर्षी बफर साठा निर्माण करताना आम्ही तो विकेंद्रित स्वरूपाचा बफर साठा निर्माण केलेला आहे. यापूर्वी जसं आपण बघत होतो की बाबा कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी असेल तो एका ठिकाणी सगळा संरक्षण

0: साठा किंवा 2 ते 3 ठिकाणी सरसी साठा निर्माण केला जायचा. पण भौगोलिकदृष्ट्या त्या तालुक्याच्या जी काही प्रमुख जी गावं आहेत, आठवडे बाजारची जी गावं आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गोडाऊन्स यावेळेस भाडेतत्वावरती घेतलेले आहेत. आणि त्याबरोबर आम्ही समन्वय साधून भौगोलिकदृष्ट्या सर्वदूर म्हणजे अकोल्यासारखा दुर्गम भाग नजरेसमोर ठेवूनही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. शेंडी असेल, राजूर असेल, त्याचबरोबर समशेरपूर असेल, कौतुळ असेल, किंवा इकडं चापडगाव असेल, बोधेगाव असेल, म्हणजे जी रिमोट ज्याला म्हणतो दुर्गम जी काही गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही संरक्षित साठा DAP आणि युरियाचा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना जवळच्या गावांमध्ये वाहतुकीचं अंतर कमीत कमी लागून खर्च कमी यावा याकरता विकेंद्रित स्वरूपाचे साठे आम्ही निर्माण केलेले आहेत. आणि संरक्षित साठ्याची परिस्थिती आपली अतिशय उत्तम आहे. आता बफर साठ्या व्यतिरिक्तचा जो काही युरिया आणि DAP कृषी सेवा केंद्रांच्या तिथं विक्रीसाठी ठेवायला जो लागतो तर त्याच्याबाबतसुद्धा ज्या काही वेगवेगळ्या रासायनिक खत कंपन्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख विक्री असते, यामध्ये RCF असेल, इफको असेल, जुवारी असेल, या सगळ्या खत कंपन्यांबरोबर आम्ही समन्वय ठेवत आहोत. माझ्या अध्यक्षतेखाली बियाणे कंपन्या असेल किंवा रासायनिक खत कंपन्या असतील यांच्या बैठकाही झालेल्या आहे. केवळ आपण यावरती न थांबता माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा खत कंपन्यांची आढावा बैठक घेतलेली आहे. त्यामध्ये लिंकिंग न करण्याबाबतच्या सक्त सूचना देखील आपण खत कंपन्यांना देत आहोत. यामध्ये शेतकरी बांधवांचा लिंगिंगच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी त्यांना कोण अडवणूक करत असेल त्यांच्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी त्यांनी पुढे यावं याकरता प्रत्येक कृषी सेवा केंद्राच्या ठिकाणी आम्ही एक स्टिकर लावायला घेतलेले आहेत. त्याचा शीर्षकच असं आहे का लिंकिंगला नाही म्हणा. आणि त्याखाली शेतकरी बांधवांना जर कृषी सेवा केंद्र चालक अडवणूक करत असेल, लिंकिंगचा जर आग्रह धरत असेल, तर ह्या बाबतीत तक्रार कुठे करायची त्या स्टिकरवरती स्पष्टपणे सर्वांना दिसेल अशा अक्षरामध्ये तो दूरध्वनी क्रमांक सुद्धा आमचे जे काही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आहेत त्यांचे दूरध्वनी क्रमांक संपर्कासाठी नमूद केलेले आहेत. शेतकरी बांधवांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपल्याला जर कोण अडवणूक करत असेल आणि अनावश्यकरित्या आपल्याला काही गोष्टी खरेदी करण्याची जर कोण सक्ती करत असेल तर तक्रार करायला आपण निश्चित पुढे या. आमच्या गावातील सहायक कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्ह्याचं कार्यालय असेल, या ठिकाणी आपली तक्रार आपण मांडावी, तिला निश्चितच निराकरण केलं जाईल. अशा पद्धतीनं खताच्या बाबतीत सुद्धा आपण नियोजन करायला घेतलेलं आहे. कापूस आणि सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत सुद्धा मुबलक प्रमाणात आपल्याकडे ह्यावर्षी दोनही पिकांचं बियाणं उपलब्ध आहे. ह्या मेजर पिकांचं उल्लेख करण्यामागचं कारण असं आहे की साधारणतः 1.5-1.5 लाख हेक्टर प्रत्येकी ह्या दोन पिकांचं क्षेत्र आपल्याकडे असतं. शेतकरी बांधवांची ठराविक एखाद्या वाहनासाठी मागणी येण्याची शक्यता असते, तर या वर्षी पुरेपूर शेतकऱ्यांना आवश्यक तितक्या प्रमाणात आवश्यक त्या वाहनाचं मुबलक प्रमाणातलं बियाणं उपलब्ध होईल हे असं आम्ही सुनिश्चित यावर्षी केलेलं आहे. विशेष करून कापूस बियाण्याची पाकिटं सुद्धा यावर्षी 1 जून नंतर शेतकरी बांधवांना लागवड करता येणार आहे. आणि यामुळं या सगळ्या पाकिटांची मुबलक उपलब्धता होईल अशा पद्धतीनं बियाण्यांच्या कंपन्यांच्या आढावा बैठका घेऊन समन्वय तसा आम्ही केलेला आहे.
1: निश्चित सर, प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून आपण हे नियोजन केलेलं आहे. सर, आता कृषी निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांकडून बऱ्याच वेळा काही त्रुटी राहून जातात किंवा कृषी निविष्ठा खरेदी करताना त्यांनी काय काळजी घ्यावी, तर या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांनी कृषी सेवा केंद्रातून कुठली निविष्ठा असो, बियाणं असतील, खतं असतील, औषधं असतील, त्याचं बिल मात्र प्रथम प्राधान्यानं ते घेतलं पाहिजे. बिलावरती दुकानदाराची सही, शिक्का, त्याचबरोबर आपली सही ही करायची आहे आणि बिल त्या ठिकाणी आपल्याकडं अतिशय काटेकोरपणे ते जतन करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर बियाण्याचे जे काही पाकिट असेल, पिशवी असेल किंवा जी काही बॅग आहे ती सुद्धा जतन त्या ठिकाणी करून ठेवायची आहे. पेरतीवेळी ज्यावेळेस आपण बियाण्याची बॅग फोडणार आहोत, पिशवी फोडणार आहोत, तर ती खालच्या बाजूनं फोडायची आहे, जेणेकरून त्या बियाण्याच्या पिशवीसोबतचा जो वरच्या बाजूला जो काही टॅग असतो तो त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जतन करून ठेवला जाईल. अशा पद्धतीनं खालच्या बाजूनं बियाण्याची पिशवी फोडायची आहे. तसंच यावेळेचं विशेष आव्हान मला शेतकरी बांधवांना असं करायचं आहे का, पेरणीपूर्वी साधारणतः आपल्याकडे शेतकरी बांधवांमध्ये एक ट्रेंड आहे का, 15-3 वार आधी आपण बियाणं खरेदी करत असतो पेरणीपूर्वी. हा जो काही आधीचा कालावधी आपण बियाणं बाजारातून खरेदी केल्यानंतर घरी नेल्यानंतर ते सावलीच्या ठिकाणी आपण ते ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर थाप्प्या ज्यावेळेस आपण लावतो बियाण्याच्या पिशवींची किंवा त्यात विशेष करून सोयाबीन सारखं जे की अतिशय उगवण शक्तीला संवेदनशील असलेलं पीक आहे, तर सोयाबीनच्या बियाण्याची बॅग ही ती आदळआपट करणार नाही. मजुरांवरती आपण थोडंसं जरा लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस ट्रॅक्टरमधून किंवा वाहनामधून जे काय आपण बियाणं घरी आणतो तर ते गोण्यांची आदळआपट होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. जसं एका वेळी गोणे जरी आपटले आपण तर साधारणतः सोयाबीनमध्ये 6-8% उगवण शक्तीचं प्रमाण कमी होत असल्याचं संशोधनाच्या अंती सिद्ध झालेलं आहे. अतिशय संवेदनशील पीक असतं. त्याचबरोबर थप्पी लावताना 6 थरांपेक्षा जास्त थर त्या बियाण्याच्या आपण लावायचे नाही येतं ही एक काळजी आपण काटेकोरपणे घेतली पाहिजे. त्याचबरोबर तर आपल्याला त्याचं छोटंसं जर छिद्र पाडून जर काही नमुना जर बाजूला काढता येत असेल तर तो आपण काढला पाहिजे. वंजुळभर जर बियाणं आपण बाजूला काढलं तर घरच्या घरी कुठलंही पीक असो, सोयाबीन असो, मूग असो, उडीद असो, मका असो, बाजरी असो, कुठल्याही पिकाचे 100 दाणे आपण बाजूला

0: घेतले. जशी आपण ठिपक्याची रांगोळी काढतो 10 बाय 10 उभे 10 ठिपके आणि आडवे 10 ठिपके अश्या पद्धतीने दाणे आपण ओल्या गोणपाटावरती ठेवायचे आणि त्याची गुंडाळी करून जिथं आपला माठ असतो किंवा जिथं आपण दिवसातून 2-3 वेळा पाणी त्याला त्या गोणपाटाला वरून आपण देऊ शकतो, जेणेकरून त्या गोणपाटाला ओलावर त्या ठिकाणी टिकून राहील. आणि मग जे काही आत आपण जे दाणे टाकले त्यातले 8 ते 10 दिवसानंतर ते गोणपाट किंवा त्याची जी काही गुंडाळी आपण केलेली असते ती आपण काढायची आणि त्यातून मोड आलेले दाणे 100 पैकी किती दाण्यांना मोड आले हे जर मोजले तर आपल्याला त्या लॉटची किंवा त्या बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासता येते. आणि निश्चित मला आव्हान यावेळेस करायचं आहे की आपणही घरबसल्या उगवण क्षमता कशी करायची याबाबतचं आमचे जे काही क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडे आपण संपर्क करा. तेही आपल्याला याबाबतचं मार्गदर्शन इत्थंभूत पद्धतीनं तपशीलवार करतील.
1: नक्की सर, शेतकरी बंधू नक्कीच आपल्या आवाहनाला प्रतिसाद देतील. सर, जर आपल्याला वेळेत खतं जर उपलब्ध झाले नाहीत किंवा काही आपल्याला पर्यायी खतं याच्यामध्ये काही वापरता येतील का, तर या संदर्भात काय सांगा?
0: खूप चांगला प्रश्न आपण विचारला. या ठिकाणी मला नमूद करायला लागेल की महाविस्तार AI नावाचं राज्य शासनाने एक ॲप, ह्या महाविस्तार AI ॲपचा जर आपण कोण वापर केला असेल किंवा कोणाचं करायचं राहिलं असेल तर त्यांनी तो आवर्जून केला पाहिजे. ह्या ॲपमध्ये खतं मात्रा गणक फर्टिलायझर कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतो आपण तो त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर जमीन आरोग्य पत्रिका त्याच्यावरून काढलेला जो सुपिकता निर्देशांक आहे तो सुपिकता निर्देशांकसुद्धा आपल्या गावचं काय आहे हे आपल्याला तिथं बघता येऊ शकतं. आपल्या शेजारच्या किंवा परिसरामधल्या कृषी सेवा केंद्रामध्ये एखादी खताची ग्रेड जर उपलब्ध नसेल, समजा तिथं 1846 DAP सारखं खत जर नसेल आणि तिथं 20-0 सारखं खत असेल किंवा DAP आपल्याला पाहिजे होता पण त्या दुकानामध्ये DAP च्या ऐवजी युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट जर उपलब्ध होत असेल तर त्यावेळेस हे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट किती प्रमाणात वापरलं पाहिजे हे त्या शेतकरी बांधवांना त्याच्या समजेल अशा भाषेमध्ये सुविधा त्या महाविस्तार AI नावाच्या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा झाला युरिया आणि DAP. खूप मोठी मागणी असते, ह्या ग्रेड जर दुकानात उपलब्ध नसतील तर काय करता येऊ शकतं? तर फर्टिलायझर कॅल्क्युलेटर खतं मात्र गणक जो काही त्या ॲपमध्ये आहे त्याचा अवलंब करून त्याचा वापर करून शेतकरी बांधवांना हे कळू शकतं की बाबा पर्यायी खतं आपण कुठली वापरली पाहिजे. हा एक पार्ट झाला. दुसरं याच्यामध्ये हिरवळीची खतं असतील, त्याचबरोबर इतर जे काही सेंद्रिय पद्धतीनं जे काही पारंपरिक पद्धतीची जी आपली खतं आहेत, शेणखत असेल, ह्या सगळ्या खतांच्या गुणवत्ता कशा राखल्या पाहिजेत आपण त्याच्याबाबत अवेअरनेस असेल किंवा त्याच्याबाबत जाणीव जागृती निर्माण करणं असेल, तसंच युरियासारख्या खताला अमोनियम सल्फेटचा पर्याय देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सध्या कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत या आपण हाती घेत आहोत. आणि मला खात्री आहे का शेतकरी बांधवसुद्धा सक्रियपणे त्यांच्या ज्या काही शंका कुशंका असतील त्या क्षेत्रीय पातळीवरती काम करणाऱ्या ज्या आमचा स्टाफ आहे त्यांना ते विचारतील आणि पर्यायी खतांचा अवलंब जर आपण केला तर तो निश्चितच आपल्याला जे काही आपली अडवणूक होत असते किंवा आपली अडचण होत असते त्या अडचणीच्या काळामध्ये पर्यायी खतांचा पर्याय आपण निश्चितच तपासला पाहिजे, वापरला पाहिजे, जेणेकरून आपलं पिकही जोमदार त्या ठिकाणी राहील आणि विषमुक्त शेतीकडे आपल्याला जाता येईल. तर हा एक पार्ट झाला. दुसरं, ह्याच्यामध्ये वापर करत असताना तो रासायनिक खतांचा संतुलित अवलंब फार होणं गरजेचं आहे. मग याच्याकरता जमीन आरोग्य पत्रिका ह्यावर्षी आम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये 10,100 माती नमुने तपासण्याचं उद्दिष्ट हे खरीप हंगामामध्ये केवळ आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. रब्बी हंगामाचा लक्ष्यांक आपला उद्दिष्ट आपल्याला वेगळं येईल. तर 10,000 नमुने आम्ही जिल्हाभरातले तपासणार आहोत. त्या परिसरामधले जमीन आरोग्य पत्रिका या निमित्तानं शेतकरी बांधवांना आम्ही देणार आहोत. आणि मग ह्या ज्या काही जमीन आरोग्य पत्रिका शेतकरी बांधवांना दिल्या जाणार आहेत त्यावरून त्या गावचा जमीन सुपीकता निर्देशांक किती आहे आणि मग त्या गावातील जो काही पीक पद्धती आहे, क्रॉपिंग पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, त्या प्रमुख पिकांच्या लागवडीसाठी युरिया किती वापरायचा, DAP किती वापरायचा, 10-26-26 सारखं खत किती प्रमाणात वापरायचं, त्याचा डोस कमी करायचा का जास्त करायचा, हे इत्यंभूत माहिती त्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे की आपले गाव पातळीवरती कार्यरत आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे, जेणेकरून वरेमाप खर्चही त्या ठिकाणी होणार नाही, प्रदूषणही त्या ठिकाणी होणार नाही. जेवढं पिकांना आवश्यक आहे त्या जमिनीच्या पोतानुसार खतं देणे हे तत्व आपण सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. आणि यातून जसं आपण मागाशी म्हणाला की बाबा आंतरराष्ट्रीय पातळीवरतीसुद्धा काही अडचणी आहेत, तसंच खतांच्या उपलब्धतेबाबतही मर्यादा आहेत, ह्या पार्श्वभूमीवरती संतुलित वापर करणं, जमीन आरोग्य पत्रिकाचा अवलंब करून तो वापर केला तर मला असं वाटतं निश्चित चांगलं उत्पन्नही मिळेल आणि जो काही जास्तीचा जो उत्पादन खर्च होतो त्यालाही त्या ठिकाणी अटकाव बसेल.
1: नक्की सर, महाविस्तार AI ॲप असेल किंवा जमीन आरोग्य पत्रिका असेल अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी एक तंत्रज्ञानाचं दार उघडं केलेलं आहे, जेणेकरून त्यांना आपल्याला किती गरज आहे आणि ती गरज आपण कशातून भागवू शकतो अशा पर्यायी त्यांना त्याच्यामधून शोधता येणार आहे. सर, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपलं राज्य हे खरंच आघाडीवर आहे. शेतकरी बांधवांना तंत्रज्ञान प्रचार प्रसारासंदर्भामध्ये

0: या अभियान काही राबवलं जात आहे का, काय सांगाल सर?
1: यावेळेचं नियोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण दरवर्षी खरं तर खरीप हंगामपूर्व किंवा रब्बी हंगामाचं नियोजन आपण करत असतो पारंपरिकरित्या, पण ह्यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यावेळेस शेतकरी बांधवांच्या समोर जिल्ह्यातल्या जाताना आपले कृषी विभागाचे जे काही सहायक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, ही सर्व मंडळी 25 विविध प्रकारच्या आम्ही मोहिमा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे त्याची एक मोहीम आहे, तसं बीज प्रक्रिया कशा पद्धतीनं करावी, कुठली औषधं वापरावीत किंवा जैविक खतं जर तुम्हाला वापरायची असतील तर ती कुठल्या कुठल्या स्वरूपाचे कुठल्या पिकांकरता वापरली पाहिजे, किती प्रमाणात वापरली पाहिजे, तर याचंही मार्गदर्शन आम्ही त्यामध्ये करणार आहोत. ऊस व पाचट व्यवस्थापन सारखं एक मोहीम आहे. त्याचबरोबर एल निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा टंचाई परिस्थितीमध्ये फळबागा कशा वाचवाव्यात ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातोय. आपल्याकडे कापसाचं क्षेत्र आहे, बोंडअळी व्यवस्थापन कशा पद्धतीनं उत्कृष्टरित्या करता येईल ही एक मोहीम आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जातोय. फळबाग लागवडीमध्ये CRA तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करता येईल हा एक विषय आम्ही शेतकरी बांधवांच्या समोर घेऊन जात आहोत. बायोचार निर्मितीचा कल शेतकरी बांधवांमध्ये वाढतोय. बायोचार निर्मिती केल्यानंतर सेंद्रिय कार्बनचं जमिनीतलं जे काही प्रमाण आहे ते वाढीस लागतं. या बायोचारच्या संदर्भातली सुद्धा मोहीम ती सुद्धा आम्ही आयोजित करत आहोत. जसं मगाशी मी उल्लेख केला, महाविस्तार AI ॲप जे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावरती काम करतं, राज्य शासनानं पुढाकार घेऊन मोफत स्वरूपामध्ये हे तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेलं आहे, त्याचं विमोचन करण्यात आलेलं आहे. ह्या ॲपचा जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, ॲपचे वापरकर्ते वाढावेत, तीसुद्धा मोहीम आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे. याचबरोबर आपल्या पिकांच्या भोवती सापळा पिकांची लागवड करणे, त्याची जाणीव जागृती निर्माण करणं, जेणेकरून कीड रोगांच्या प्रादुर्भावावरती नियंत्रण आपल्याला मिळवता येईल. हिरवळीच्या खतांच्या निर्मितीसारखं असेल किंवा बायो फर्टिलायझर असतील, पेस्टिसाईड असतील, याच्याकरता बांधावरती फार्म लॅब स्थापित करणं ही एक मोहीम आम्ही यावेळेस घेतोय. हुमणी कीड व्यवस्थापन याच्याबाबतची सुद्धा मोहीम, अशा वेगवेगळ्या 25 प्रकारच्या मोहिमा आम्ही शेतकरी बांधवांसमोर घेऊन जाणार आहोत. यामध्ये अतिशय कालबद्ध पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. मे महिन्यामधले कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, एप्रिल महिन्यामध्ये कुठल्या मोहिमा घ्यायच्या आहेत, जूनमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, जुलैमध्ये कुठल्या घ्यायच्या आहेत, ऑगस्टमध्ये कुठल्या, वर्षभराचं नियोजन ह्या 25 मोहिमांच्या अवतीभोवती आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण की यातल्या काही मोहिमा बघितल्या फळबाग लागवडीसारखी, तर ही वर्षभर चालणारी मोहीम आहे. किंवा कृषी प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जी जी मोहीम आहे ती एका कुठल्या ठराविक हंगामामध्ये न मर्यादित न राहता ती वर्षभर चालू शकतं. अशा काही मोहिमा 12 महिन्यासाठीच्या आहेत आणि काही मोहिमा या हंगामी स्वरूपाच्या आहेत. तर आजच्या घडीला मला सांगायला हरकत नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर जवळपास 15,779 मोहिमा घेतलेल्या आहेत. हे आजवर मोहिमांच्या दरम्यान जवळपास 2,54,313 शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवलेली आहे आजच्या घडीला. हा, मेच्या साधारणतः आपण दुसऱ्या 15 वाड्यात आहोत आणि ही आकडेवारी अतिशय गुणवत्तापूर्णरित्या मॉनिटर केली जाते. जे काही आपले सहायक कृषी अधिकारी आहेत हे महाकृषी ॲपचा वापर करतायत आणि ती मोहीम ज्यावेळेस चालू असते, आपला क्षेत्रीय कर्मचारी ज्यावेळेस शेतकरी बांधवांना समोर बसलेल्या मार्गदर्शन करत असतो, तर उपस्थितांचे छायाचित्रसुद्धा अक्षांश रेखांशसहित त्या ॲपवरती अपलोड करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि सिस्टीमला, ॲपच्या किंवा त्या पोर्टलला 10 पेक्षा कमी जर शेतकरी असतील तर ते फोटो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होत नाही. म्हणजे जेणेकरून लोकांचा सहभाग जास्तीत जास्त व्यापक स्वरूपात तो असावा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कृषीच्या कर्मचाऱ्यांनी पोहोचावं, अशा पद्धतीनं तंत्रज्ञानावरती बेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानावरती काम करणारं ते ॲप्लिकेशन आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे क्षेत्रीय कर्मचारी याच्यात सकारात्मकरित्या हा सगळा विषय घेऊन अतिशय उत्साहानं हिरिरीनं ह्या मोहिमा पुढे नेत आहेत. आणि शेतकरी बांधवांचा सुद्धा आम्हाला जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही, प्रति मोहीम सहभागी शेतकरी संख्या जी काय, ह्या सगळ्या 15,000 मोहिमांमध्ये सरासरी 16 शेतकरी एका मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आजवर उपस्थित राहिलेले आहेत. सर्वंकष आणि मॉनिटरिंगच्या टप्प्यावरती सुद्धा, म्हणजे संनियंत्रण ज्याला म्हणतो आपण, ते अतिशय गुणवत्तापूर्ण पद्धतीनं आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपण ते करत आहोत.
2: नक्की सर, शेतकरी बांधवांचा उत्साह वाढवणारा अशी माहिती आपण दिलेली आहेत. वेगवेगळ्या मोहिमा असतील, अगदी हुमणी किडीच्या नियंत्रणापासून तर अगदी खत आणि पाणी व्यवस्थापन किंवा कीड रोगाच्या प्रत्येक टप्प्यावरती कृषी विभाग शेतकरी बांधवांना आज मदतीला उपस्थित आहे. सर, विद्यापीठाची अशी शिफारस आहे की एकात्मिक पद्धतीची शेतकरी बांधवांनी शेती करायला हवी आणि याच दृष्टीने थोड्याफार प्रमाणात का होईना फळबाग लागवडीच्या शिफारशी असतात. तर मग फळबाग लागवडीच्या संदर्भात काही नियोजन, काही योजना आपल्या जिल्ह्यामध्ये काही राबवल्या जात आहेत का यावर्षी, काय सांगा?
1: राज्य शासनाच्या पुढाकारानं स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे. जे बहुभूधारक शेतकरी किंवा मगरारोहयो अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी लाभ घेण्यासाठी अपात्र ठरतात, असे सर्व शेतकरी बांधव हे भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये सहभागी होऊन फळबाग लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतात. दुसरी जी योजना आहे, जी मगाशी सांगितली मी, मगरारोहयो अंतर्गत आपल्याला फळबाग लागवड हा दुसरा पर्याय. दुसरा जो पर्याय मगरारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीचा, हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. सर्वसाधारण प्रकार

0: प्रवर्गातील जर शेतकरी असेल तर त्याला 2 हेक्टरच्या आत त्याचं क्षेत्र असलं पाहिजे, तो अल्पभूधारक असला पाहिजे. SC ST प्रवर्गातील बहुभूधारक शेतकरी ज्यांचं धारणा क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे, असे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी सुद्धा मग्रारोहअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतात. या शेतकरी बांधवांच्यासाठी सुद्धा आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. गुगल फॉर्मची आम्ही एक निर्मिती केली होती आणि ह्या गुगल फॉर्मवरून आम्ही जो काही कृषी विभागाचा व्हॉट्सअप चॅनल आहे, ह्या व्हॉट्सअप चॅनलला जिल्हाभरातले जवळपास 43,000 शेतकरी फॉलो करतात. या व्हॉट्सअप चॅनलमार्फत एका क्लिकवरून आम्ही तो गुगल फॉर्म जिल्हाभरातल्या शेतकरी बांधवांपर्यंत तो पोहोचवला आणि आपल्याकडं मोबाईल पेनिट्रेशन खूप गाव पातळीपर्यंत ग्रासरूट लेवलपर्यंत ते झालेलं आहे. ही एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बाब होती. आणि मग मोबाईलवरती घर बसल्या शेतकरी बांधवांना तो गुगल फॉर्म भरून ह्या योजनेमध्ये ते इच्छुक असल्याचं, त्यांना कुठल्या पिकाची लागवड करायची, कुठलं वाहन त्यांना आवश्यक आहे, त्याचबरोबर त्यांचं लागवडीचं अंतर किती असणार आहे, त्यांचं गाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, ह्या सगळा तपशील हा आम्ही गुगल फॉर्मच्या द्वारे दाखल करून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की आजच्या घडीला जवळपास 3,843 शेतकऱ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा इच्छुक असल्याबाबतचा अर्ज हा कृषी विभागाकडे सादर केलेला आहे. आम्ही एक्सेल शीट सगळ्या त्या तालुका कृषी अधिकारी स्तरावरती त्या शेअर केलेल्या आहेत. लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच त्या त्या गावातले सहाय्यक कृषी अधिकारी मोबाईल नंबर, कारण की आपण ऑलरेडी शेतकरी बांधवांचा गुगल फॉर्मवरून दाखल करून घेतलेला आहे, आमचे सहाय्यक कृषी अधिकारी या सर्व शेतकरी बांधवांना संपर्क साधतील, त्यांचे जे काही अंदाजपत्रक आहेत ते तयार करून घेतील, त्याला मान्यता घेतील आणि शेतकरी बांधवांना मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडी ह्या योजनेमध्ये विनासायास घरबसल्या पद्धतीनं सहभागी होता येईल.
1: नक्की सर, नक्कीच. कृषी विभाग तर आमच्या बहुतेक अपेक्षा पूर्ण करताना आम्हाला दिसतो आहे, पण आपल्याही काही शेतकरी बांधवांकडून अपेक्षा असणार आहेत किंवा आपणही काही आवाहन शेतकरी बांधवांना करू इच्छित असाल तर आपण काय आवाहन कराल, काय सांगा?
0: 2 प्रमुख बाबी आहेत. एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती जे काही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचं भाकीत हे भारतीय हवामान विभाग असेल किंवा इतर यंत्रणांनी व्यक्त केलेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवरती कमी कालावधीतली जी पिकं आहेत ती आपण घेतली पाहिजे. यामध्ये मूग आहे, उडीद आहे, बाजरी आहे, यासारख्या पिकांचा आपण अवलंब केला पाहिजे. तसंच जे काही आपल्याकडं जवळपास आपण जिल्ह्यामध्ये बघतो 55,000 हेक्टरपर्यंत आपलं फळबाग लागवडीखालचं क्षेत्र आहे, ही आपली खूप मोठी लांबची असेट आहे, ती कुठल्याही पद्धतीत आपल्याला ह्या टंचाई परिस्थितीमध्ये वाचवायची, तिचं संरक्षण करायचं आहे. जरी थोडी पाण्याची जरी टंचाई त्या ठिकाणी असली तरी फळबाग वाचवण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. हा एक माझा एल्निनोच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं होतं. दुसरा मुद्दा, जागतिक स्तरावरती जी काही दोलायमान जी परिस्थिती आहे, युद्धजन्य जी परिस्थिती आहे, ह्या पार्श्वभूमीवरती रासायनिक खतांचा वरेमाप वापर जो काही आपण करत आहोत तो आपण टाळला पाहिजे. जमीन आरोग्य पत्रिका आपण आपल्या जमिनीची काढली पाहिजे. माती नमुना आपण प्रयोगशाळेतून तपासून घेतला पाहिजे. जितके आवश्यक खतं आहेत त्याचाच आपण तेवढाच प्रमाणात वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे, जेणेकरून आपला उत्पादन खर्चातही बचत होईल, प्रदूषणही टाळता येईल आणि आपली जे काही आपल्याला अडवणूक केली जाते ती सुद्धा त्याला आपल्याला अटकाव करता येईल. निश्चित जे काही आपल्या खरीपाच्या मोहिमा, मी जसं याच्यात सांगितलं मुलाखतीमध्ये 25 विविध प्रकारच्या मोहिमा आपण आयोजित करत आहोत, शेतकरी बांधवांना विनंती करतो, आवाहन करतो, सक्रियपणे ह्या सर्व मोहिमांच्या मध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे. आपल्या शंका, तंत्रज्ञान आपल्याला कुठलं आवश्यक आहे, ह्या सगळ्या बाबींचे शंका निरसन आपण जे सहाय्यक कृषी अधिकारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी जे काही मोहिमा आयोजित करतायत त्या दरम्यान आपले प्रश्न उपस्थित करावेत. निश्चित शंकांचं निरसन करायला कृषी विभाग बांधील आहे. असाच सकारात्मक प्रतिसाद हा कृषी विभागाला मिळत राहील हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो.
1: नक्की सर, जाता जाता आपला मोबाईल नंबर आपण शेतकरी बांधवांना देऊयात, काही अडचण असेल तर ते आपल्याला संपर्क करू शकतील.
0: निश्चितच, मला जो काही आता मी सगळ्यांच्या सोबत जो काही भ्रमणध्वनी क्रमांक, माझा मोबाईल नंबर जो काही शेअर करणार आहे हा इथून पुढच्या कालावधीमध्ये माझी जरी बदली झाली तरी येणारे जे कोण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे तोच संपर्क क्रमांक असणार आहे. हे केवळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्याच बाबतीत नाही तर गाव पातळीवरचे जे सहायक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, त्यांच्यावरती काम करणारे मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, ह्या सर्व लोकांच्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेत यांना मोबाईल क्रमांक शासकीय दिलेले आहेत. म्हणजे आपल्या गावातल्या सहायक कृषी अधिकाऱ्यांची जरी उद्या बदली झाली किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांची जरी बदली झाली, मोबाईल क्रमांक मात्र तोच राहणार आहे. व्यक्ती त्या ठिकाणी जरी बदलून गेली किंवा ती जरी रिटायर झाली तर मोबाईल क्रमांक मात्र तो तसाच राहणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील सहायक कृषी अधिकारी आहेत किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांचे मोबाईल क्रमांक आपल्याकडे जतन करून ठेवा. माझा जो काही नंबर आहे तो मी देत आहे. उद्या जरी माझी बदली झाली तरी येणाऱ्या जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा आपण त्याच संपर्क क्रमांकावरून संपर्क साधू शकता.
1: आपल्याला जर त्यांच्याशी काही संपर्क करायचा असेल किंवा त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 91

0: नऊ पंच्याऐंशी एकवीस 6001. पुन्हा एकदा 91 85 21 6001. बोराळे साहेब, आज आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना जे विस्तृत मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कृषी अदालत हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. उद्याच्या कृषी अदालतचा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. कार्यक्रमासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, तसंच राहता तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकाई तालुका राहता इथले प्रगतिशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि आपले प्रश्न विचारण्यासाठीचे संपर्क क्रमांक असणार आहेत 02-241-242-3471 किंवा 02-241-242-3672. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी
0: आणि मी अक्षता अन्नदाते
1: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400484088.
3: 7400484088.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
6: फसला.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 चा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-37-71 आणि 02-42-36-72. निवेदन संपलं तेव्हा श्रोते हो, जरूर संपर्क करा आज हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. ठीक, रात्री 9 वाजता. श्रोते हो, आणखीन एक निवेदन.

0: एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर रिक्त जागेसंबंधीचे हे निवेदन. PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर या विद्यालयाच्या इयत्ता 5वी आणि 9वी ते 12वीच्या वर्गामधील रिक्त जागांकरता पालक आपले अर्ज PM श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 MIRC अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दिवसात जमा करू शकतील. अधिक माहितीसाठी विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात.
2: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो.
1: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी. DK शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षात फूट. आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू. आणि आता बातम्या विस्तारानं. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला मंजुरी देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
4: ATF प्राइस स्टेबिलायझेशन फंड में एक सेल्फ सस्टेनिंग रिवॉल्विंग फंड बनाया गया. ATF प्राइस फॉर द एयरलाइन कैरियर्स who want to participate in this, उनको एक stable ATF price अभी current crisis के दौरान मिलेगा. इससे हमारे entire aviation sector में करीब 70 लाख से अधिक जो jobs हैं, जिनके ऊपर impact पड़ना आरंभ होने लगा था because of the stress in the sector, वो इससे significantly mitigate होगा.
3: पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यात 2.5 पटीने वाढून 142 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. या निर्णयानुसार इंधनाचे दर स्थिर राहावे यासाठी तेल विपणन कंपन्यांना 10,000 कोटी रुपये बिनव्याजी दिले जाणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. दिल्ली राजधानी क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटर सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याला 8,300 कोटी रुपये खर्च येईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवाचार मंत्र या मोहिमेची सुरुवात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे झाली. देशभरात तळागाळातल्या नवोन्मेषकांना शोधणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांना मदत करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे.

या नवोन्मेषकांना उद्योगपती तज्ज्ञ वाहतूकदार यांच्याशी जोडणं यामुळे शक्य होणार आहे. यासाठी स्किल इंडिया डिजिटल हबवर नोंदणी सुरू झाली असून नवोन्मेषकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आवाहन चौधरी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांची भेट घेतली. नेबरहूड फर्स्ट या भारताच्या धोरणाअंतर्गत नेपाळ हा एक महत्त्वाचा घटक असल्याचं मोदी या भेटीनंतर समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दोन्ही देशांमधले विशेष आणि बहुआयामी संबंधांना अधिक उंचीवर नेण्यासाठी भारत नवीन सरकारबरोबर सहकार्य करायला उत्सुक असल्याचंही मोदी म्हणाले. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथल्या एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश आफ्रिका आणि मध्य आशियातल्या नागरिकांचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते डी के शिवकुमार यांनी आज बंगळुरू इथे झालेल्या सोहळ्यात कर्नाटकचे 25वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर डॉक्टर जी परमेश्वर हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांसह के एच मनियाप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, रामलिंग रेड्डी, सतीश जारकीहोळी आदी 14 आमदारांना राज्यपाल थावरचंद गेहलोत मंत्रिमंडळाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, के सी वेणुगोपाळ हे उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डी के शिवकुमार यांचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकार कर्नाटक सरकारबरोबर मिळून काम करेल असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षात आज 28 वर्षात पहिल्यांदाच फूट पडली. पक्षाच्या 89 पैकी 58 आमदारांच्या गटानं स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष असं जाहीर केलं आणि या आमदारांचा पाठिंबा असलेल्या रिताब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचं पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांनी जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच रिताब्रत यांना पक्षातून काढून टाकलं आहे. तरी या गटाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता बॅनर्जी यांनीच काम करावं असं आवाहन रिताब्रत बॅनर्जी यांनी केलं आहे. राज्याबाहेर असलेल्या आणखी 2 आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचा दावा रिताब्रत यांनी केला आहे. शोभादेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधातून या बंडाला सुरुवात झाली. इराणी फौजांनी आज कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि 63 जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे या विमानतळावरच्या विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी कुवेत आणि बहारीनमध्ये विविध ठिकाणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ले केले. भारतीय नागरिकांच्या मृत्यूबद्दल परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधल्या दूतावासानं भारतीयांच्या मृत्यूबद्दल निषेध व्यक्त केला आहे. मृत नागरिकांच्या आणि जखमींच्या मदतीसाठी दूतावास कुवेत प्रशासनाबरोबर संपर्कात आहे असं दूतावासानं समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याविषयी अपशब्द उच्चारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचवेळी नेतन्याहू यांच्यासोबतचे संबंध मजबूत असून त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराणसोबत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अपशब्द उच्चारले होते. इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खोमेनी यांच्यासोबत शस्त्रसंधीची चर्चा सुरू आहे. तरी हे युद्ध कधी संपेल किंवा होर्मुझची सामुद्रधुनी कधी खुली होईल याबाबत निश्चित तारीख सांगायला ट्रम्प यांनी नकार दिला. कदाचित सप्टेंबरपर्यंत ही सामुद्रधुनी बंद राहील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. राज्य सरकार आणि प्रसार भारती मुंबईमध्ये एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब

स्थापन करणार आहे मालाड इथल्या प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरी सोबत हा संयुक्त विकास प्रस्तावित आहे यासाठी विशेष कंपनी स्थापन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली या प्रस्तावित मीडिया हब मध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ आंतरराष्ट्रीय दर्जाचं फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्र यासह माहिती तंत्रज्ञान आणि इतर सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्रपती डेल्सी एलियोना

0: साबालेंकाला पराभवाचा धक्का बसला डायना श्राइडरनं तिच्यावर 3-6, 7-5, 6-0 अशी मात केली पहिला सेट 6-3 जिंकून घेतलेली आघाडी टिकवून ठेवण्यात अरिनाला अपयश आलं तिसऱ्या सेटमध्ये अरिनाला एकही गेम जिंकता आला नाही आणि डायनानं निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना आपल्या नावावर केला याआधीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये माया वालिन्स्का हिनं ॲना कालिन्स्काया हिच्यावर 7-6, 7-3 अशी मात दिली ठळक बातम्या पुन्हा एकदा विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या आगीमध्ये 21 जणांचा मृत्यू 40 जण जखमी डी के शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षामध्ये फूट आणि इराणी फौजांनी कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार
1: श्रोतेहो प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत आहे आणि हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र रात्रीचे 8:15 वाजलेत प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ

0: श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूयात साहित्यिक सुधीर मुळे यांचं कथाकथन. यामध्ये आज कथा बुडबुडे.
1: श्रोते हो, नमस्कार आणि साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, मागच्या भागात आपण लेखक सुधीर मुळे यांचा परिचय करून घेतला आणि त्यांचा ललितबंध ऐकला. आजच्या कार्यक्रमामध्ये बुडबुडा नावाची एक विनोदी कथा आपण ऐकणार आहोत.
2: कोट खचाखच भरलं होतं, आज केसच तशी होती. साबण कंपनीच्या विरोधात कुणा हणमंत डोईफोडे या माणसानं कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. त्या साबण कंपनीतर्फे बंदीछोडे नावाचा वकील होता, तर डोईफोडेची केस किशा केसकर हा वकील लढवत होता. जस ठोसर आत शिरताच सगळेजण त्यांना अभिवादन करत उभे राहिले, किंवा उभं राहत सगळ्यांनी अभिवादन केलं असं म्हटलं तरी चालेल. रिवाजाप्रमाणे कोर्टात हजर असलेल्या प्रेक्षकांनी लगेचच कुजबूज सुरू केली. ऑर्डर ऑर्डर हातोटा आपटत न्यायाधीशांनी सगळ्यांना शांत केलं आणि ते केसकर वकिलांकडे पाहत म्हणाले, यू मे प्रोसीड मिस्टर केसकर. त्या सरशी केसकर उठला. अनेक वर्षांनी त्याला आज केस चालवायला मिळत होती, येतच नव्हते क्लायंट्स, तर त्यामुळे ही केस जिंकायचीच असा त्यानं चंग बांधला होता. कमरेत वाकून न्यायमूर्तींना अभिवादन करत त्यानं आपल्या प्रास्ताविकाला सुरुवात केली. युअर ऑनर, माझे असील श्री हणमंत बलवंत डोईफुडे, राहणार सुंदरखेड, उमर 48 वर्ष, यांनी साबण कंपनीची जाहिरात टी व्हीवर पाहिली. त्या जाहिरातीत कंपनीनं असा दावा केला होता की हा साबण वापरून आंघोळ केल्यास 3 महिन्यात माणूस युरोपियन पब्लिकसारखा गोरापान होतो. प्रसिद्ध अभिनेता राहुटी यांनीच या जाहिरातीत हा साबण लावून आंघोळ केली होती. सुरुवातीला ते काळे दिसत होते, पण आंघोळ करताच ते गोरे दिसायला लागले. राहुटी हे प्रसिद्ध असल्यामुळे आमचे असील डोईफोडे यांनी त्यांनी केलेल्या दाव्यावर विश्वास ठेवला आणि सदर साबण विकत आणून वर्षभर त्यानं आंघोळ केली. परंतु आमच्या अशिलाच्या रंगात अजिबात फरक पडला नाही, उलट साबणाची वडी दरवेळी काळी पडत गेली. युअर ऑनर, आपल्यासाठी मी आमच्या अशिलाचा वर्षभरापूर्वीचा फोटो एक्झिबिशन नंबर 1 मध्ये सादर केला आहे. आमच्या अशिलाचा त्यावेळेचा रंग आणि आत्ताचा रंग यात एका शेडचा देखील फरक पडलेला नाही. सबब, खोटी जाहिरात करून आमच्या अशिलाची दिशाभूल

फसवणूक केल्याबद्दल अभिनेता राहुटी आणि साबण कंपनी यांना दोषी ठरवून कायद्यानुसार योग्य ती शिक्षा ठोठवावी आणि आमचे अशील श्री डोईफोडे यांना मानसिक त्रासापोटी आणि फसवणुकीपोटी रुपये 50,000 फक्त इतकी नुकसान भरपाई मंजूर व्हावी अशी मी मेहरबान कोर्टास विनंती करीत आहे. आपलं प्रास्ताविक संपवलं आणि केसकरनं पुन्हा एकदा कमरेत झुकून कोर्टाला अभिवादन केलं आणि तो आपल्या जागेवर बसला. अनेक वर्षानंतर आज तो पहिल्यांदाच केस चालवत होता, त्यामुळे कमरेत वागताना त्याला किंचित दुखत होतं. पिंजऱ्यात उभ्या असलेल्या डोईफोडेकडे केसकरनं एक नजर टाकली. डोईफोडे आज जरा जास्तच काळवंडलेला दिसत होता. त्याच्या समोरच्या पिंजऱ्यात अभिनेता राहुटी आणि कंपनीच्या वतीनं एक अधिकारी दाटीवाटीनं उभे होते. कंपनी आणि राहुटीनं बंदी छोडे नावाचा एकच वकील लावला होता. बंदी छोडे उठला आणि कमरेत वाकून म्हणाला, युअर ऑनर, कंपनीनं चालले अशी जाहिरात केली आहे हे आम्ही मान्य करतो, परंतु कंपनीनं डोईफोडे यांचीच काय पण कोणाचीच फसवणूक अथवा दिशाभूल केलेली नाही. आमचे साबण वापरून आंघोळ केल्यास 3 महिन्यात माणूस पालीसारखा पांढरा पटक पडतो हे प्रयोगशाळेत प्रयोगानं साला सिद्ध झालेलं आहे. आम्ही म्हशी आणि डुकरं यांना देखील या साबणानं आंघोळ घालून पांढरशुभ्र केलेलं आहे. त्याचे फोटोज एक्झिबिशन नंबर 2 सादर केलेले आहेत. युअर ऑनर, मी यासंबंधी साला अर्जदार डोईफोडे यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. ऑब्जेक्शन युअर ऑनर, दुसरे फोटो हे म्हशी आणि डुकरं भाजरल्यानंतरचे आहेत, कळवळून केसकर म्हणाला. पण कोर्टानं त्याच्या हरकतीकडे दुर्लक्ष करत कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्याचीच बिनपणाने केली. मग न्यायमूर्तींनी संमतीदर्शक मान हलवताच बंदी छोडे विनाकारण कोर्ट सावरत आपला डोईफोडेच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि त्यानं त्याच्याकडे पाहत प्रश्न विचारला, आपलं नाव काय? अडबलते बलबलते डोईफोडे. आणि सालत आहे आपली उमर? कागदपत्रानुसार 35 आणि प्रत्यक्षामध्ये 48. बरं, आणि तुम्ही राहता कुठे आहे, पत्ता काय तुमचा? सुंदरखेड. आणि व्यवसाय पोटापाण्याची काय सोय? बी डॉक्टर आहे. अच्छा, तर मिस्टर डोईफोडे ही जाहिरात झाली तुम्ही नेमके कधी पाहिले होते? मला वाटतं 1 वर्षापूर्वी. वाटतं बिट्टं काय लावलं, नेमकी तारीख वेळ काय होती? बंदी छोडेनं विचारलं आणि डोईफोडे विचारात पडला. त्याला असं कोण लक्षात ठेवतं? मला आठवतले, डोईफोडेनं कबूल केलं. ठीक आहे, आता मला हे सांगा साला, तुम्ही पहिले आंघोळ कधी केले होते? मी स्वतः केलीच नव्हती. माझा जन्म झाल्या झाल्या शाबा सिस्टर हॉस्पिटलमध्ये मला पहिली आंघोळ घातली होती, डोईफोडेनं उत्तर दिलं आणि कोर्टात हास्याचा एकच फवारा उडवला. मी चालत त्या आंघोळीविषयी विचारत नाही डोईफोडे. आमचा साबण विकत घेऊन पहिली आंघोळ तुम्ही कधी केलीत ते विचारतोय आणि शेवटची आंघोळ असं विचारेन ना तेव्हा ते आमच्या साबणानं शेवटची आंघोळ अशा अर्थानं असेल, नाहीतर चालत तेव्हा उत्तर द्याल की ते मला कसं कळणार? पुन्हा एकदा कोर्टात हास्याचा दणदणाट झाला. डोईफोडे चांगलाच खजील झाला. गेल्या वर्षीचा 15 ऑगस्ट, हा बरोबर 15 ऑगस्ट, आंघोळ करूनच मी झेटा बदलायला गेलो होतो, डोईफोडेनं उत्तर दिलं. बरं चालत, ठीक आहे, तुम्ही रोज आंघोळ करता? हा काय प्रश्न झाला का साहेब? मी डेली आंघोळ करतो. आमच्या साबणांना शेवटची आंघोळ तुम्ही कधी केलीत? या वर्षीच्या 14 ऑगस्टला, म्हणजे बरोबर 1 वर्षानं, राईट? होय साहेब. याच साला एकही दिवस खंड पडला नाही? बिलकुल नाही साहेब, अजिबात नाही. म्हणजे वर्षभरात तुम्ही एकूण किती आंघोळी केल्यात? 398. डोईफोडेनं एका झटक्यात उत्तर दिलं. डेट सांगा. एका वर्षात चाललं जास्तीत जास्त फक्त 365 असतात, शाळेत शिकला नाहीत की काय? मग या जास्तीच्या आंघोळी कुठून आल्या? बंदी छोडेनं आपल्या आवाजात करारीपणा आणत दरडावून विचारलं. तुमचं बरोबर आहे साहेब, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी काही लोकांना पोचवर आल्यानंतर या जास्तीच्या आंघोळी केलेल्या आहेत. बापरे, म्हणजे इतक्या लोकांना पोचवलं तुम्ही? बंदी छोडेला आश्चर्य वाटलं. हो, पोचवावंच लागलं, कारण ते सगळे माझेच पेशंट होते, डोईफोडेनं सहजपणे सांगितलं आणि न्यायाधीशांसह सगळेच मोठ्यांना हसले. बरं, ते जाऊ द्या, तुम्ही साबण खरेदी केल्याच्या पावत्यासाल्या जपून ठेवल्या असतीलच, बंदी छोडेनं विचारलं. साहेब, साबणाच्या पावत्या कोण कशाला वागतो आणि तो कशाला जपून ठेवू? डोईफोडेनं मान हलवत सांगितलं. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर.

0: न्यायाधीशांकडे पाहत बंदी छोडे म्हणाला, पण मग तुम्ही साला आमच्याच साबणांना आंघोळ करत होता हे कशावरून? मी करतच होतो, डोईफोडे चाचरत म्हणाला. तुम्ही आंघोळ करत होता हे बघणारं कोणी चाललं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे का? ऑब्जेक्शन युअर ऑनर, घाईघाईनं उभं राहत केसकरनं हरकत घेतली. डोईफोडेसारख्या ठोंब्या पुरुषाला आंघोळ करताना कोण कशाला बघेल? तो काय हिरोईन आहे का काय? ऑब्जेक्शन सस्टेंड. ठीक आहे, मला सांगा तुम्ही चाललं आंघोळ करत असल्याचा काय पुरावा देऊ शकता का? पुरावा? बंदी छोडेनं प्रश्न बदलून विचारला. हो, आमच्या शेजारच्या वत्सलाबाई आहेत, त्याला विचारा, डोईफोडेनं सांगितलं. आणि वत्सलाबाईंना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. वत्सलाबाई, तुम्हाला चाललं कसं माहीत का डोईफोडे रोज आंघोळ करत होते म्हणून? बंदी छोडेनं डोळा बारीक करत वत्सलाबाईंना विचारलं.
1: अहो, त्याच्यात काय आहे, मी यांच्या शेजारीच राहते. रोज सकाळी यांची बायको जवळपास अर्धा तास यांच्या नावानं आंघोळीला जा पाणी काढलंय म्हणून आरडाओरडा करायची. तेव्हा कुठे हे आंघोळीला जायचे हे मी बघत होते.
0: वत्सलाबाईंचं उत्तर ऐकून केसकरचे डोळे चमकले. बंदी छोडेनं त्यांना परत जायला सांगितलं. डोईफोडे, मला सांगा चाललं तुम्ही वर्षभर याच गावात होतात? बंदी छोडेच्या प्रश्नावर डोईफोडे नाही म्हटलं तरी थोडासा चपापल्यासारखा वाटला. दई मी दर मंगळवार गुरुवार आणि शनिवार बाहेर गावी असतो. डोईफोडेच्या या उत्तरावर पुन्हा कोर्टात कुजबूज सुरू झाली. न्यायाधीशांनी हातोडा आपटून शांतता प्रस्थापित केली. या मागचं चाललं कारण सांगू शकाल? होय, मी ते लहानपणीच्या चुका वगैरे वाला डॉक्टर आहे, त्यामुळे 3 वेगवेगळ्या शहरात मी त्या 3 दिवशी हॉटेलात उतरून उपचार करतो, डोईफोडेनं सांगितलं. ते ऐकून लोक गालातल्या गालात हसायला लागले. मग चाललं हॉटेलमध्ये राहत असताना तुम्ही आंघोळ करत होतात याला पुरावा काय? बंदी छोडेच्या उत्तरावर डोईफोडे मानखाली घालून गप्प राहिला. केसकरचा देखील चेहरा उतरला. पण तुम्ही नॉटेड युअर ऑनर, उत्साहानं बंदी छोडे म्हणाला. डोईफोडे, तुम्ही आंघोळीला वापरत असलेल्या पाण्याचं तापमान किती ठेवत होता?
2: तापमान ते नाही सांगता येणार मला, पण एकदम कडक पाणी वापरायचो, कदाचित 100°C असेल, विचार करत डोईफोडे म्हणाला.
0: कळतंय का तुम्हाला डोईफोडे, चाललं 100°C पाणी उकळतं, त्या पाण्यानं तुम्ही आंघोळ केली असते तर 4 लोकांनी तुम्हाला कधीच शेवटची आंघोळ घातली असते आणि स्वतः तुमच्या नावानं आंघोळ करून मोकळे झाले असते. बंदी छोडे रागानं म्हणाला. बरं ठीक आहे, तुम्ही जे साबण वापरत होता त्याचा रंग वास वजन याच्याबद्दल काही सांगता येईल का तुम्हाला?
2: मी रंगात जळा आहे, त्याच्यामुळे रंगाबद्दल मला काही नक्की सांगता येणार नाही. तसंच मला कायम सर्दी असते, त्याच्यामुळे मला कुठलाच वास येत नाही. आणि वजनाचं म्हणाल तर वजनाचा अंदाज नाही.
0: खिशातून रुमाल काढून त्यात नाक शिंकरत डोईफोडेनं कबुली दिली. ओके चाललं, तुम्ही जाऊ शकता. मग बंदी छोडे न्यायाधीशांकडे वळला आणि म्हणाला, कोर्टानं चाललं मला मिसेस चेंडूवालाला बोलावण्याची परवानगी द्यावी. मिसेस चेंडूवालाच्या नावाचा पुकारा झाला. तिच्या नावाचा पुकारा होताच एक मध्यम वयाची लठ्ठबाई पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. तिच्या शरीरावर जागोजागी चरबीचे इतके चेंडू दिसत होते की त्यावरून हिचं नाव चेंडूवाला पडलं असावं अशी शंका कोणालाही आली असती. तिनं अतिशय भडक मेकअप केलेला होता, तरी पण तिचा मूळचा काळा रंग लपलेला नव्हता. मिसेस चेंडूवाला, आपण चाललं आमच्या कंपनीचा साबण वापरलेला आहे, आपला अनुभव कृपया कोर्टाला सांगाल काय? बंदी छोडेनं तिला विचारलं. हो का नाही, चेंडूवाला म्हणाली आणि गप्प बसली. ती आता आपला अनुभव सांगेल मग सांगेल म्हणून बंदी छोडे बराच वेळ वाट पाहत राहिला, पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा मग बंदी छोडे म्हणाला, अनुभव का नाही सांगत, सांगा ना.
3: तुम्ही अनुभव सांगा असं कुठं म्हटलं? फक्त अनुभव सांगाल का असंच विचारलं. मी हो म्हणाले,
0: मठ्ठपणानं चेंडूवाला उत्तरले. कोर्टात हास्याची खसखस पिकली आणि बंदी छोडेनं कपाळावर हात मारून घेतला. ठीक काय चाललं आता सांगा.
3: मी 3 महिने तुमचा साबण वापरला आणि एकदम गोरी झाले,
0: लाजेनं गोरीमोरी होत चेंडूवाला म्हणाले. याला चाललं काय पुरावा?
3: हो आहे ना, आंघोळ करून आल्यानंतर माझ्या रंगात काही फरक पडला का असं मी माझ्या मिस्टरांना रोज विचारायचे, तेव्हा ते हो खूपच असं उत्तर द्यायचे.
0: मिसेस चेंडूवाला आता लाजून तपकिरी झाली होती.

0: ऑब्जेक्शन युअर ऑनर, तिरमिरीत उभा राहत केसकर ओरडला. नवऱ्याचं स्टेटमेंट हा विश्वसनीय पुरावा होऊ शकत नाही. कुठला नवरा बायकोला या प्रश्नाचं खरं उत्तर सांगेल आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेईल? न्यायाधीशांना देखील केसकरचा हा मुद्दा पटलेला दिसला. मान डोलावत त्यांनी आपल्या डायरीत त्याची नोंद घेतली आणि ते म्हणाले, ऑब्जेक्शन सस्टेंड, दॅट्स ऑल युअर ऑनर. पुन्हा एकदा कमरेत वाकून बंदी छोडे म्हणाला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. मग न्यायाधीशांनी निकालपत्र वाचायला सुरुवात केली. हणमंत बलवंत डोईफोडे वर्सेस राहुटी आणि साबण कंपनी यांच्या या दाव्यात अर्जदार डोईफोडे यांनी गैरअर्जदार यांच्याविरुद्ध केलेले आरोप अर्जदाराला सिद्ध करता आलेले नाहीत. आपण याच कंपनीचे साबण खरेदी केले होते हे अर्जदार सिद्ध करू शकलेला नाही, त्यामुळे तो कंपनीचा गिराईक होत नाही. तसेच अर्जदार आंघोळीसाठी जे पाणी वापरत होता त्याचे तापमान आणि त्यात असलेले क्षारांचे प्रमाण हे कंपनीने सांगितल्याप्रमाणेच होते हेही अर्जदार सिद्ध करू शकलेला नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर अर्जदाराने आंघोळ केलीच असे ठामपणे सिद्ध झालेले नाही, त्यामुळे अर्जदाराने केलेले सारे आरोप फेटाळून लावत हे कोर्ट गैरअर्जदार राहुटी आणि साबण कंपनीला निर्दोष ठरवत आहे. कंपनीने जरी काहीही दावा केलेला असला तरी गिराईकानं स्वतःचा विचार करणे आवश्यक आहे. शरीराचा काळेपणा घालवण्यापेक्षा मनाचा काळेपणा घालवणं महत्त्वाचं आहे असं हे कोर्ट नमूद करीत आहे. सध्या दुष्काळ असताना देखील केवळ स्वतःचा रंग उजळवण्यासाठी पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल अर्जदार डोईफोडे यांना हे कोर्ट समज देत आहे. यासाठी अर्जदाराने येत्या वर्षभरात आठवड्यातून एकदाच आंघोळ करून याची भरपाई करावी असा आदेश हे कोर्ट देत आहे. द कोर्ट इज ॲडजर्न. इतकं बोलून जज उठले आणि ताड ताड पाऊल टाकत निघून गेले. इतक्यात प्रेक्षकांमधून डोईफोडेची बायको पळत आली आणि मोठ्यानं ओरडत म्हणाली, अहो साहेब साहेब, ही शिक्षा त्यांना नाही हो आम्हाला आहे. पण जज तोपर्यंत निघून देखील गेले होते.
1: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमामध्ये बुडबुडा नावाची एक विनोदी कथा आपण ऐकलात. आजच्या पुरतं साहित्य सौरभ या कार्यक्रमात थांबूया इथेच. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात साहित्य सौरभ. आज आपण ऐकलं साहित्यिक सुधीर मुळे यांची बुडबुडा ही कथा.

श्रोत्यो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं तेव्हा श्रोते हो, आज रात्री ठीक 9 वाजता हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात नक्की संपर्क साधा.

श्रोतो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी

अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241424371 आणि 2426372. निवेदन संपलं.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे आहे अहिल्या नगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. ऐकणार आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला शोभा गुरटू यांचा स्वर, गीत आहे शांता शेळके यांचं, संगीतकार आहेत दशरथ पुजारी.

शेळके यांचं, तर संगीतकार होते दशरथ पुजारी. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी आणि हा स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: 10,000 करोड़ रुपए के विमानन ईंधन स्थिरता कोष को मंजूरी दी। दिल्ली एनसीआर क्षेत्र में पुराने ट्रकों और बसों को नए वाहनों से बदलने के लिए राष्ट्रीय राजधानी क्षेत्र योजना बोर्ड को भी स्वीकृति दी। पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस ने निष्कासित विधायक ऋतव्रत बनर्जी को राज्य विधानसभा में विपक्ष का नेता नियुक्त किया गया। कांग्रेस नेता डी के शिव कुमार ने कर्नाटक के 25वें मुख्यमंत्री के रूप में शपथ ली। जी परमेश्वर ने उप मुख्यमंत्री पद की और 12 विधायकों ने कैबिनेट मंत्री पद की शपथ ली। दिल्ली के मालवीय नगर में भीषण आग में 21 लोगों की मौत। पुलिस ने गैर इरादतन हत्या के आरोप में प्राथमिकी दर्ज की। मौसम विभाग ने कल केरलम और माही में तेज वर्षा की चेतावनी दी। और इंडोनेशिया ओपन बैडमिंटन में आयुष शेट्टी चीन के वेंग होंग यांग को हराकर सिंगल्स प्री क्वार्टर फाइनल में पहुंचे। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोते हो प्रसारणात आपलं पुनः स्वागत। आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। रात्रीचे 9 वाजलेत। प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रम थोड्याच वेळात।
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक। अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा। याशिवाय हार्निया अपेंडिक्स गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर। मोबाईल 98 34 22 55। फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा खोकला ऍलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे। मोबाईल 90 282 12 225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर।
3: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर।
5: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
6: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर।
6: संपर्क 232 29 29।
1: श्रोते हो हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया मानसिक आजार कारणं लक्षणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। सूत्रसंचालन आहे शीतल शिंदे यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। चला तर मग श्रोते हो ऐकूया लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर।
7: नमस्कार श्रोते हो नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोनिंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। श्रोते हो आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे स्किझोफ्रेनिया मानसिक आजार कारणं लक्षणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72। तेव्हा संपर्क करून या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या। श्रोते हो मन कढत असेल तर शरीर कधीच सुदृढ राहू शकत नाही असं म्हणतात। पण जेव्हा याच मनाचा ताबा काही भास काही गैरसमज घेतात तेव्हा जीवन विस्कळीत होतं। आज आपण अशाच एका गंभीर पण योग्य उपचारांनी नियंत्रणात येऊ शकणाऱ्या मानसिक आजारावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे स्किझोफ्रेनिया अर्थात छिन्न मनावस्था। हा आजार नेमका का होतो याची लक्षणं काय आहेत आणि यावर वैद्यकीय उपचार कसे उपलब्ध आहेत चला तर मग जाणून घेऊया थेट तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे यांच्याकडून। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात सुरुवातीला आपलं स्वागत आहे।
8: नमस्कार, धन्यवाद।
7: तर डॉक्टर सुरुवातीला माझा हा प्रश्न आहे की स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, सोप्या भाषेत काय सांगता येईल?
8: स्किझोफ्रेनिया शब्दशः मराठीमध्ये जर अर्थ घ्यायचा झालास तर छिन्न मनावस्था असं त्याला म्हणतात। त्यामध्ये प्रामुख्याने

0: लिखाणाने व्यक्तीचे विचारांमध्ये बदल दिसतात, त्यानंतर भावनांमध्ये बदल दिसतात, त्यानंतर जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज आहे, वर्तणूक आहे किंवा रुग्णाचा स्वभाव आहे तो कुठेतरी बदलतो आहे असं वाटते. आणि सर्वात मुख्य लक्षण ते म्हणजे सत्य आणि असत्य यामधील फरक त्या रुग्णाला करता येत नाही. बऱ्याचदा असत्य गोष्टीही सत्य वाटायला लागतात. या प्रकारे स्किझोफ्रेनियामध्ये प्रामुख्याने हे सर्व बदल सुरुवातीला दिसतात.
1: आणि हा आजार म्हणतो ना आपण की अनुवंशिक आहे का, की अनुवंशिक रिलेटेड हा जोडला जाऊ शकतो का?
0: हो, तर या आजाराची कारणं जाणून घ्यायची झाले तर प्रामुख्याने दोन तीन कारणं असतात. एक सिंगल कारण, एकमेव याच कारणामुळे झालंय असं आपण म्हणू शकत नाही किंवा पॉईंट आऊट करू शकत नाही. जसं तुम्ही म्हणालात की अनुवंशिकता, तर नक्कीच अनुवंशिकतेचा यामध्ये भाग असतो. घरामध्ये साधारण 3 जनरेशन्स आधी जर स्किझोफ्रेनिया हा आजार झालेला असेल तर शक्यता असते नंतर कुटुंबातील काही सदस्यांना, आवश्यक नाही की सर्व सदस्यांना, काही सदस्यांना आजार हा होऊ शकतो. जसे की डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे म्हणजे बीपीचा त्रास आहे, घरामध्ये जर कुणाला असेल तर पुढील पिढीलाही होण्याची शक्यता असते, पण सर्वांनाच होईल असे नाही. फक्त रिस्क जी आहे ती वाढते. त्याप्रमाणेच स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये सुद्धा अनुवंशिकतेचा हा रोल असतो.
1: एक श्रोते आहेत. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
2: चैतन्य जावळे.
1: हा बोला, प्रश्न विचारा आपला.
2: आम्हाला स्किझोफ्रेनिया.
1: हा, तुमचा आवाज तुटक येतोय, जरा परत एकदा विचारा.
2: आम्हाला स्किझोफ्रेनियाचे
1: लक्षण सांगा असं म्हणतायत का?
2: बरं.
0: हो, तर स्किझोफ्रेनियाचे सुरुवातीचे काही लक्षणं असतात. साधारण स्किझोफ्रेनिया पूर्णपणे जेव्हा आजार चालू होतो त्याच्या काही महिन्यांआधी लक्षणं हे सुरू होतात. सुरुवातीचे लक्षण हे असतात की व्यक्ती स्वतःला आयसोलेट करतात, म्हणजे जे त्यांचं इतरांशी बोलणं असतं, चालणं असतं, इतरांशी मिसळणं असतं, त्यापासून ते थोडे दूर राहायला सुरुवात होते. जर शाळेमध्ये जात असेल तर अकॅडमिक परफॉर्मन्स जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते, अभ्यासामध्ये त्यांचे गुण कमी होणं याची सुरुवात होते. ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना इंटरेस्ट आधी असायचा, ज्या गोष्टी त्या रस घेऊन करायचे, त्या गोष्टीमध्ये आता रस नाही वाटत आहे असं वाटतं, जे की प्रामुख्याने आयसोलेशन यामुळे होतं. डिप्रेशनमध्ये सुद्धा हे लक्षण येतात, पण स्किझोफ्रेनियामध्ये सस्पिशियन ज्याला म्हणतो, प्रमुख ज्या मागे रूट कॉज जे असतं ते सस्पिशियन असतो, की इतरांविषयी संशय निर्माण होतो, की इतर व्यक्ती जे आहेत ते कदाचित माझ्याविरुद्ध काहीतरी करत आहे, मला नुकसान व्हावं म्हणून प्रयत्न करत आहे, किंवा माझ्याविरुद्ध काहीतरी कारस्थान हे ते करत आहेत, हा संशय या रुग्णांना प्रामुख्याने दिसतो. आणि या संशयामुळे बाकी लक्षणं हे चालू होतात. अजून इमोशनल चेंजेस, भावनिक दृष्ट्या माणसामध्ये त्या व्यक्तीमध्ये फार चेंजेस दिसतात. कधी अचानक राग येणं, काही कारण नसताना चिडणं, चिडचिडेपणा वाढणं, किंवा कुणीही काही बोललेलं नसताना अचानक एखाद्यावर प्रति राग व्यक्त करणं, हे सर्व प्रामुख्याने स्किझोफ्रेनियामध्ये लक्षणं दिसतात.
1: बरोबर, बरोबर. डॉक्टर, बऱ्याचदा या आजाराची सुरुवातीची लक्षणं ही सामान्य म्हणजे नैराश्यातून किंवा कुटुंबात जो ताणतणाव आहे त्याच्यामुळे ते दुर्लक्षित केले जातात. अशा वेळी कुटुंबामधून कोणती धोक्याची लक्षणं ओळखायला पाहिजेत ज्यावरून हा आजार साधा नाही तर स्किझोफ्रेनिया आहे असं आपल्याला, म्हणजे कुटुंबातल्या लोकांना ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे?
0: प्रामुख्याने सर्वात सुरुवातीला होणारा महत्त्वाचा बदल हा आहे की ती व्यक्ती जसं रोजच्या जीवनामध्ये आधी वागत होती त्यामध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होते, बदल हे दिसायला सुरुवात होते. ज्या पद्धतीनं ते कुटुंबातील इतर सदस्यांशी आधी बोलायचे त्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होते. साधारण एक संशयाची वृत्ती ही निर्माण व्हायला आणि वाढायला चालू होते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना संशय होतो की इतर सर्व व्यक्ती मिळून माझ्याविरुद्ध काहीतरी करतायत, माझ्याविरुद्ध कटकारस्थान करताय, किंवा मला नुकसान व्हावं म्हणून असं काहीतरी करताय. मग या सस्पिशियन संशयापोटी

0: असे रुग्ण स्वतःला आयसोलेट करतात, इतरांपासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतात, मग त्यांचं इंटरॅक्शन कमी होतं आणि लागूनच मग त्यांचं इतर गोष्टीमध्ये जे त्यांचं काम असेल, अभ्यास असेल, त्यामधील लक्ष हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग त्यांचा परफॉर्मन्स तिकडे मंदावतो.
1: बरोबर. हे कुटुंबाने लक्ष दिलं पाहिजे की काय चेंजेस होत आहेत त्यांच्यामध्ये.
0: हो.
1: एक फोन येतोय. हॅलो. हॅलो.
2: नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम स्वागत आहे. कोण बोलताय?
2: मॅडम, मी मुंबईहून मिस्टर अमित डोईफोडे बोलतोय. डॉक्टर, मला माझा प्रश्न असा होता की स्किझोफ्रेनिक पेशंटला जी औषधं जी दिली जातात ही काही किती वर्ष द्यावी लागतात आणि त्याचं प्रमाण हे काही वर्षानंतर कमी होऊ शकतं का? आणि आपण आता उल्लेख जो केला की अनुवंशिक हा आजार आहे, तर काही अशी काही सोर्स आहेत का ही की सुरुवातीलाच आपण लक्षात घेऊ शकू की अनुवंशिक असू शकतो आणि मग सुरुवातीलाच काही प्रतिबंधात्मक उपाय याच्यावर ऍडव्हान्स आता मेडिसिनमुळे आपण काही करता येऊ शकेल? थँक्यू.
0: तर सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर देतो की साधारण उपचार जे आहेत ते किती दिवस चालतात आणि कसे चालतात. तर ज्यावेळेस स्किझोफ्रेनियाचा प्रथम एपिसोड येतो, पहिल्यांदा ज्यावेळेस स्किझोफ्रेनिया डायग्नोज होतो, तर त्यामध्ये रोल हा असतो की किती लवकर तो डायग्नोज होतोय. जर सायकोसिसचे लक्षण, स्किझोफ्रेनियाचे म्हणजे सायकोसिसचे जे लक्षणं आहेत ते जर जास्त काळ असतील, अनट्रीटेड असतील, त्याच्यावरती उपचार जास्त काळ झालेले नसतील, तर मग रिस्पॉन्स जो आहे त्याला यायला सुद्धा वेळ लागतो. मग मेडिसिन्स थोडं जास्त काळ चालू शकतात. पण सुरुवातीच्याच काळामध्ये जर हा आजार ओळखला गेला, त्यावरती वेळीच जर उपचार सुरू झाले आणि पहिला एपिसोड असेल, तर गाईडलाईन्सनुसार असं आहे की सुरुवातीचे 2 वर्ष कंटिन्यू मेडिसिन्स ज्या आहेत त्या सुरू ठेवायच्या असतात. 2 वर्षामध्ये आजार हा नियंत्रणामध्ये येतो आणि नंतर मानसोपचार तज्ज्ञ मेडिसिन्स हळूहळू कमी करायला सुरुवात करतात आणि बऱ्याचशा रुग्णांच्या मेडिसिन्स नंतर बंद होतात. पण बऱ्याचदा यामध्ये होतं काय की जास्तीत जास्त रुग्ण असतील किंवा घरचे मंडळी असतील, तर 2-3 महिन्यानंतर रुग्ण पूर्ण बरा झालाय असं वाटतं आणि मग नंतर योग्य तो फॉलोअप न घेता स्वतःहून मेडिसिन बंद केली जाते आणि मग साधारण 1-2 महिन्यानंतर परत रिलॅप्स होतो, लक्षणं परत चालू होतात आणि मग ज्यावेळेस रिलॅप्स होतो त्यावेळेस मग जितक्या वेळेस रिलॅप्स होईल तितका तो स्किझोफ्रेनिया हा रेझिस्टंट बनत चालतो. मग त्या मेडिसिनला, ज्या मेडिसिनला आधी ते रिस्पॉन्ड करत होते, कालांतराने ते रिस्पॉन्ड करत नाही, मग अजून जास्त मेडिसिन द्यायला लागतात आणि जितका वेळेस रिलॅप्स होईल तितकं जास्त काळ मेडिसिन चालू ठेवायला लागतात. तर साधारण असं म्हणतात की गाईडलाईन्सनुसार असं आहे की पहिल्या एपिसोडनंतर 2 वर्ष मेडिसिन्स ह्या चालल्या पाहिजेत. जर परत रिलॅप्स झाला तर त्याच्यापुढे 5 वर्ष मेडिसिन चालल्या पाहिजे. त्यानंतर जर रिलॅप्स नाही झालं तर मेडिसिन हळूहळू बंद होऊ शकतात. पण जर वारंवार रिलॅप्स होत असेल तर मग मेडिसिन त्या आयुष्यभर कधी कधी चालतात, पण त्या हळूहळू कमी होतात आणि फार तर फार एक मेडिसिन साधारण चालते. जसं की डायबिटीजचं असतं, बीपीचं असतं, त्या मेडिसिन चालू असतात आणि त्याने डायबिटीज नियंत्रणात राहतो, बीपी नियंत्रणात राहतो, तसंच स्किझोफ्रेनिया सुद्धा हा नियंत्रणामध्ये राहतो.
1: सुप्तावस्थेत आपण त्याला ठेवू शकतो. आता या आजारामध्ये जे रुग्णांना भास होतात किंवा जे भ्रम होतात ते नेमके कशा प्रकारचे असतात?
0: हो, तर सर्वात सुरुवातीला जे लक्षण चालू होतं की संशय, बरोबर, त्यासोबतच भास सुद्धा सुरू होतात. तर प्रामुख्याने सर्वात जास्त आढळणारा जो भास आहे तो म्हणजे आवाजाचा, ज्याला आपण ऑडिटरी हलुसिनेशन असं म्हणतो. हलुसिनेशन ते असतात की जी गोष्ट आजूबाजूला नाहीये, स्टिम्युलस नाहीये, तरी सुद्धा ती गोष्ट आहे असं जाणवते. तर ऑडिटरी हलुसिनेशनमध्ये काय होतं की शेजारी कोणीच नाहीये तरीही आवाज ऐकायला येतोय, असं वाटतंय माझ्या सोबत कोणीतरी बोलतंय, तिकडे बघितलं तर कोणीच दिसत नाही, तिकडे जाऊन बघितलं तर काहीच नसतं, तरी सुद्धा मला अगदी स्पष्ट आवाज ऐकायला येतो. बऱ्याचदा असं होतं की 2-3 लोक आपापसात बोलत असतात आणि ते माझ्याविषयी बोलतायत, मी काय करतोय ते डिस्कस करताय, मी आता जेवण करतोय, मी आता इकडे बसलोय, हे ते आपापसात चर्चा करतात. किंवा बऱ्याचदा मला ऑर्डर देतात की तू आता असं कर, तू आता इथून उठ, तू आता पलीकडच्या रूममध्ये जा. आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आजाराचं प्रमाण हे फार जास्त असतं त्यावेळेस रुग्णाला हे सर्व आवाज खरे वाटतात. नवे रुग्णाला ते ऐकायलाच येतात. ते यामुळे ऐकायला येतात की जे रसायनं असतात, सिरोटोनिन असेल, डोपामाइन असेल, त्यांचा समतोल कुठेतरी बिघडतो आणि इलेक्ट्रिक इम्पल्स या ऑडिटरी जो एरिया आहे, ऑडिटरी कॉर्टिकल एरिया जो आहे तिथे जनरेट होतात आणि तो आवाज

0: निर्माण होतो, तो आवाज खरंच आहे असं जाणवते. तर अशा प्रकारचा ऑडिटरी हॅल्युसिनेशन हे भास होतात. काही रुग्णांमध्ये व्हिज्युअल हॅल्युसिनेशन सुद्धा होतात, त्यांना जी गोष्ट नाही आहे, एखादी व्यक्ती समोर नाही आहे तर ती व्यक्ती सुद्धा दिसते. तर वेगवेगळ्या प्रकारचे हॅल्युसिनेशन भास यामध्ये होतात.
1: एक श्रोते आहेत. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो, कार्यक्रमात स्वागत आहे, बोला, नाव सांगा आपलं.
2: नमस्कार मॅडम. डॉक्टर साहेबांना प्रश्न होता.
1: हा, कोण बोलतोय, सांगा ना.
2: हा, राज

0: हॅलो, कार्यक्रमात स्वागत आहे, बोला. नाव सांगा आपलं.
1: नमस्कार मॅडम. डॉक्टर साहेबांना प्रश्न होता.
0: हा, कोण बोलतोय, सांगा ना.
1: हा, राजापूर तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगरहून राऊत साहेब टंकुतोडे बोलतोय.
0: प्रश्न विचारा.
1: आजकाल भारतीय जीवनातील वाढत्या स्पर्धा आणि माणसांना वेळ नसणे यामुळे साधारणतः हे या मानसिक आजाराचं लक्षण, बरोबर. त्यावर योग म्हणजे भारत या रोगावर पूर्वीपासूनच कसं करते आपल्याला माहित. बरोबर,
0: तुमचा आवाज तुटतोय, थोडं रेंज मध्ये येऊन बोला जरा.
1: हो हो हो. तर 21 तारखेला आता योग दिवस आहे आंतरराष्ट्रीय. हा, तर योगावर योग सुद्धा त्याच्यावर चांगले उपचार करू शकतो मॅडम.
0: हो,
1: आणि संगीत थेरपी, म्युझिक थेरपी सुद्धा चालते याच्यावर.
0: बरोबर बरोबर. आपला प्रश्न काय तो विचारा.
1: प्रश्न असा आहे मॅडम की एक प्रमाण जर कमी करायचं असेल युवकांमध्ये विशेषतः, तर काय उपाययोजना कराव्या लागतील.
0: बरोबर, चालेल. डॉक्टर उत्तर देत आहे.
1: हो,
2: आपण सुरुवातीला काही कारण डिस्कस केली, त्यामध्ये एक कारण आपण डिस्कस केलं की अनुवांशिकता. बरोबर, त्या व्यतिरिक्त अजून काही कारण आहेत स्किझोफ्रेनियाचे. तर दुसरं कारण हे आहे की बायोलॉजिकल चेंजेस. बायोलॉजिकल चेंजेस मध्ये रसायनामध्ये जे बदल होतात, सिरोटोनिन असेल, डोपामाइन असेल, त्यांचा मेंदूमध्ये जो काही असमतोल होतो ते सुद्धा एक स्किझोफ्रेनियाचं कारण ठरू शकतं. तिसरं कारण या प्रश्नाला अनुसरून आहे की एन्व्हायरमेंटल चेंजेस किंवा सायको सोशल फॅक्टर्स. तर जीवनातील ज्या, जसं की आता स्पर्धा परीक्षांचा उल्लेख झाला किंवा इतरांशी बोलण्याला वेळ नसणे हा एक उल्लेख झाला, तर या सर्व गोष्टीमुळे स्ट्रेस हा जो आहे तो वाढत चाललाय. आणि क्रॉनिक स्ट्रेस जर असेल, क्रॉनिक म्हणजे दीर्घकाळ चालणारा जो स्ट्रेस आहे, तणाव आहे, त्यामुळे बायोलॉजिकल चेंजेस हे होतात. आणि त्यामुळे सुद्धा स्किझोफ्रेनिया जर प्रोन असेल स्किझोफ्रेनियासाठी, तर तो उफाळून येऊ शकतो. तिसरं, चौथं कारण आहे की बर्थ रिलेटेड, जर जन्माच्या वेळी आईला काही इन्फेक्शन झालेलं असेल किंवा काही पोषक घटक व्यवस्थित नसतील, जेवण व्यवस्थित नसेल, किंवा जन्माच्या वेळेस बाळाला काही इजा झाली असेल, मेंदूला काही इजा झाली असेल, तर साधारण अशी कारणं आहे. तर या प्रश्नाला अनुसरून एन्व्हायरमेंटल सायकोसोशल कारणं हे येतात. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण ज्याला म्हणतो की आजार होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, तर जे तिसरं कारण आपण बोललो सायकोसोशल फॅक्टर्स, स्ट्रेस मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो, की ती आपण करू शकतो. तर योगा, म्युझिकल थेरपी, मेडिटेशन या सगळ्याचा रोल तिथे येतो, की आपलं जे काही दैनंदिन जीवनामध्ये येणारा स्ट्रेस आहे, चिंता आहे, तणाव आहेत, त्या दूर करण्यासाठी किंवा त्या कमी करण्यासाठी योगा असेल, म्युझिकल थेरपी असेल, मेडिटेशन असेल किंवा व्यायाम करणं असेल, याचा नक्कीच फायदा होतो.
0: बरोबर बरोबर. नक्कीच या श्रोत्यांना त्यांचं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखी एक श्रोते आहेत. हॅलो हॅलो
3: हॅलो
0: हॅलो डॉक्टर, कार्यक्रम स्वागत आहे, कोण बोलत आहे.
3: पुष्पा जावळे बोलते.
0: हा, प्रश्न विचार आपला.
3: हा, मानसिक आजार कोणत्या वयामध्ये होऊ शकतो.
0: चालेल, डॉक्टर उत्तर देत आहेत.
2: या मानसिक आजारामध्ये वय जे आहे ते आपण असं म्हणतो की लेट ॲडोलसन्स किंवा अर्ली ॲडल्टहूड. लेट ॲडोलसन्स म्हणजे साधारण 15 ते 20 वर्षानंतर. तर साधारण 40 वर्षापर्यंत हा आजाराचं प्रमाण उफाळून येण्याचं जास्त असतं. इतर वयामध्ये सुद्धा होऊ शकतो, 50 असेल 60 असेल, पण साधारण 15 ते 40 या वयोगटामध्ये हा आजार उफाळून येण्याचं प्रमाण जास्त असतं.
0: बरोबर. आणि लहान मुलांमध्ये हा आपण असेल तर तो लक्षात येतो का. पण कसं होतं, त्यांचं खेळण्याचं वय राहतं, त्याच्यामुळे तो अर्ली स्टेजमध्ये डायग्नोस करणं पण थोडं कठीण जात असेल.
2: हो, नक्कीच. चाइल्डहूड स्किझोफ्रेनियाचे लक्षणंही ॲडल्टहूड स्किझोफ्रेनियापेक्षा थोडे वेगळे असतात. ॲडल्टहूड स्किझोफ्रेनियामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की ढळढळीत हलुसिनेशन, भ्रम हे दिसतात, पण जे लहान मुलं असतात ते व्यक्त करू शकत नाही.
0: बरोबर.
2: की त्यांना काय होतंय, काय ऐकायला येतंय, तर मग त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा हा वाढतो. राग, काहीही कारण नसताना अचानक राग येणं, याचं प्रमाण हे वाढतं. शक्यतोवर चाइल्डहूड स्किझोफ्रेनियामध्ये काही लक्षणं जी आहेत ते मुलगा

0: एकदम आयसोलेट होणं, घरच्यांशी बोलणं अगदी बंद करणं किंवा कमी करणं, अभ्यासामध्ये त्याचा गुण जे आहे ते कमी होणं, अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होणं, हे साधारण काहीतरी काही प्रमाणामध्ये लक्षणं
1: लक्षणं दिसतात.
0: असतात.
1: बरोबर बरोबर. आणि वैद्यकीय शास्त्रामध्ये जर पाहायला गेलं तर स्किझोफ्रेनियाचे काही विशिष्ट प्रकार पडतात का?
0: हो, स्किझोफ्रेनियामध्ये ICD-10 जी डायग्नोस्टिक पद्धत आहे तर त्यामध्ये प्रकार दिलेले आहेत स्किझोफ्रेनियाचे. त्यामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळणारा जो स्किझोफ्रेनियाचा प्रकार आहे तो म्हणजे पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, त्यानंतर डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया, अनस्पेसिफाईड स्किझोफ्रेनिया, हेबेफ्रेनिक स्किझोफ्रेनिया, असे काही प्रकार आहे. तर लक्षणानुसार आपण ते डिफरेंशिएट करू शकतो. ज्या स्किझोफ्रेनियामध्ये संशय हा प्रमुख हे प्रमुख लक्षण आहे ते पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये जातं. ज्या स्किझोफ्रेनियामध्ये स्वतःची काळजी घेण्याचं प्रमाण कमी होतं, जसं की आंघोळ न करणे, स्वतःचं स्वतःला मेंटेन न ठेवता येणे, काळजी न घेणे स्वतःची, हे डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनियामध्ये आहे जातं. तर ते लक्षणानुसार डिफरेंशिएट करता येतं.
1: आणि काय म्हणतो ना की आपण आता बऱ्यापैकी अनुवंशिक आहे असं तुम्ही म्हणता, पण त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष हे दोन्ही त्याच्यामध्ये असतात, मग त्याची तीव्रता दोघांमध्ये वेगवेगळी जाणवते का, ती का सारखीच असते ती?
0: हो, अनुवंशिकता जी आहे ती त्याचा काही प्रमाणातच रोल आहे. बाकी जे आपण इतर तीन फॅक्टर्सही जे डिस्कस केले, बायोलॉजिकल चेंजेस असेल, सायकोसोशल फॅक्टर्स असेल किंवा बर्थ रिलेटेड काही फॅक्टर्स असेल, या सर्व कारणांचा यामध्ये रोल आहे. आता महिला आणि पुरुष यामध्ये स्किझोफ्रेनियाची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने कसे दिसू शकतात? तर पुरुषांमध्ये संशय प्युअर स्किझोफ्रेनियाचे जे लक्षण आहे जे आपण आता डिस्कस केले ते मुख्य प्रमाणात दिसतात. महिलांमध्ये अफेक्टिव्ह सिमटम्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे इमोशनल जे सिमटम्स आहेत तेही याला जोडून बऱ्याचदा बघायला मिळतात. मग त्यामध्ये चिडचिडेपणा असेल, राग असेल, किंवा अचानक रडणे असेल, वारंवार काही कारण नसतानाही दुसऱ्यावरती राग व्यक्त करणे असेल, किंवा बऱ्याचदा मारहाणी त्या पेशंटद्वारे होऊ शकते. तर हे सर्व जे आहे स्किझोफ्रेनियाच्या लक्षणामध्ये महिलांमध्ये हे लक्षणं कधी कधी जास्त प्रमाणात बघायला मिळतात, ज्याला आपण अफेक्टिव्ह सिमटम्स म्हणतो.
1: आणि महिलांमध्ये पाहायला गेलं तर कौटुंबिक जो काही ताण असतो तो जरा जास्त प्रमाणात असतो, वैवाहिक महिला बघायला गेलं तर आपण, कारण जे संसारामध्ये जे काही वादविवाद होतात किंवा सासू सासरे म्हणा किंवा नवऱ्यांमध्ये म्हणा, किंवा तो व्यक्त होण्यासाठी त्यांना कुठला दुसरा मार्ग नसतो रडण्याशिवाय, त्याच्यामुळे ते त्याच्यातून जास्त व्यक्त होत असतात.
0: नक्कीच, व्यक्त होण्याला दुसरी जागा नसते. पुरुष घराच्या बाहेर पडल्यामुळे त्यांना घर सोडून इतर व्यक्ती भेटतात, त्यांच्याशी बोलणं होतं, सोशल सर्कल थोडं मोठं असतं, त्या प्रमाणात महिलांचं कमी असतं. आणि एक प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर जो आहे तो सोशल सर्कल हा आहे. जितकं सोशल सर्कल जास्त असेल तितकं या आजाराचं बळावण्याचं प्रमाण हे कमी असतं असं अभ्यासामध्ये आढळलं आहे.
1: बरोबर बरोबर. कारण काय म्हणतो, व्यक्त होणं तितकंच महत्त्वाचं आहे, मित्रमैत्रिणी असणंही तितकंच गरजेचं आहे मनमोकळं करण्यासाठी. आणि डॉक्टर, आता तुम्ही मगाशी सांगितलं की मेंदूमध्ये जे रसायन आहेत त्याचं जे काही असंतुलन आहे ते या आजाराला कारणीभूत ठरतं, तर ते कशा प्रकारे ठरतं, म्हणजे ते कुठले रसायन असतात की म्हणतो मेंदूची कुठली गुंतागुंत असते ती?
0: डोपामाइन हायपोथेसिस असं सर्वात सुरुवातीला साधारण 1980s प्रेडिक्ट केलेलं एक रिझन होतं स्किझोफ्रेनियाचं. त्यामध्ये डोपामाइन जे हॉर्मोन आहे ते लिम्बिक सिस्टीममध्ये अतिप्रमाणात झालं किंवा वाढलं तर मग सायकोसिससारखे लक्षणं डेव्हलप होतात, हे हायपोथेसिस आहे. त्याला जोडून आता नवीन अभ्यास हा सांगतो की फक्त डोपामाइन नव्हे तर सिरोटोनिन, त्यानंतर ग्लुटामेट या हॉर्मोन्सचं प्रमाणही ज्यावेळेस असंतुलन होतं त्यामुळे स्किझोफ्रेनिया हा आजार निर्माण होतो. रिसेंट अभ्यास हे सांगतो की फक्त रसायनच नाही तर मेंदूमधील अनेक असे फॅक्टर्स आहेत जे की एकमेकांशी संवाद व्यवस्थित साधू न शकल्यामुळे या आजाराचं प्रमाण हे बळावतं. आणि न्यूरो ट्रान्समीटर्स आपण या सर्व केमिकल्सला म्हणतो, त्या रसायनांना म्हणतो, त्या न्यूरो ट्रान्समीटर्सचं जे समतोल आहे तो व्यवस्थित न राहिल्यामुळे आजाराची लक्षणं हे येतात.
1: बरोबर बरोबर. आणि आपण म्हणतो ना की एक व्यायामाची कमतरताही आहे की डोपामाइन सिक्रेट होण्यासाठी जे काही व्यायाम गरजेचा आहे किंवा काय म्हणतो आपण की रनिंग गरजेची आहे की ज्या गोष्टीने डोपामाइन जास्त प्रमाणात सिक्रेट होईल त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत.
0: हो, तर डोपामाइन हे हॉर्मोन जे आहे ते आपण एखादं अवघड काम असेल जे आपण ज्यावेळेस मन लावून करतो आणि ते ज्यावेळेस पूर्णत्वाला जातं तर आपला मेंदू आपल्याला शाब्बास की म्हणून डोपामाइन नावाचं हॉर्मोन देतो
1: बरोबर
0: तेव्हा

0: आपल्याला चांगलं वाटतं. मग ह्या हॉर्मोनचं प्रमाण ज्यावेळेस अति प्रमाणात होतं त्यावेळेस जसं सांग आपण डिस्कस केलं की सायकोसिसचे लक्षणं येतात. आता या अनुसरून अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जे की स्किझोफ्रेनिया बळावण्याचं कारण ठरतं ते म्हणजे सबस्टन्स यूज, व्यसन आपण ज्याला म्हणतो. तर व्यसनामध्ये असं होतं की डोपामाइन सिक्रेट होतं.
1: बरोबर.
0: व्यसन आपण केलं आणि लगेच डोपामाइन तयार झालं. तर ज्या व्यक्तींमध्ये जास्त प्रोननेस आहे स्किझोफ्रेनिया डेव्हलप होण्याचा त्या व्यक्तींनी व्यसनामुळे त्यांच्यामध्ये स्किझोफ्रेनिया हा उफाळून येऊ शकतो. व्यसनाचं फार मोठं रोल आहे स्किझोफ्रेनिया उफाळून येण्यामध्ये सुद्धा आणि त्याचे रिलॅप्सेस होण्यामध्ये सुद्धा.
1: बरोबर. एक श्रोते आहेत. हॅलो हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलताय? हा बोला. हा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. उपचार सांगताय डॉक्टर, सहभागी झालात.
0: स्किझोफ्रेनियाचे उपचार, आता मी इथे थोडा वेळ घेतो. आपण स्किझोफ्रेनियाचे जे उपचार हळूहळू जसे प्रोग्रेस होत गेले पूर्ण समजून घेऊया. तर सुरुवातीला 1930 पर्यंत, त्याच्या आधीपर्यंत स्किझोफ्रेनियावरती ठोस असे उपचार नव्हते. त्यावेळेस इन्स्टिट्यूशनलायझेशन त्या रुग्णांचं व्हायचं, म्हणजेच एक कैदखानासारखे काही हॉस्पिटल्स असायचे, त्यामध्ये अशा रुग्णांना टाकलं जायचं आणि तिथेच त्यांना आयुष्यभर ठेवलं जायचं, म्हणजे अगदी जेलमध्ये कोंडल्यासारखं असायचं. कारण की त्या रुग्णांचा समाजामध्ये उपद्रव हा फार व्हायचा. त्यानंतर 1930 मध्ये शोध लागला शॉक थेरपी, आपण ज्याला म्हणतो इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी. त्याच्या आधी इन्सुलिन कोमा थेरपी वगैरे यांचा प्रयोग झालेला, पण त्यांचा फारसा उपयोग होत नव्हता. शॉक थेरपीचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस मग हळूहळू रुग्ण बरे व्हायला सुरू झाले. पण शॉक थेरपीमध्ये त्यावेळेस भूल नव्हती, अनेस्थेशिया नव्हता, त्यामुळे रुग्णांना त्रास फार व्हायचा, जो की आता होत नाही. शॉक थेरपीबद्दलही आपण थोड्या वेळामध्ये बोलूयाच. 1950 दरम्यान क्लोरप्रोमॅझिन नावाचं पहिलं मेडिसिन स्किझोफ्रेनियासाठी त्याचा शोध लागला. आणि मग अचानक ड्रास्टिक चेंजेस स्किझोफ्रेनिक पेशंटमध्ये व्हायला लागले, रुग्ण बरे व्हायला सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढे सुरू झालं डी इन्स्टिट्यूशनलायझेशन, म्हणजे जे काही कैदखाने सारखं हॉस्पिटल्स होते तिथून सामान्य आयुष्य जे आहे ते पेशंट जगू लागले, तिथून ते बाहेर येऊ लागले आणि त्यांच्या रोजच्या फॅमिलीमध्ये कम्युनिटीमध्ये मिसळायला सुरुवात झाली. मग तिथून पुढे अनेक मेडिसिन्स आल्या, ज्याला आपण फर्स्ट जनरेशन अँटीसायकॉटिक्स म्हणतो. त्याने रुग्णांचं बरं व्हायचं प्रमाण वाढलं. 1970 यामध्ये उजाडला. मग 1970 असं लक्षात आलं की फक्त मेडिसिनने होत नाही आहेत रुग्ण पूर्णपणे बरे, त्यांना इतरही काही गोष्टी आवश्यक आहे. मग इतर ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये रोल आला थेरपीचा, त्यामध्ये फॅमिली थेरपी सुद्धा आली की फॅमिलीचं सायको एज्युकेशन करणं, फॅमिलीला त्या आजाराबद्दल माहिती देणं आणि त्या रुग्णाशी कसं बोलायचंय, घरातलं वातावरण कसं ठेवायचंय, त्या व्यक्तीला वेडा असं न हिनवता ती व्यक्ती आता पूर्ण नॉर्मल राहू शकते हे त्यांना समजावून सांगणं आणि ते नॉर्मल राहण्यासाठी काय करायला हवं ते सांगणं फॅमिली थेरपीमध्ये. त्यानंतर पेशंटचीही सायकोथेरपी, हे साधारण 1985-90 पर्यंत थेरपी बऱ्यापैकी डेव्हलप झाल्या. नंतर 1990 नंतर सेकंड जनरेशन अँटीसायकोटिक्स आले, म्हणजे अजून ॲडव्हान्स्ड मेडिसिन आले, त्याने पेशंट अजून बरे व्हायला सुरुवात झाली. आणि नंतर मग आता उपचार इतके ॲडव्हान्स्ड आहेत की रुग्णाला बघून वाटणारही नाही की यांना इतका सिव्हिअर असा आजार आहे स्किझोफ्रेनियासारखा. ते अगदी जॉब करतात, आपलं रेग्युलर काम करतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडतात. हे सर्व उपचार आता रिसेंटली डेव्हलप झाली आहेत.
1: बरोबर बरोबर. एक श्रोते जोडलेले आहेत आपल्यासोबत. हॅलो हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रम, हॅलो हॅलो. संपर्क तुटलेला आहे. हा तर तुम्ही बोलत होता,
0: आपण उपचारांविषयी बोलत होतो. तर आता इतके ॲडव्हान्स उपचार आहेत की रुग्ण अगदी सामान्य जीवन हे जगू शकतात. रिसेंटली काही थेरपीज ही डेव्हलप झाल्यात, ज्याला आपण ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन म्हणू शकतो, ज्यामध्ये मेडिसिन शिवाय जे भास जे होतात त्यामध्ये आरटीएमएस थेरपीने ते भास कमी करण्याचं प्रमाण होतं.

0: तर सायकॅट्री आता आधीच्या तुलनेत खूप इव्हॉल्व्ह झाली आहे, नवीन नवीन उपचार पद्धती आल्या आहेत, आणि स्किझोफ्रेनिया या आजाराला जो काही एक आपण म्हणू शकतो की शिक्का लागलेला होता वेडेपणाचा, तो आता पुसला गेला आहे. वेडेपणा हा कधी नव्हताच, तो एक मानसिक आजार होता, जसा डायबिटीज असतो त्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण खाली वरती झाल्यामुळे डायबिटीज होतो, तसंच या रसायनाचं मेंदूतील प्रमाण असमतोल झाल्यामुळे स्किझोफ्रेनिया आजार होतो आणि उपचारांनी तो बराही होऊ शकतो.
1: बरोबर बरोबर. कारण बरेच लोक याला एक वेड लागला असंही म्हणतात, किंवा बरेच जण असंही म्हणतात की भूतबाधा वगैरे झाली. कारण त्यांची लक्षणं अशी असतात की बऱ्याच लोकांना वाटतं की भूतबाधा वगैरेचा प्रकार आहे की काय, पण त्याबद्दल आपण कसं जागरूक करू शकतो लोकांना.
0: ही फार हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आजही अनेक रुग्ण, मी तर म्हणेल जास्तीत जास्त रुग्ण ज्यांना स्किझोफ्रेनियाचा आजार सुरू होतो, त्यांच्या घरच्या जे काही व्यक्ती आहेत ते सुरुवातीला बाहेरचं काहीतरी बघू आपण, बाहेरचं काहीतरी असेल असं म्हणून त्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 महिने हे वाया जातात.
1: बरोबर.
0: आजार बळावतो आणि नंतर मग आजार नियंत्रणामध्ये येण्यासाठी सुद्धा वेळ लागतो. तेच जर सुरुवातीच्या काळामध्ये ओळखलं गेलं आणि वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडे रुग्णाला उपचार उपलब्ध झाले तर आजार फार लवकर नियंत्रणात येतो आणि बराही होऊ शकतो, मेडिसिनही बंद होतात.
1: बरोबर.
0: तर ती गोष्ट जी आहे की भूतबाधा होणे, करणी झाली असेल, बाहेरचं काहीतरी असेल, यासाठी अवेअरनेस हा फार गरजेचा आहे.
1: यास पूर्ण अंधश्रद्धा आहेत या सगळ्या,
0: पूर्ण अंधश्रद्धा,
1: तर त्या वाटेला न गेलेलंच बरं.
0: हो
1: नक्कीच. डॉक्टर, चर्चा खूप छान चालू आहे, पण या टप्प्यावर आपण एक म्युझिकल विश्रांती घेऊयात.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतायत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72.
1: नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आपण स्किझोफ्रेनिया या आजारावर चर्चा करत होतो. तर डॉक्टर, बऱ्यापैकी आपलं सांगून झालेलं आहे, तरी पण याच्यामध्ये हा आजार वेडेपणाशी जोडला गेलेला आहे, तर वेडेपणा याच्यापेक्षा कसा वेगळा आहे?
2: मानसोपचार तज्ज्ञांना वेड्यांचे डॉक्टर ही जी एक साधारण आपण म्हणू शकतो की उपाधी लागली आहे ते या आजारामुळे. सुरुवातीला 1930 आधी या आजारावरती उपचार जे आहे ते उपलब्ध नव्हते, त्यामुळे रुग्ण बरे होत नसायचे. मग त्यांचा समाजाला उपद्रव व्हायचा आणि मग त्यांना वेडा झालाय, यांना आपण वेड्यांच्या इस्पितळात टाकलं पाहिजे असं साधारण समजूत असायची. पण आता लक्षात आलंय, विज्ञानाने हे लक्षात आणून दिलंय की हा एक आजार आहे, याला शास्त्रीय कारण आहे. जसं इतर शारीरिक आजार असतात, जसं आधी आपण बोललो की डायबिटीज असेल, शुगर असेल, कॅन्सर असेल किंवा साधं सर्दी खोकला असेल, त्याला कारण असतं. इन्फेक्शन असू शकतं किंवा रासायनिक बदल असू शकतात किंवा इतर काही कारणं असू शकतात. ते कारणं होतात म्हणून तो आजार होतो, त्याचं आपण मनाला लावून घेत नाही. आपल्याला माहिती आहे की शरीराला हा आजार झालाय, त्याचं काहीतरी कारण आहे. आपण पटकन जाऊन डॉक्टरांकडनं त्याचा उपचार करून घेतो आणि आपण बरे होतो, त्याचं आपल्याला वाईट वाटत नाही. डायबिटीजच्या मेडिसिन चालू आहेत, याचं कुणालाही वाईट वाटत नाही. उलट अभिमानानं काही जण तर सांगतात की मला शुगरच्या गोळी चालू आहे, मला गोड अजिबात देऊ नका असं सर्वांना सांगतात. पण तेच मानसोपचार आणि स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल होत नाही. हा आजार शक्य तेवढा लपवला जातो. आपण आज बघू शकतो की अनेक मोठ्या सेलिब्रिटीज आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर दीपिका पादुकोण सारख्या सेलिब्रिटीज असतील, त्यांनीही आज पुढे येऊन स्वतःहून सांगतायत, जनजागृती करतायत की मानसिक आजार हा काही कारणांमुळे असतो, त्याला शास्त्रीय कारण आहे आणि उपचार केल्यावरती ते बरे होतात. तर हा वेडेपणामुळेच नाही, हा नक्कीच एक आजार आहे, त्याला शास्त्रीय कारण आहे आणि योग्य वेळी योग्य ते उपचार झाले की हा आजार बरा होतो.
1: बरोबर बरोबर. एक श्रोते आहेत, हॅलो. हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रम.
3: मॅडम, मी प्रशांत पाटील बोलतोय नगरवरून.
1: स्वागत आहे कार्यक्रमात, प्रश्न विचारा.
3: मॅडम, पेशंट आहे, थोडेसे असे त्यांचा स्वभाव चेंज होतो आणि त्यांचंच म्हणणं जे ते असं लॉजिकली पटवून द्यायचा प्रयत्न करतात, थोडक्यात ते दुसऱ्याच ऐकत नाही. हा, तर याच्यासाठी काही उपाय असू शकतो का
1: डॉक्टर, काय सांगाल?
2: तर यामध्ये असं विचारलं आहे की स्वभाव त्या व्यक्तीचा हा चेंज होत राहतो, इतर व्यक्तींचं काही ऐकत नाही, याचं योग्य मूल्यमापन होणं गरजेचं आहे. मानसोपचारामध्ये वेगवेगळे आजार आहेत. स्किझोफ्रेनिया

0: हा एक आजार झाला, पण इतरही अनेक आजार आहेत. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतील, किंवा डिप्रेशन असेल, अँग्झायटी असेल, किंवा ओसीडी असेल, असे अनेक आजार आहेत. त्या प्रत्येक आजारामध्ये कुठे ना कुठे स्वभाव हा चेंज होतो. त्यासाठी योग्य ते मूल्यमापन मानसोपचार तज्ज्ञांकडनं करून घेणं गरजेचं आहे, आणि त्याचा वेळीच उपचार करणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर बरोबर. आपल्या शंकांचं निरसन झालं, धन्यवाद सहभागी झालात. तर डॉक्टर, आपण आता बऱ्यापैकी सांगत होतो की डोपामाइन हा जो काही काय म्हणतो रसायन आहे, त्याचं सिक्रेशन हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. पण आता पाहतो की आजकालची जी तरुण पिढी आहे ती अंमली पदार्थाचं सेवन किंवा ड्रगचं सेवन याच्यामध्ये वाहवत चाललेली आहे, तर अशा यामध्ये ते सिझोफ्रेनियाला ते आमंत्रण देत आहेत का असं वाटतं का आपल्याला?
0: नक्कीच. आणि हा फार महत्वाचा आणि धगधगता विषय आहे. तर व्यसन जे आहे त्यामध्ये अल्कोहोल असेल किंवा कॅनॅबिस असेल, कॅनॅबिस म्हणजे गांजा, भांग, हे सर्व जे व्यसन आहेत याचा थेट संबंध असतो डोपामाइनशी. डोपामाइन पाथवे जो आहे तो अल्टर करतात हे सर्व व्यसन. तर ज्यावेळेस हे व्यसन एक तरुण असेल किंवा कुणीही व्यक्ती सुरू करतात किंवा चालू असतं व्यसन, त्यावेळेस या डोपामाइन हॉर्मोनमध्ये चेंजेस होतात, डोपामाइन पाथवेमध्ये चेंजेस होतात. मेंदूची जे जो पाथवे आहे तो अक्षरशः बदलतो, आणि स्किझोफ्रेनिया हा आजार जेनेटिक असेल तर तो उफाळून येण्याचं प्रमाण फार जास्त, पण ज्यांना काहीच अनुवंशिकतेची हिस्ट्री ही नाही आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं यायला सुरुवात होते. तर व्यसनांचा हा इतका परिणाम जो आहे तो होऊ शकतो आणि रोज बघायला मिळतो रुग्णांमध्ये.
1: कारण बरोबर व्यसन घेतल्यानंतर तो व्यक्ती त्या स्वतःच्या विश्वामध्ये तो रमून जातो.
0: हो, सत्य असत्य यातील फरक त्या व्यक्तींना लवकर कळत नाही.
1: बरोबर बरोबर. आणि डॉक्टर, आताच तुम्ही सांगितलं की डिप्रेशन, एन्झायटी आणि स्किझोफ्रेनिया या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर याच्याबद्दल काय सांगता येईल? ह्या कशा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्याला त्या कशा लक्षात येतील?
0: मानसोपचारामध्ये जे आजार आहेत त्याला आपण ढोबळमानाने जर डिवाईड करायचं झालं तर दोन प्रकारांमध्ये डिवाईड करू शकतो. एक म्हणजे सायकोसिस आणि दुसरं म्हणजे न्यूरोसिस. तर डिप्रेशन, अँग्झायटी हे साधारण न्यूरोसिसमध्ये येतात, आणि स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे तो सायकोसिसमध्ये येतो. डिप्रेशन, अँग्झायटीमध्ये बऱ्याचदा टच विथ रियालिटी जो आहे रुग्णाचा तो इंटॅक्ट राहतो, म्हणजे सत्य जे आहे आपल्या अवतीभोवती जी परिस्थिती ती आहे ती रुग्णाला त्याची जाणीव असते, आणि आपल्याला हा त्रास होतोय ही लक्षणं आपल्याला आहे, आपल्याला बेचैनी होतीये, आपलं मन लागत नाहीये, आपल्याला उदास उदास वाटतंय हे रुग्णाला जाणवतं, आणि त्यावर मदतीची आवश्यकता आहे याचीही कुठेतरी जाणीव असते ज्यावेळेस सुरुवातीला तो आजार असतो त्यावेळेस. पण ज्यावेळेस हळूहळू सायकोसिस डेव्हलप होतं, जे की स्किझोफ्रेनियामध्ये होतं, आणि डिप्रेशन फार सिव्हिअर झालं त्यामध्ये सुद्धा सायकोसिस होऊ शकतं. तर ज्यावेळेस हे सायकोसिस होतं, जे की प्रामुख्याने स्किझोफ्रेनियामध्ये होतच, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे टच विथ रियालिटी नसतो, म्हणजे सत्य आणि असत्य आपण जे बोललो त्यातील फरक कळत नाही. आजूबाजूला जे आवाज येत आहेत ते सत्य आहेत की असत्य हा फरक कळत नाही. असत्य जे आवाज नाही आहेत ते सुद्धा खरे वाटायला लागतात, भास व्हायला लागतात. तर प्रामुख्याने हा फरक यामध्ये असतो.
1: बरोबर. एक श्रोते आहेत जोडलेले. हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रम. हॅलो हॅलो हॅलो. संपर्क होत नाही आहे. तर आता आपण उपचारांबद्दल बोलत होतो की उपचार म्हणजे गोळ्यांनी तर हा आजार आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, पण जर आपण ह्या गोळ्या घेतोय तर या गोळ्यांची सवय लागू शकते का?
0: हो. तर या स्किझोफ्रेनियाच्या ज्या मेडिसिन्स आहेत, गोळ्या आहेत, त्यांची सवय तशी बघितली तर सर्व मेडिसिनची लागत नाही. सुरुवातीला स्किझोफ्रेनिया आजार जर अधिक प्रमाणामध्ये असेल तर स्किझोफ्रेनियाचं जे मूळ कारण आहे त्याला जी मेडिसिन दिली जाते त्याला आपण अँटीसायकॉटिक्स म्हणतो. सायकोसिस असतो, सायकॉटिक इलनेस असतो, तर अँटीसायकॉटिक मेडिसिन त्याला दिली जातात. त्यासोबत जोडून सुरुवातीचे 8 दिवस, 15 दिवस किंवा फार तर फार 1 महिना रुग्णाला झोप लागावी, मन शांत व्हावं म्हणून झोपेची मेडिसिन दिली जाते. पण त्यानंतर जर मनाने ती मेडिसिन चालू ठेवली, योग्य तो फॉलोअप वेळीच घेतला नाही, तर फक्त झोपेची जी गोळी असते तिची सवय लागू शकते. ती पण कधी जर 1 महिन्यापेक्षा जास्त ती

0: मेडिसिन रुग्णाने स्वतःहून सुरू ठेवली तर मानसोपचार तज्ज्ञ युजली 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवस किंवा जास्तीत जास्त महिनाभर गरजेनुसार ती मेडिसिन देतात आणि नंतर कमी करतात. जी स्किझोफ्रेनियाची जी मूळ गोळी आहे तिची सवय होत नाही, फक्त तिचा कोर्स हा जो असतो तो थोडा जास्त असतो. पहिल्या एपिसोड नंतर तो 2 वर्षाचा असतो, तो पूर्ण करायचा असतो आणि नंतर ती मेडिसिन बंद होते. असं होत नाही की त्याची सवय असते आणि मी ती नाही घेतली की त्रास होणार, असं शक्य तर होत नाही.
1: बरोबर बरोबर. आणि आपण म्हणतो ना की ह्या ही जी मेडिसिन आहे त्याच्यामुळे बरेच जण म्हणतात की एक स्थूलपणा येतो किंवा त्या रुग्णाला जास्त प्रमाणात झोप लागते किंवा त्याच्या हालचाली मंदावतात, तर हे कितपत बरोबर आहे?
0: हो, यामध्ये काही मेडिसिन आहेत त्यामध्ये नक्कीच रुग्णाला भूक जास्त लागते, वजन वाढ होते आणि झोपही जास्त लागते, हा त्या मेडिसिनचा साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आजार हा फार जास्त असतो, मग आजाराचे लक्षणं आणि मेडिसिनचा साईड इफेक्ट या दोघांना जर आपण तराजूच्या काट्यावरती ठेवलं तर आजाराच्या लक्षणं जे आहेत, आजाराचं जे प्रमाण आहे त्याचं प्रमाण ज्यावेळेस जास्त असतं त्यावेळेस आपल्याला मेडिसिनचं डोस जो आहे तो द्यायला लागतो. एकदा आजार नियंत्रणामध्ये आला की आपण ती मेडिसिन विड्रॉ करतो आणि मग हळूहळू अशी मेडिसिन चालू होते नंतर की ज्याचा हे सर्व साईड इफेक्ट नसतात, वजन वाढणे, झोप लागणे, पण त्यासाठी रेग्युलर फॉलोअप गरजेचा आणि योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून की आम्हाला असं असं होतंय, हा त्रास होतोय हे सांगणं गरजेचं, त्यानुसार मग मेडिसिनमध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाइम चेंजेस होतात.
1: बरोबर. एक श्रोते आहेत. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो डॉक्टर कार्यक्रम स्वागत आहे. कोण बोलत आहे?
2: अर्जुन कडू बोलतोय.
1: हा, प्रश्न विचार आपला.
2: मी उडलो होतो दारू पेल्यानं, ड्रंक मध्ये प्रॉब्लेम सरांकडे.
1: बरं बरं बरं, ठीक आहे. व्यसनाचं याच्यामध्ये आपण सांगितलं त्या पद्धतीनं जे दारूचं व्यसन आहे त्याचा काही प्रभाव याच्यावर होतो का?
0: हो नक्कीच. स्किझोफ्रेनियामध्ये सुरुवातीला जे आपण लक्षणं डिस्कस केली त्याचा मानसिक त्रास होतो आणि बऱ्याचदा रुग्ण व्यसनाचं प्रमाण वाढवतात कारण की त्यांना असं वाटतं की व्यसनामुळे मला जो होणारा त्रास आहे तो होत नाही आणि व्यसन वाढल्यामुळे हा त्रास अजून बळावतो. हे एकमेकांवरती डिपेंडंट अशा दोन्ही गोष्टी आहेत.
1: बरोबर बरोबर. कारण ती व्यक्ती त्या आभासी दुनियेमध्ये म्हणजे व्यस्त राहते स्वतःमध्ये, त्यांना वाटतं की जे काही चाललंय ते
0: योग्य
1: चाललेलं आहे आणि पण ते दुसऱ्या व्यक्तीला ते जास्त प्रमाणात जाणवतो. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की गोळ्यांनी हा आजार कंट्रोलमध्ये आपण आणू शकतो, त्याची सवयही आपल्याला कमी प्रमाणात करता येते, पण जर हायर लेवलचा जर हा त्रास असेल, हायर लेवलचा जर हा त्रास असेल तर शॉक ट्रीटमेंटमध्ये तो कितपत प्रमाणात कंट्रोलमध्ये आणता येतो?
0: हो, तर स्किझोफ्रेनियामध्ये ज्यावेळेस प्रमाण वाढतं त्याला आपण रेझिस्टंट स्किझोफ्रेनिया म्हणतो, ज्यामध्ये मेडिसिनला तेवढा रिस्पॉन्स येत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये येतो, तर त्यावेळी आपल्याला शॉक ट्रीटमेंटचा विचार हा करायला लागतो किंवा तो रुग्ण इतरांना जर हानी पोचवत असेल किंवा त्याच्या मनामध्ये आत्महत्येसारखे विचार येत असतील तर मग शॉक ट्रीटमेंट आजही गोल्ड स्टँडर्ड आहे. आता शॉक ट्रीटमेंटबद्दल फार गैरसमजुती समाजामध्ये आहेत. तर शॉक ट्रीटमेंट आधीसारखं जसं आधी मूवीजमध्ये दाखवलं जायचं की अगदी रुग्णाला धरून त्याला एकदम शॉक दिलेला आहे आणि त्याला खूप त्रास होतोय, तसं आता होत नाही. आता त्यामध्ये फार ॲडव्हान्समेंट आलेली आहे. आता शॉक ट्रीटमेंट ज्याला आपण ECT म्हणतो, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, यामध्ये फार अत्यल्प प्रमाणामध्ये रुग्णाच्या डोक्यामधनं करंट पास केला जातो आणि त्याने सीझर इंड्यूस होतात. तर ही सर्व जी प्रक्रिया आहे ती 1 ते 2 मिनिटांचीच असते. तर यामध्ये ही सर्व प्रक्रिया जी होते ती भूलतज्ञांच्या निगराणीखाली होते. त्या रुग्णाला भूल दिली जाते आणि रुग्णाला कळत सुद्धा नाही की आपल्याला, जसं ऑपरेशन होतं की रुग्णांना जाणवते नाही की ऑपरेशन झाले, तसंच ECT ही ट्रीटमेंट होते. त्याचा अजिबात काहीही त्रास होत नाही, त्याचे मेजर असे काही साईड इफेक्टही नाही. बऱ्याचदा ही समजूत असते की ECT दिल्यानंतर रुग्ण कायमचा मंद होऊन जाईल किंवा तो त्याची मेमरी ही पुसल्या जाईल किंवा त्याची मेमरी ही पूर्णपणे डिलीट होऊन जाईल, तर तसं काहीही होत नाही. साईड इफेक्ट हाच होऊ शकतो की ECT दिल्यानंतर 15-20 दिवस किंवा महिनाभर, फार तर फार 5 ते 6 महिने थोडा विसरण्याचा त्रास होऊ शकतो पण ते परत रिकवर होतात.
1: बरोबर. एक श्रोते आहेत. हॅलो हॅलो हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलताय?
3: हॅलो.
1: हा, स्वागत आहे.
3: प्रवीण बोलतोय, श्रीराम.
1: हा बोला, प्रश्न विचारा.
3: जो

0: आजार आहे याची प्रामुख्याने लक्षणं काय जाणवतात सुरुवातीला, आणि तो ज्यावेळेला ते कमी व्हावं म्हणून त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे?
1: आता डॉक्टरांनी बऱ्यापैकी लक्षणं सांगितलेली आहेतच, पण तरी एकदा थोडक्यात
2: मी परत सांगतो की सुरुवातीला सुरुवातीची लक्षणं येतात, संशय निर्माण होतो की इतर लोक माझ्या विरुद्ध काहीतरी करतायत, प्लॅन करतायत, कटकारस्थान करतायत. ती व्यक्ती आयसोलेट राहायला लागते कुटुंबांपासून, समाजापासून, थोडं स्वतःला वेगळं ठेवायला लागते. बोलणं चालणं, इंटरॅक्शन जे आहे ते कमी होतं, अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होतो, त्याच्या कामामध्ये जो काही तो रेग्युलर परफॉर्म करतो ते कमी होतं. आणि प्रिव्हेंटिव्ह लक्षण, त्यासाठी आपण काळजी काय घेऊ शकतो, तर सर्वात महत्त्वाचं आहे मानसोपचार तज्ज्ञांकडून सुरुवातीला उपचार सुरू करणं, त्यानंतर घरी ज्या काही स्ट्रेस रिलेटेड सिच्युएशन्स आहेत त्या आयडेंटिफाय करणं, घरी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या की रुग्णाच्या मनावरती चुकीचा परिणाम करतायत किंवा त्याच्या भावनांमध्ये निगेटिव्ह इमोशन्स तयार करतायत, या सर्व गोष्टीवरती लक्ष देऊन त्यावरती काम करणं गरजेचं. घरामध्ये भांडणं असतील किंवा काही फायनान्शियल स्ट्रेसर्स असतील किंवा इतर काही स्ट्रेसर्स असतील तर त्या रिझॉल्व्ह करणं गरजेचं.
1: बरोबर बरोबर. आणि याच्यामध्ये कुटुंबाचा खूप मोठा रोल असतो,
2: खूप मोठा रोल,
1: कारण घरचे जे आहेत त्यांना त्याच्यात जे बदल आहे, जी लक्षणं आहेत ती त्यांना जाणवत असतात त्या व्यक्तीपेक्षा जास्त. तर त्यांनी आपल्या व्यक्तीवर जर प्रेम असेल तर ही लक्षणं लवकर ओळखून डॉक्टरांकडे जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर, यामध्ये जर पाहिलं तर मेडिटेशन आणि शिस्तबद्ध दिनचर्या त्या रुग्णाला याच्यातून बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरते का?
2: यस, नक्कीच. हा फार महत्त्वाचा विषय आहे, शिस्तबद्ध दिनचर्या. तर यामध्ये जे सुरुवातीचे लक्षण आपण डिस्कस केली त्यामध्ये हे सुद्धा लक्षण आहे की झोप जी आहे ती डिस्टर्ब होते, भूक डिस्टर्ब होते, आणि बवेल ब्लॅडर हॅबिट्स म्हणजे पोट साफ होणे न होणे यामध्ये चेंजेस होतात. तर शिस्तबद्ध दिनचर्या जी आहे त्याचा रोल इथे येतो की झोप जी आहे ती वेळेवर हवी, कमीत कमी 7 ते 8 तास झोप ही घेतलीच पाहिजे, झोपेची वेळ ही निश्चित असली पाहिजे, त्यानंतर जेवण जे आहे ते वेळेवरती केलं पाहिजे. या दिनचर्येचा रोल यासाठी महत्त्वाचा की जी आपली बायोलॉजिकल सर्कॅडियन रिदम आहे मेंदूची सेट झालेली ती मेंटेन राहिली पाहिजे. ती जर डिस्टर्ब झाली तर न्यूरोकेमिकल चेंजेस, रसायनांमध्ये असमतोल जो आहे तो अजून वाढतो आणि आजार अजून बळवतो. दुसरी गोष्ट मेडिटेशनची किंवा योगा संदर्भात, तर मेडिटेशन जे आहे ते याला आपण असं म्हणू शकतो की थोडं दुधारी तलवार आहे. ज्यावेळेस भास व्हायला लागतात, आजार हा प्रमाणापेक्षा वाढतो, त्यावेळेस मेडिटेशन हे शक्य होत नाही, कारण की ज्यावेळेस डोळे झाकून ती व्यक्ती बसते त्यावेळेस भास अजून भास होऊन जे होतात ते अजून वाढल्यासारखं वाटतं, त्याच्याकडे लक्ष जातं. तर सुरुवातीला ज्यावेळेस नियंत्रणात आहे किंवा आजाराची लक्षणं कमी आहे त्यावेळेस नक्कीच मेडिटेशन करावं, त्याने स्ट्रेस कमी होतो. पण एकदा लक्षणं ही वाढली की मग उपचार सुरू करून तज्ज्ञांच्या निगराणीखाली मेडिटेशन करणं हे आवश्यक असतं.
1: श्रोते आहेत. हॅलो
0: हॅलो
1: हॅलो डॉक्टर, कार्यक्रम स्वागत आहे.
0: जे रुग्ण आहेत असे, तर यांना आपण महत्वाची जबाबदारी देऊ शकतो का? स्टाफ मध्ये जर आपल्या एखादा रुग्ण असेल तर यांना जबाबदारी आपण कितपत देऊ शकतो,
1: काय सांगतोय डॉक्टर?
2: नक्कीच, असे अनेक रुग्ण आहेत जे की आजही आपला जॉब अगदी जबाबदारीने पूर्ण करत आहेत. फक्त काळजी ही घ्यायची असते की त्यांची ट्रीटमेंट ही रेग्युलर चालली असली पाहिजे, वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून त्यांचं मूल्यमापन हे करून घेणं गरजेचं. जर आजार नियंत्रणामध्ये असेल किंवा बरा असेल बऱ्यापैकी, तर नक्कीच या व्यक्ती सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार करू शकतात, त्यांना आपण जॉबवरती ठेवू शकतो, स्टाफ म्हणूनही ते काम अगदी योग्य प्रमाणे करू शकतात.
1: आता हा प्रश्न आला तर ओघाने असंही विचारता येईल की जी काही अविवाहित जी तरुण तरुणी आहेत, समजा या आजाराने जर ग्रासलेली आहेत, तर ते या आजारामध्ये गोळ्या औषधं घेऊन समजा पुढे त्यांनी त्यांचं वैवाहिक आयुष्य म्हणजे सुरू करायचं ठरवलं, तर ते किती पद्धतीने म्हणतो आपण की सक्सेस होऊ शकतं किंवा ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात का, वैवाहिक आयुष्य?
2: हो, सुरुवातीला काही वर्षांपूर्वी किंवा आजही होतं की असे काही सुरुवातीला लक्षणं दिसायला लागले की घरची मंडळी असं म्हणतात की याचं आपण लग्न करून टाकू,
1: जबाबदाऱ्या
2: देऊ म्हणजे हा ठीक होईल, याने प्रश्न सुटत नाही, तर अजून किचकट होत चालतात. एकतर ज्या व्यक्तीसोबत लग्न होतंय त्या व्यक्तीचाही आयुष्याचा प्रश्न असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी अंगावरती पडल्यामुळे लक्षण अजून वाढतात. तर हा जो आजार आहे याचं उपचार व्यवस्थित केले, मेडिसिन्स व्यवस्थित चालू असल्या, एकदा आजार नियंत्रणात आला किंवा बरा झाला, त्यानंतर नक्कीच

0: लग्न हे होऊ शकतं, करू शकतो. आणि बऱ्याचदा अशी समजत असते की मुलाबाळांना काही मुलाबाळ होण्यासाठी काही प्रॉब्लेम होईल का, तर तसं काहीही होत नाही. योग्य उपचार चालू असतील तर मुलाबाळही होऊ शकतात, ते कौटुंबिक जबाबदारीही पार पाडू शकतात. फक्त लग्न होताना बऱ्याचदा होतं काय की आजार हा लपवला जातो, समोरच्या व्यक्तीला सांगितला जात नाही आणि मग तो आजार लग्न झाल्यानंतर कळतो. मग समोरची व्यक्ती हे ऑब्जेक्शन घेते की ह्या कोणत्या मेडिसिन चालू, या बंद कर, या तुला गरज नाही आहे, तू तर अगदी बरा आहेत. मग बंद केल्यानंतर त्रास उफाळून येतो आणि मग बरेचसे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे योग्य हेच असतं की पूर्वकल्पना देऊन की असं आजार आहे आणि तो आता नियंत्रणात आहे, अगदी व्यवस्थित आहे, असं करून जर सामोपचाराने विवाह झाला तर मग फायदा हा होतो की कुटुंबाला माहिती असतं की यांची ट्रीटमेंट चालणं, रेग्युलर व्यवस्थित फॉलो घेणं का गरजेचं आहे आणि ते अजून व्यक्ती त्यामध्ये सुधारणा होते.
1: बरोबर बरोबर. सत्य जी परिस्थिती आहे ती सांगून आपण पुढचे निर्णय घेतले पाहिजेत त्यांच्या आयुष्यातील, कारण कुटुंबाचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये पाहायला गेलं तर. आता आणखी सांगायचं झालं तर आपण पाहतो की यातून जर बरं व्हायचं असेल तर मेन त्या तिने काय करायला पाहिजे, कारण तो आपण पाहतो की तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी त्या व्यक्तीला तर ते म्हणजे कळायला ते मुश्किलच असतं, पण तरी पण त्या पद्धतीने तो स्वतःला कसं याच्यातून बाहेर काढू शकतो.
0: सुरुवातीला ज्यावेळेस आजाराचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेला टच विथ रियालिटी नसल्यामुळे रुग्णाला याची जाणीवच नसते की मला हा आजार आहे. त्यांच्या दृष्टीने ते अगदी ठणठणीत असतात आणि त्यांना कोणत्याही उपचाराची गरज नसते, परंतु इतरांना त्याची जाणीव असते की यांना हा हा असा त्रास होतोय, अडचण आहे. मग त्यावेळेस फॅमिलीकडून ट्रीटमेंट होणं गरजेचं असतं आणि एकदा आजार नियंत्रणात आला की मग सुरू होते ती त्या रुग्णाची सायको एज्युकेशन. त्या रुग्णाला समजवलं जातं की अशी अशी लक्षणं होते किंवा आहेत आणि त्याला असं असं नाव आहे या आजाराचं, स्किझोफ्रेनिया नाव आहे, आणि मग त्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. आणि एकदा जाणीव झाली की मग बरेच रुग्ण रेग्युलर ट्रीटमेंट घेतात. तर त्यांनी काय करायला हवं, सर्वात महत्त्वाचं हे की मेडिसिन ज्या आहेत त्या स्वतःच्या मनाने वाढवणे, कमी करणे, अचानक बंद करणे हे सर्व करू नये. मानसोपचार तज्ञांनी ज्यावेळेस बोलावलंय त्यावेळेस जाऊन आपलं मूल्यमापन करून घेणे, मेडिसिन बद्दल ज्या काही शंका असतील, जे काही साईड इफेक्ट बद्दल विचारायचं असेल, जे काही बंद करू किंवा चालू करू हे सर्व विचारायचं असेल, ते मानसोपचार तज्ञांना विचारावं, एक्सपर्ट ओपिनियन घ्यावं, त्यानंतरच ते शंका निरसन झाल्यावरती मग कृती करावी. ही सर्वात महत्वाची पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की शिस्तबद्ध दिनचर्या ज्याविषयी आपण आता बोललो ती पाळणं फार गरजेचं. वेळेवर झोप, वेळेवर जेवण हे असणं फार गरजेचं. सोशल सर्कल जर असेल तर त्यामध्ये मिसळणं गरजेचं. मित्रमैत्रिणी असणं जर असतील तर चांगलंच आहे. कुटुंबाशी संवाद साधणं गरजेचं, आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं, जो काही त्रास होतोय तो सांगणं गरजेचं, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हे शिकणं, किंवा रुग्णाला जर तितकं समज नसेल किंवा आजाराबद्दल माहिती नसेल तर ते मानसोपचार तज्ञांकडून शिकवणं किंवा थेरपिस्टकडनं शिकवणं हे गरजेचं.
1: बरोबर. नक्कीच डॉक्टर, खूप छान आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही श्रोत्यांना या आजाराविषयी समजून सांगितलेलं आहे. तर श्रोते हो, डॉक्टर मुकुल ढोबळे या सिझोफ्रेनिया या आजाराविषयी आपल्याशी बोलत होते. खूप सुंदर अशी त्यांनी आपल्याला या आजाराविषयी माहिती सांगितलेली आहे. डॉक्टर, असणं म्हणजे फक्त उपचार करणं नाही तर आशा देणं आहे. तेव्हा डॉक्टर कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. शेवटी मी जाता जाता हेच सांगेल की मानसोपचार याविषयी कोणतीही गैरसमज न ठेवता मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं आणि मूल्यमापन करून घेणं फार गरजेचं. आपण नॉर्मल असू, आपल्याला काही त्रास होत असेल तरीही शंका निरसनासाठी तरी आपण जायला हवं, जेणेकरून वेळीच उपचार हे मिळू शकतील.
1: नक्कीच श्रोते हो, शेवटी जाता जाता एवढंच सांगायचं की जर असा काही आजार असेल तर औषधं वेळेवर घ्या, भरपूर पाणी घ्या आणि मनावरचा जो काही ताण आहे तो कमी करा, कारण मन शांत असेल तर शरीर आपोआपच बरं होतं. तेव्हा श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसोबत. तोपर्यंत नमस्कार.
2: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65. फुफ्फुसाचा आजार अंगावर

0: पडू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
0: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मूळ व्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98-34-22-52-65. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282-12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात हॅलो डॉक्टर, लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी होते मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. सूत्रसंचालन केलं होतं शीतल शिंदे यांनी. तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं गजेंद्र पवार आणि रावसाहेब देशपांडे यांनी. श्रोतेओ, आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता आनंद घेणार आहोत काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा रजनीगंधा या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ब्रह्मचारी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि हे गीत गायला आहे मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ब्रह्मचारी या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि मन्ना डे यांचा स्वर. गीतकार आहेत हसरत जयपुरी, संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोते हो, आशा भोसले आणि मन्ना डे यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतो, रजनीगंधा हा कार्यक्रमात यानंतर CID या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या युगलस्वरातलं जानिसा अख्तर यांचं गीत आपण ऐकणार आहोत। संगीतकार आहेत OP नय्यर।